सुप्रभात श्रोतेहो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर 30 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 20 जून 2026 सकाळचे 5:54 झाली आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणी नागपूर केंद्र श्रोतेहो सकाळचे 5:55 झालेली आहेत. ऐका हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या भागाचं कमाल तापमान 41.6 सेल्सिअस होतं, जे सरासरीपेक्षा 4.7 जास्त होतं. किमान तापमान 25.2 सेल्सिअस होतं, जे सरासरीपेक्षा 5.0 कमी होतं. येत्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबतच कमाल तापमान 40 सेल्सिअस आणि किमान तापमान 28 सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता एका रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12511 राप्तीसागर एक्सप्रेस पहाटे 3:55 गाडी 2:13 उशिरा आहे. 11086 ग्वालियर बेंगलुरू एक्सप्रेस 5:50 गाडी 31 उशिरा आहे. 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 आपल्या नियोजित वेळेस येत आहे. 11045 दीक्षाभूमी एक्सप्रेस 6:45 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 03255 चेरलापल्ली पटना स्पेशल 7:20 आपल्या निर्धारित वेळेतच आहे. 07075 हैदराबाद डेक्कन गोरखपूर पहाटे 6:25 गाडी 1:05 उशिरा धावते आहे. 12289 CSMT नागपूर दुरंतो 8:25 नियोजित वेळेच आहे. 12771 रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 8:20 आप

आपल्या नियोजित वेळेच. 12406 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 8:35 आपल्या निर्धारित वेळेतच येत आहे. 12295 संघमित्रा एक्सप्रेस 6:11:20 आमला नागपूर मेमू 8:45 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 22706 तिरुपती हमसफर 8:55 आपल्या नियोजित वेळेच. 20494 चंडीगड मदुरई सुपरफास्ट एक्सप्रेस 9:00 12850 बिलासपूर एक्सप्रेस 9:15 12870 हावडा सीएसएमटी एक्सप्रेस 8:08 गाडी 1:10 उशिरा आहे. 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20 आपल्या नियोजित वेळेस. 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 गाडी 1:42 उशिरा आहे. 22692 बेंगलोर राजधानी 9:25 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स 9:35 नियोजित वेळेस. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50 16788 माता वैष्णो देवी एक्सप्रेस 9:50 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15 नियोजित वेळेस. 12949 कविगुरु एक्सप्रेस 10:15 नियोजित वेळेस येत आहे. 20806 न्यू दिल्ली विशाखापट्टणम एपी एक्सप्रेस 10:25 आपल्या नियोजित वेळेस. 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40 आपल्या नियोजित वेळेस. श्रोतेओ, ही होती रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. अधिक माहितीकरिता दूरभाष क्रमांक आहे 1399.

श्रोतेहो, ग दि माडगुळकर यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं सुधीर फडके यांच्या स्वरात. चित्रपट होता झाला महार पंढरीनाथ. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया

श्रोतेहो, कवी सुधांशू यांचं भक्तिगीत आपण ऐकलं, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. संगीत दशरथ पुजारी यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत शोभा जोशी यांच्या आवाजातली ही भक्तिरचना. ही भक्तिरचना रचली आहे राणी लिमये यांनी आणि संगीतबद्ध केली आहे दिनेश मास्तर यांनी.

श्रोते व अर्चना या कार्यक्रमात आता ऐकूया अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुमान कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत. हे गीत लिहिलं आहे अशोकजी परांजपे यांनी.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भक्ती गीतांचा कार्यक्रम अर्चना आम्ही इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्र. सकाळचे 6:30 वाजले आहेत. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे चिंतन या कार्यक्रमाची.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत तत्व या विषयावर ॲडव्होकेट ओंकार देशपांडे यांचे विचार.
1: तत्व म्हटल्यावर साधारण आपल्या मनात पहिला विचार येतो तो तत्वज्ञानाचा. मुळात आपण बरेचदा हा शब्द वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात वापरतो, जसे पंचतत्व, ईश्वर तत्व, तत्ववादी. पण या सर्वांमध्ये एक बाब जी दिसते ती म्हणजे कुठलंही तत्व हे निश्चल, निश्चित, तर्कसंगत असून ते वैश्विक सत्याला धरलेलं असतं. तत्व म्हणजे आपल्या दैनंदिन इंग्रजालेल्या बोलीत म्हणायचं म्हटलं तर ज्याला आपण प्रिन्सिपल असं म्हणतो. तर मुळात तत्वाची गरज काय आहे? तर आपल्या जीवाचे खऱ्या अर्थाने चीज करण्यासाठी. मनुष्य जन्म मिळणे दुर्लभ, त्यात स्वतःचा उद्धार होणे हे त्याहूनही दुर्लभ. त्याकरिता काही विचारांची, विशुद्ध ज्ञानाची जोड असणे गरजेचे आहे, ज्याला आपण तत्व किंवा सार असे म्हणू. तर तत्वज्ञानाचा विचार जर आपण केला तर एक बाब लक्षात येईल की वैज्ञानिक तत्वांमध्ये निरनिराळे प्रयोग केले जातात आणि त्याद्वारे प्रमेय लिहिल्या जातात. तत्वज्ञानाच्या अभ्यासात वैचारिक सूत्र मांडताना ते सूत्र तर्काच्या नियमांमध्ये

0: ते कसे बसेल ज्याला आपण लॉजिकल सिलॉजिझम म्हणतो याचा विचार केला जातो. पण या सर्व तत्वांना काही बंधने आहेत, काही कालानुरूप त्यात बदल होतात, पण काही तत्व हे अनादिकाळापासून चालत आलेले असून ते एकमेव सत्य आहे जे कालसापेक्ष आणि स्थळसापेक्ष आहे. सर्व संतांचे अखिल मानवजातीवर अनंत उपकार आहेत, कारण त्यांनी आपल्याला खऱ्या तत्वांचे ज्ञान देऊन त्याद्वारे आपल्याला कल्याणाचा आणि आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. बरेचदा आपण तत्वाला ज्ञान म्हणतो, विज्ञान असेही म्हणतो, पण भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात याबाबत भगवंतांनी शुद्ध तत्व सांगितले आहे आणि तेच पुढे माऊलींनी त्याची उकल करून दाखविली आहे. मुळात ज्ञान आणि विज्ञान हे जे आपण समजतो ते लौकिक ज्ञान नसून ईश्वर तत्व समजून घेण्याचे आणि ते विमल ज्ञान विशुद्ध तत्व जाणून घेण्याचे तत्व ज्ञान हे भगवंतांना अभिप्रेत आहे. तर हे कसे शक्य आहे? तर संतांनी त्यांच्या लेखणीतून, अभंगातून, तसेच प्रवचनातून ते तत्व आपल्या सर्वांना समजेल असे जगापुढे मांडले. त्यांनी ते परिपूर्ण अंगीकारले असून तो स्वानुभव त्यांनी जगापुढे मांडला. संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात उपदेश करतात, एक तत्वज नाम दृढमनी धरा हरिसी करुणा येईल तुझी. म्हणजे काय की एक तत्व असणारे नाम सतत दृढतेने घेतले तर भगवंतांना त्या जीवाची करुणा येते. माऊली पुढे उपदेश करतात की नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंथा जासिल झणे. नामाशिवाय अन्य दुसरे तत्व नाही, दुसरा पंथ नाही. याचे कारण सद्य परिस्थितीत जिथे धर्मशास्त्रातील बरेच नियम व बंधन काटेकोरपणे पाळणे सर्वसामान्य प्रापंचिकांना अवघड झाले आहे, तेव्हा योगी यांना आणि आपल्यासारख्या सामान्य जीवांना हरिसंकीर्तनाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्याचे महत्व माऊलींनी ज्ञानेश्वरीत केलेले आहे. म्हणून जगद्गुरु तुकारामांचा अभंग आहे, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास. त्या अभंगातील शेवटच्या चरणात ते उपदेश करून म्हणतात की तुकामणे निज रूपडे हे तत्व बीज. याचा अर्थ निजरूपाचं जे तत्व बीज आहे ते पंढरीला वास करणाऱ्या आमच्या मालकाचे म्हणजे पंढरीरायाचे रूप आहे. हे ईश्वर तत्व हे एकमेव आणि खरे तत्व आहे, तेच नामतत्व देखील आहे. ते आपण अधिकाधिक भगवंताच्या कृपेने घेण्याचा प्रयत्न करूया.
1: श्रोते हो, आताच आपण तत्व या विषयावर ऍडव्होकेट ओंकार देशपांडे यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, आत्ताच आपण चिंतन हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झालेली आहेत. ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोतेहो, काही क्षणातच 6:40 कार्यक्रम आहे कृषीवाणी. आज या कार्यक्रमात अझोला धान शेतीसाठी वरदान याविषयी दिलेली माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 2:00 करण्यात येईल. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रक्षेपित होईल. आजच्या या कार्यक्रमात दैनंदिन जीवनासाठी योग याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आपण ऐकू शकाल. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण 2:05 ऐकू शकाल. 6:50 मुंबई केंद्रावरूनच परिसर हा कार्यक्रम सहक्षेपित होईल. आज या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहितीचा 4 भाग आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 2:10 सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरूनच सहक्षेपित होईल. 7:40 आहे कार्यक्रम सुगम संगीत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात ऐश्वर्या सहस्रबुद्धे यांनी गायलेली मराठी भावगीता आपण या कार्यक्रमात ऐकू शकणार आहात. 9:00 आहे सूचनापत्र. 9:30 स्वरांजली. 9:45

शास्त्रीय संगीत। श्रोते, व आजच्या शास्त्रीय संगीत या कार्यक्रमात मीरा नवसाळकर यांचं खयाल गायन आपण ऐकणार आहात। यात शुद्ध दैवत का विभाग विभास हा राग आपण ऐकू शकणार आहात। 10:15 वृंदगान पाठ। आजच्या या कार्यक्रमात आपण कन्नड भाषेतील पाठ ऐकू शकाल। 10:35 आहे दृष्टिक्षेप। या अंतर्गत केंद्र सरकारची 12 वर्षे आणि पायाभूत सुविधा या विषयावर शिरीष आपटे यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात। 11 गाता रहे मेरा दिल। श्रोतेव, दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण संक्षेपित करण्यात येईल। यात प्रथम आपण ऐकणार आहात महिलांसाठी असलेला कार्यक्रम वनिता मंडळ। 1:05 गीत बहार। 1:40 नागपूर केंद्रावरून भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित करण्यात येईल। 1:45 आणि रात्री 8:30 कार्यक्रम आहे भावधारा। 1:55 ऐसी अक्षरे रसिके। दुपारी 2:30 आणि संध्याकाळी 5:02 कार्यक्रम असणार आहे नादब्रह्म। श्रोते, यानंतर 3:10 मुंबई केंद्रावरून कार्यक्रम आपण ऐकणार आहात। 3:55 दिल्ली केंद्रावरून तारकेश्वर हुगली इथं आयोजित पंतप्रधान किसान सन्मान निधी 23व्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमाचे ऑफ ट्यूब वर्णन संक्षेपित करण्यात येईल। 5:15 पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी। 5:30 युवा श्रोत्यांचा कार्यक्रम युववाणी। 6:30 विज्ञान आधारित कार्यक्रम सायन्स कॉर्नर। 7:15 वृत्तविशेष। 7:30 माझ घर माझ वावर। श्रोतेव, हा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल आणि यात आज आपण रेशम कीटक संगोपनाचे व्यवस्थापन याविषयी विनय पावनीकर यांची मुलाखत ऐकाल आणि त्यानंतर याच कार्यक्रमात सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉ श्रीकांत नवलाखे यांची मुलाखत ऐकू शकाल। 8:15 लोकसंगीत। 9:15 स्पॉटलाईट। 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती हा दिल्ली केंद्रावरील कार्यक्रम मुंबई केंद्रावरून संक्षेपित करण्यात येईल आणि रात्री 10 दिल्ली केंद्रावरून संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम संक्षेपित होईल। श्रोतेव, आज या कार्यक्रमात विवेक कर्माहे यांचा ठुमरी आणि दादरा गायनाचा आस्वाद आपण घेऊ शकाल। तर श्रोतेहो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा।

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:40 झालेली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र सादर करीत आहोत कृषीवाणी. श्रोते, आज या कार्यक्रमात अजूला धान शेतीसाठी वरदान याविषयी दिलेली माहितीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, अझोला या हिरव्या वनस्पतीचा वापर आपल्याला धान शेतीमध्ये कसा करता येईल या अनुषंगानं काल आपण कृषीवाणीतून माहिती जाणून घेतली होती. लक्षात घ्या, अझोला जर आपण वापरतो म्हटलं तर जमिनीचा पोत हा सुधारत असतो. नत्र खताची साधारणपणे प्रति हेक्टरी 25 ते 30 किलो या प्रमाणात बचत होते. धान्य उत्पादनात देखील 20 ते 25% वाढ झाल्याचं सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणूनच हिरवळीचा खत म्हणून आपल्याला अझोलाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करता येईल. या व्यतिरिक्त जनावरांच्या खाद्यामध्ये देखील आपल्याला त्याचा वापर करता येतो. कुक्कुटपालन, बदकपालन, मत्स्यपालन ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी खाद्य म्हणून देखील त्याचा उपयोग करता येतो. शेतकऱ्यांनो, लक्षात घ्या, मात्र शेतामध्ये अझोला जर मोठ्या प्रमाणात वाढवायचा असेल तर सर्वसाधारणपणे आपण 40 चौरस मीटर आकाराचा वाफा तयार करावा. त्यामध्ये गायीचं शेण, सुपर फॉस्फेट आणि त्यामध्ये ताजं अझोला मातृकल्चर आपण मिसळून घ्यावं. धान लागवडीसाठी वापरण्यात येणारी ओलिताखालची जी जमीन असते ती निवड करताना आपण थोडी काळजी घ्यावी. जमीन तयार करताना ती सपाट करून घ्यावी. साधारणपणे 20 मीटर बाय 2 मीटर आकाराचे वाफे तयार करून घ्यावेत आणि पाणी देण्यासाठी पाट तयार करावे. अशा वाफ्यामध्ये सर्वसाधारणपणे 10 सेंटीमीटरपर्यंत पाण्याची पातळी आपल्याला राखावी लागते. अशा वाफ्यामध्ये आपल्याला 10 किलो गायीचं शेण 20 लिटर पाण्यात मिसळून घ्यावं आणि तयार केलेलं जे द्रावण आहे ते वाफ्यामध्ये शिंपडून घ्यावं. सुरुवातीला 100 ग्रॅम सुपर फॉस्फेट आपण त्यात टाकून घ्यावं.

0: अशा प्रत्येक वाफ्यामध्ये ताजं अजोला कल्चर आपण टाकावं. अजोला लागवडीनंतर चौथ्या आणि आठ दिवसात प्रत्येक वाफ्यात 100 ग्रॅम सुपर फॉस्फेट आपण फेकावं. 2 ते 3 आठवड्यात अशा वाफ्यामध्ये हिरव्या चटईसारखी अजोल्याची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. वाफ्यातून अजोला गोळा करून आपण टाकावा आणि पाणी देखील काढून टाकावं. तर अशा रीतीनं कास्तकारबंधूंनो, धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान शेतीसाठी तसंच आपल्या जनावरांसाठी अजोला निर्मिती शेतामध्ये करायला काही हरकत नाही.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, काही क्षणातच अर्थात 6:45 मुंबई केंद्रावरून आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर 6:55 दिल्ली केंद्रावरून संस्कृत बातम्या सहक्षेपित करण्यात येतील.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न अनेक उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण वृद्ध अतिवृद्ध व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12व्या वर्षानंतर योगासने प्राणायामांचा अभ्यास करावास हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा

अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात भ्रामरी, ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक, शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोगप्रतिबंधात्मक, रोगनिवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असतो. शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावेत. खांद्यांचा व्यायामसुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरिता 20 ते 25 मिनिटे वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नट

0: क्रिया पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावेत. खांद्यांचा व्यायामसुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरिता 20 ते 25 मिनिटे वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करून घ्यावी. पाठीवर झोपून उत्तानपादासन आहे, अर्धहलासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आहे, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायामात चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्रिका, कपालभाती, बंद लावणे, अनुलोम विलोम, भ्रामरी, नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
1: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: सहा अजून 50 मिनिटं होत आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना. कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घन कचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल,

0: ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालय आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता, शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जलप्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही, तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी, नाले, पाण्याच्या स्त्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया, धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: यानंतर 6:55 दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित केले जातील.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 7:15 झालेली आहेत.

0: आकाशवाणी एट 90।
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश।
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात आणि वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश।
4: हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
5: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
4: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची
6: सांग तू माझा
4: तुमच्या आवडीची
5: पाहिले नमी तुला
4: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी।

0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम हॅलो मनभावन
1: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, ठीक 7:10 मुंबई केंद्रावरून पुणे केंद्रावरील प्रादेशिक मराठी बातम्या आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:10 झालीत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर, महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,
2: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ. यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाले युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है. यह युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है.
1: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल

यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधल्या अंबाझरी आयुध निर्माणीतील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे, असं राजनाथ सिंह याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल, असं सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातल्या पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याच्या नामांतर सोहळा कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या

महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार झाला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून संपूर्ण प्रशिक्षण गुगलमार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था सज्ज असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये उद्या ही परीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचं एनटीएनं कळवलं आहे. नीट यूजी पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी एनटीएनं 91 78 27 98 02 87 हा अधिकृत व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे. सर्व अधिकृत व्हॉट्सअप संदेश याच क्रमांकावरील त्यांच्या व्हेरीफाईड खात्यावरूनच पाठवले जातील. कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर ब्लू व्हेरिफिकेशन टिक अर्थात निळी खूण आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाव असल्याची खात्री करण्याचा सल्ला संस्थेनं दिला आहे. दरम्यान नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या समाज माध्यमावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. केंद्र सरकारच्या या निर्णयाला टेलिग्रामनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं कृती आराखडा निश्चित केला आहे. देशातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांकरता सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थांना पॉश ऑडिट बंधनकारक करण्यात आलं आहे. जनजागृती कार्यक्रम शी

0: सारखे उपक्रम तसंच सर्व कार्यालयात अंतर्गत तक्रार समित्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या 18 महत्वाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता, समानता आणि सन्मानाचं केंद्र बनलं पाहिजे असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कार्यक्रम गोरेगावमध्ये नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात झाला. शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. अमरावतीतील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासू नेतृत्व, माजी आमदार प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल अमरावतीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनुशेषासह राज्यातील विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रती सदैव सेवाभाव आणि संसदीय आयुधांवरील प्रभुत्व ही आदरणीय भाऊंच्या योगदानाची वैशिष्ट्य सर्वांसाठी अनुकरणीय आहेत अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
5: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7:22 आणि 6 सेकंद झाली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
6: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:22 होत आहेत। ऐकूया आजचे दिनविशेष। आज 20 जून 2026, आजच्या दिवशी 1877 साली अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी कॅनडामध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरुवात केली। 1887 साली आजच्या दिवशी देशातील मुंबई येथील उपनगरीय रेल्वे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस सध्याचं CSMT सुरू झालं। 1921 साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची

0: स्थापना झाली. 1960 साली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली. 1997 साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू करण्यात आली आणि 2003 साली जगभरात मोफत ज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या विकिमीडिया फाउंडेशनची स्थापना झाली. आज 1869 साली किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म, त्यांचा स्मृतिदिन, जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा जन्म 1939, 1958 भारताच्या 15व्या राष्ट्रपती तसेच पहिल्या आदिवासी सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्षा द्रौपदी मुर्मू यांचा जन्म. तर आज जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेनरीच रॉथ यांचा स्मृतिदिन 1668, 1795 राणी अहिल्याबाई होळकर यांचं निधन, 1887 पद्मभूषण डॉ सलीम अली यांचं निधन, 1897 मराठीतले शायर भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदा दिल यांचा स्मृतिदिन, राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते आणि दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचा स्मृतिदिन, तर अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा स्मृतिदिन आहे. श्री श्रोते हो, हे होते आजचे दिनविशेष.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी निलेश पवार आपले मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, हवामानातील सातत्याने होत असलेले बदल, अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप आणि त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची बाब बनली आहे. बदलत्या हवामानामुळे पीक पद्धती, शेतीचं नियोजन आणि उत्पादन क्षमतेसमोर अनेक आव्हानं निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ. यंदाच्या मान्सूनची सद्यस्थिती, पावसाचे संभाव्य स्वरूप आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी, पीक नियोजन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापन, या विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या शेतकऱ्यांना एल्निनो विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार?
1: आता प्रथमतः जर पाहायचं झालं, हा जो दीर्घ मुदतीचा भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेला आहे तो प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण हे दीर्घकालीन सरासरीच्या 90-95% राहण्याचा ग्रहणाची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्हली जर आपण जर पाहिलं तर ह्या नैऋत्य मोसमी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य मोसमी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी आहे 780 मिलीमीटर आहे, त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं

0: जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे.
1: सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना माहिती सांग.
0: एल निनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर जल एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ हा लहान मुलगा असा होतो. दरवर्षी ख्रिसमसच्या सुरुवातीला ख्रिसमसच्या बरोबर या हवामान घटना विकसित होत असतात आणि ह्या हवामान घटना ह्या पॅसिफिक सी मध्ये विकसित होत असतात. यामध्ये साधारणपणे पूर्व पॅसिफिक समुद्र आहे, दक्षिण अमेरिकेचा किनारा, या ठिकाणी जे पॅसिफिक समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं. त्याच्या उलट दक्षिण आशियाई देश असतील किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिम किनारा आहे पॅसिफिक समुद्राचा त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणून वारे आहेत ते पूर्णपणे दक्षिण अमेरिके किनाऱ्याकडे वाहतात आणि बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेकडेच्या किनाऱ्याकडे वाहिल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते व पावसाचं प्रमाण कमी होत.
1: एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करतात?
0: आता एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर एक 4 ते 5 त्याचे वर्ग पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे सुरुवातीला वीक असा एल निनो ज्याची तीव्रता जे तापमान हे सरासरीपेक्षा 0.5 ते 0.9 सेल्सिअसनं वाढतं. जर त्यानंतर मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर एल निनो आला असं त्यावेळेस पॅसिफिक समुद्राचं तापमान हे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1 ते 1.4 सेल्सिअसनं वाढतं. त्यानंतर तीव्र स्वरूपाचा किंवा स्ट्रॉंग एल निनो आपण त्याला म्हणतो त्यावेळेस प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.5 ते 1.9 सेल्सिअसनं वाढतं. आणि त्याचबरोबर एक अलीकडच्या काळात सर्वजण त्याची चर्चा करतात की एक सुपर एल निनो. तर सुपर एल निनो हे वर्गीकरण करताना प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 2 सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता असते असं त्याचं वर्गीकरण केलं जातं.
1: बरं, एल निनोचा कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला जरा माहिती सांगा.
0: आता या ठिकाणी जर आपण पाहिलं पण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो 3000 मिलीमीटर. तर पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही एवढा फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहिजे झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये स्थानिक वितरणामध्येही समानता आढळून येते. तर स्थानिक एल निनोचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढासा परिणाम होणार नाही. परंतु जर कालिक वितरण जर पाहिलं जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस तर याचं प्रमाण जर पाहिलं तर कालिक वितरणामध्ये असमानता आढळू शकते. हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळणारा मान्सून, विलंबाने सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, हंगामाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसावरती एल निनोचा आढळू शकतो.
1: मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारा असं वाटतो की जसा पावसाचा एल निनो प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे?
0: आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी मगाशीच सांगितलं की कालिक वितरणामध्ये आपल्याकडे जे टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं त्याच्यावरती एल निनोचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ येऊ शकतो, त्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन होऊ शकतो, पेरणीही वेळेत होऊ शकते, पण रोपवाटिका व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा ऋतू 15 ते 20 दिवसाचा कोरडा ऋतू ड्राय स्पेल येऊ शकतो, त्यामुळे रोपांची वाढ निकृष्ट होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमनही वेळेत होतं, पेरणीही होते. ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो पुनर्लागवडीच्या वेळी एखाद्या वेळेस कोरडा ऋतू किंवा ड्राय स्पेल 15 ते 20 दिवसाचा येऊ शकतो, पुनर्लागवड खोळंबू शकते. त्यानंतर 2 आठवडे किंवा 4 आठवडे पावसाची विलंबाने सुरुवात होऊ शकते. अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ, ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहे ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात. अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात.
1: सर, आता तुम्ही ड्राय स्पेल याचा उल्लेख केला तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली, त्याचबरोबर पेरणीनंतर पिकाची उगवण सामान्यपणे झाली पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा ड्राय स्पेल कालावधी आला तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी?
0: नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली आणि त्यानंतर जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जाची झाली अशा वेळेस आपण त्यावेळेस कोरडा ऋतूच्या दरम्यान त्या रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे.

0: त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये ग्लेडीसिडे असेल गिरीपुष्पाच्या पालाचे आच्छादन करावे जेणेकरून मृदेमधील ओलावा टिकून राहील व रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिके 15 दिवसाचे झाल्यानंतर आपण प्रतिगुंठा या प्रमाणात आपण नत्र खताची मात्राही देऊ शकतो किंवा 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यावरती फवारणी करून आपल्या रोपांची वाढ जोमदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हलव्या जातींची नर्सरी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशा स्वरूपाच्या उपायांना अंमलात आणावे.
1: तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना देणार आहे. मी थोडंसं अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला व तो उशीर आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना सांगा.
0: आता 2 आठवडे उशीर झाला किंवा 4 आठवडे उशीर झाला याचा अर्थ की पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे 2 ते 4 आठवड्याचा कालावधी आपल्याकडून जाणार. याकरिता आपल्याकडे निमगरव्या किंवा गरव्या जातीची ज्या की 130 ते 150 दिवस कालावधीचा आहे याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही. त्यामुळे 2 आठवड्याने विलंबानं पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस भाताच्या हळव्या जाती उदाहरणार्थ रत्नागिरी 24 असेल रत्नागिरी 1 असेल रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3 या हळव्या जातींची पेरणी करावी. आणि पाऊस जर 4 आठवड्या उशिरानं सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत रत्नागिरी 73 असेल कर्जत 174 अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर मॅट पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी आणि रोपाची उपलब्धता करून घ्यावी. त्याचबरोबर नागली असेल वरी असेल यांच्या 4 आठवडे जर पाऊस लांबला तर त्या ठिकाणी आपण नागली वरी या पिकांची पेरणी करू शकत नाही. त्याच्याऐवजी चवळी असेल उडीद असेल किंवा करडई यासारखी आपण पिकं पण कोकणामध्ये घेऊ शकतो. आणि जर भुईमुग लागवड किंवा पेरणी करायची असेल तर 4 आठवडे पाऊस लांबला तर त्या ठिकाणी भुईमुगाची खूप कमी कालावधीची जी फुले प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्याची पेरणी करू शकतो.
1: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं पेरणी ही व्यवस्थित झाली पण पुनर्लागवड करताना 15 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती सांगा.
0: हा जो आता हंगामाच्या सुरुवातीचा दुसरा म्हणतात आणि पुनर्लागवड हे मधलं सगळ्यात महत्वाचं असं ऑपरेशन मानलं जातं किंवा आपण त्या ठिकाणी जी प्रॅक्टिस मानली जाते तर त्या पुनर्लागवडच्या दरम्यान जर 15 ते 20 दिवसाचा जर कोरडा ऋतू आला तर पुनर्लागवड न होता पीक परिसंस्था भाताची आपली धोक्यात येण्याची शक्यता असते. अशावेळी जर कोरडा ऋतू असेल तर आपण काही उपाय अंमलात आणाव्यात. त्यामध्ये आपण बुंद्यामध्ये साधारणतः 2 ते 3 रोपं लावतो त्याच्याऐवजी 5 ते 6 रोपं लावावी जेणेकरून 1-2 रोपं मिले तर 2 ते 3 रोपं तरी जगतील कमी पाण्यामुळे. त्याचबरोबर नत्र खताची मात्रा ही 25% वाढवून देणार त्या वेळची खलणीच्या वेळची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा. आपण साधारणतः 20x25x15 किंवा 20x20 या अंतरावर लागवड करतो त्याऐवजी 15x15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल. काही रोपं मिली तरी काही रोपं तरी टिकून राहतील आणि रोपाची कमतरता भासल्यास अशा वेळेस आपण जास्त रोपं लावतोय ना त्यावेळेस रोपांची कमतरता भासल्यास मॅट पद्धतीनं किंवा रहू काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी.
1: हंगामाच्या मध्यावरती दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी.
0: एलनिनो मध्ये हंगामाच्या मध्यामध्येही दुष्काळ पडू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडला तर भात किंवा वरी किंवा भुईमुग असेल ही सर्व शेतीपिके ही पुनरुत्पादन अवस्थेमध्ये असतात. त्या फुलोरा अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा उंबी बाहेर पडण्याची अवस्था असेल त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंशी घट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपल्याला भातामध्ये पाणी पाती व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्रोतातून त्यामध्ये नदी असेल नाले असतील ओढा असेल किंवा इतर काही स्रोत असतील बाह्य स्रोतातून पाणी घेऊन उपसा सिंचन करून पाणी पाती मेंटेन करावी. लागवड पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाणी पाती ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस पोपरी अवस्थेत भात पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भाता कचरामध्ये मेंटेन करावी. आणि ज्यावेळेस उंबी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आली आणि उंबी बाहेर पडल्यानंतर 10 दिवस भातामध्ये 5 ते 10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी आणि दाणे भरते वेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. हे सर्व ड्राय स्पेल असताना किंवा कोरडा ऋतू असताना आपण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार.
1: उत्तरार्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा होण्यासाठी निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगा.
0: आता हंगामाच्या उत्तरात एलनिनो आपण ग्राह्य धरतोय येणार त्याचा परिणाम आपल्या पावसावरती होणार आणि कालिक वितरणावरती होणार आणि हंगामाच्या उत्तरार्धात जर दुष्काळ आला त्याचा फारसा परिणाम आपल्या खरीप पिकावरती होतोय तर त्यावेळेस आपली पिकं जी असतात ते पक्वतेला मार्गक्रमण करत असतात. पण परंतु जे पिकामधील जे अंगवली आपण रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो ते रेसिड्युअल मॉइश्चर आपल्याला उपयोग करून आपण रब्बी हंगाम आपण यशस्वी करतो. पण आपण जर उशिरानं काढणी केली तर अंगवलीत लवकर पाऊस

0: पावसाचं निर्गमन झालं, हंगामाच्या उत्तरार्धात दुष्काळाला आणि लवकर पावसाचं निर्गमन झालं, तर ते आंबेवळीत आपल्याला रब्बी पिकासाठी मिळू शकत नाही. याकरिता आपण जे भात पिक असतील, वरी असेल, नागली असेल, ते लवकरात लवकर काढणी केली पाहिजे. ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतात, शरीर क्रियात्मक पक्वता म्हणतात. तर हार्वेस्ट मॅच काढणीची पक्वता न ग्राह्य धरता शरीर क्रियात्मक पक्वतेला काढावं, जेणेकरून लवकर काढल्यानंतर जे अंगवलीत आहे, रेसिड्युअल मॉइश्चर आहे, ते आपण रब्बी पिकासाठी पेरणीकरिता उपयोगात आणू शकू आणि रब्बी हंगाम आपला यशस्वी होऊ शकतो.
1: बदलते हवामान आणि पीक पद्धती तसेच अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप या विषयावर आज आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या पावसाची परिस्थिती, हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, पीक नियोजनाचे महत्त्व, हवामान आधारित शेती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांनी घ्यायची विविध खबरदारीच्या उपाययोजनांविषयी त्यांनी अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. सर, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी निलेश पवार आपला निरोप घेतो. धन्यवाद.

0: दिलखुलास कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 7:40 झालेली आहेत. सादर आहे सुगम संगीत. श्रोतेओ, आज सुगम संगीत या कार्यक्रमात आपण ऐश्वर्या सहस्रबुद्धे यांनी गायलेली भावगीतं ऐकणार आहात.

श्रोतेहो, कवी कुसुमाग्रजांची ही रचना आपण ऐकलीत ऐश्वर्या सहस्रबुद्धी यांच्या स्वरात. यानंतर ऐकूया ऐश्वर्या सहस्रबुद्धी यांनी गायलेलं, श्रीकृष्ण राऊत यांनी रचलेलं हे भावगीत.

श्रोतेहो, आकाशवाणी नागपूरवरून आपण ऐकत आहात कार्यक्रम सुगम संगीत. कार्यक्रमात आता ऐकूया हे भावगीत ऐश्वर्या सहस्रबुद्धे यांच्या स्वरात.

श्रोतेहो, शुकदेव ढाकणे यांचं गीत आपण ऐकलं ऐश्वर्या सहस्रबुद्धे यांच्या स्वरात. आणि याबरोबरच सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी. आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतींच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर इथं 25,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कोळशापासून वायूनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प देशातील व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा पहिलाच प्रकल्प आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पात दररोज 2,000 टन अमोनियम नायट्रेटचं उत्पादन केलं जाणार आहे. पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि

गत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूंची निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचा नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 2,500 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 210 हून अधिक भारतीय दूतावास सहभागी होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक विषयातील कृती दल अर्थात TATF पुढील उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते युनायटेड किंगडमच्या गाइल्स थॉम्सन यांची जागा घेतील. सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले अग्रवाल यांनी यापूर्वी TATF भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आहे. तसंच पैशांचा गैरव्यवहार आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणाऱ्या जागतिक संस्थेसोबत भारताच्या सहभागात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 17 ते 19 जून दरम्यान झालेल्या TATF अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची ही निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडक टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं. राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा आग्रह इराणनं धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD Vance आणि इराणचे वरिष्ठ वार्ताकार यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका कतार आणि इराण यांच्यादरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहे. बँका मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणं ज्या पद्धतीने निकाली काढली जातात त्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची 1,500 कोटी रुपयांची कर्ज 2 asset recognition कंपन्यांमार्फत केवळ 73.50 कोटी रुपयात निकाली काढण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. न्यायमूर्ती PS Narasimha आणि न्यायमूर्ती AS Chandurkar यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं. शाळेत जाताना 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं. राष्ट्रीय

0: परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या होणारी पदवीपूर्व नीट यूजी पुनर्परीक्षा सुरळीत निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यजमान संघाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल. पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे. या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेली आहे. छोटे हो सादर आहे मराठी चित्रपट संगीत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत लता मंगेशकर यांनी गायलेल्या तांबडी माती या चित्रपटाच्या गीतानं.

श्रोतेव, आपण ऐकलं तांबडी माती या चित्रपटासाठी शांता शेळके यांनी रचलेलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत माणिक वर्मा यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं. चित्रपट आहे उमज पडेल तर.

श्रोतेव, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं आहेर या चित्रपटाचं गीत, संगीत दत्ता डावजेकर यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेले सुशीला या चित्रपटाचं गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत राम कदम.

0: श्रोते, आता ऐकूया ग दी माडगुळकर यांनी लिहिलेलं आधार या चित्रपटाचं गीत पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात, संगीत सुधीर फडके यांचं.
1: काहीतरी तू बोल बोल.

0: श्रोते हो या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

0: भंडारा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे भव्य आयोजन. जिल्हा प्रशासन भंडारा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा, जे एम पटेल महाविद्यालय भंडारा, 12वा योग समिती तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने जे एम पटेल महाविद्यालय भंडारा येथे 11वा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा सोहळा दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच आयुष्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर उपक्रमाअंतर्गत योगाचा प्रचार, जनजागृती तसेच नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ऑनलाईन योग सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर ऑनलाईन योग सत्र दिनांक 14 जून 2026 रोजी सकाळी 6 ते 7 या कालावधीत आयोजित करण्यात येत असून या उपक्रमाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस आहे. या उपक्रमाचे आयोजन आयुष्य मंत्रालय, भारत सरकार आणि हेबिल्ड हेल्थ टेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. सदर उपक्रमामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुकांनी टॉल फ्री क्रमांक 1800-315-7008 यावर मिस कॉल देऊन पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित सहभागीस सत्राची लिंक आणि आवश्यक सूचना संदेशाद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. तरी दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 6 ते 7 वाजता भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरिक, शिक्षक, खेळाडू, विद्यार्थी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, योगाप्रेमी यांनी कार्यक्रमास योग शिबिर स्थळी येताना योगा मॅट सोबत आणावे आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासन क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा, जे एम पटेल महाविद्यालय भंडारा आणि पतंजली योग समिती यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. याकरिता याची सर्व नागरिक, शिक्षक, खेळाडू, विद्यार्थी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, योगाप्रेमी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी भंडारा तसेच क्रीडा जिल्हा अधिकारी भंडारा यांनी केले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही कळायची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत। आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: मध्यम लहरी 512.8 मीटर्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम। काही क्षणातच ऐकूया मराठी चित्रपट संगीत।
4: तिन्ही कॉलेजला
5: काळजी करू नकोस,
4: फीस पाहिलीस का?
6: काय कसे आहात,
4: काय झालं?
5: फीस अटेन्शन,
4: राहुलचा बँक अकाउंटर आहेच तर रस्ता क्लिअर। बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल। ती कुठे मिठाई?
7: आरबीआय सांगते
8: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।

0: श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत अगबाई अरेच्या 2 या चित्रपटाच्या गीतानं. गीत गायलंय मनोहर गोळांबरे यांनी.
1: चढवा तुझो बापूस लेख विसाय गो, येता दाता तुझ्या मागे तुझी आई साय गो, माका मातुरी तुर

0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया धटिंग धिंगाणा या चित्रपटाचं गीत.
1: Come on everybody, let's say na na na na na. I break the beat and on the groove say na na na na na.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया अशोक बागवे यांनी लिहिलेलं गोजिरी या चित्रपटाचं गीत. स्वर आणि संगीत मिलिंद इंगळे यांचं.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया मधुरा दातार यांनी गायलेलं रम्मा माधव ह्या चित्रपटाचं गीत. गीत रचलं आहे वैभवी जोशी यांनी आणि संगीतबद्ध केलं आहे आनंद मोडक यांनी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत.
1: हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
2: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
1: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची
3: सांग तू माझा,
1: तुमच्या आवडीची
2: पाहिले नमी तुला,
1: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी. सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. हॅलो मनभावन.
3: जो

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 9:30 आज झालेले आहेत. श्रोते हो, ऐकूया स्वरांजली हा कार्यक्रम.
1: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी. या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
2: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणे मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हा तान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते. नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडं. विठुराया, तो पांडुरंग कनवाळूय, दयाळूय. सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे. पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच, नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो. अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो. असा हा सारा प्रवास गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आतवर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी. भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार

आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार, निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी, सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:45 झालेली आहेत. श्रोते हो, आनंद घेऊया शास्त्रीय संगीत या कार्यक्रमाचा. आजच्या या कार्यक्रमात मीरा नवसाळकर यांचं ख्याल गायन आपण ऐकणार आहात. राग आहे शुद्ध दैवत का विभाग.

0: शो ते हो आत्ताचं पण राग शुद्ध दैवत का विभास या रागात मीरा नवसाळकर यांचं ख्याल गायन ऐकलत. संगत अशी होती, तबल्यावर राम खडसे, व्हायोलिनवर शिरीष भालेराव होते. याबरोबरच श्रोतेहो, शास्त्रीय संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम
1: पॉडकास्ट और वायरल रील्स के शोर में सोचो असली ओजी कौन है. बॉस, रेट्रो इज द न्यू कूल और इंडिया का सबसे पहला ट्रेंड सेटर है अपना आकाशवाणी. वही सुकून वाली वाइब, म्यूजिक और सॉलिड इन्फो पूरे 90 सालों से नॉन स्टॉप ट्रेंडिंग. ट्यून इन करो क्योंकि लेजेंड्स कभी आउटडेटेड नहीं होते. आकाशवाणी 90 ईयर्स से इंडिया की ओरिजिनल आवाज.
2: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
3: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
2: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची

0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम हॅलो मनभावन
2: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून
3: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:15 झालेली आहेत. श्रोतेव प्रसारित करीत आहोत वृंदगान पाठ. आजच्या या कार्यक्रमात कन्नड भाषेतील पाठ आपण ऐकणार आहात.

0: तो बच्चों, अब इस पूरे गाने की धुन आपको याद होगी, है ना? अब घर पे जाके खूब प्रैक्टिस करना, तो आप सब लोगों को ये गाना बहुत अच्छी तरह से याद हो जाएगी, करेंगे ना? अच्छा बच्चों, तो नमस्कार।
1: श्रोते हो, आत्ताच आपण वृंदगान पाठ हा कार्यक्रम ऐकलात आणि या कार्यक्रमात आज आपण कन्नड भाषेतील पाठ ऐकलात. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक

0: म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळेच सांगतात आणि वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
3: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 10:35 झालेली आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दृष्टीक्षेप. आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात केंद्र सरकारची 12 वर्षे आणि पायाभूत सुविधा या विषयावर शिरीष आपटे यांची वीणा डोंगरवार यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो नमस्कार. नागपूर आकाशवाणीवरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी वीणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत करते. दृष्टिक्षेपच्या आजच्या विशेष भागामध्ये आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांतील पायाभूत सुविधांच्या विकासाचा आढावा घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड NMRCLचे माजी उपमहाव्यवस्थापक तसंच विदर्भातील विशेषतः भंडारा जिल्ह्यातील मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे शिरीष आपटे उपस्थित आहेत. शिरीषजी, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार.
0: मंडळी, कोणत्याही देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास हा तिथल्या पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षांमध्ये रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमानतळ आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्याचा लाभ नागपूरसह विदर्भालाही झाला आहे. शिरीषजी, आपण नागपूर मेट्रो रेल्वेमध्ये उपमहाव्यवस्थापक म्हणून कार्य केलं आहे, तर नागपूर मेट्रोच्या विविध टप्प्यांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आणि नागरिकांच्या जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलांविषयी आपण काय सांगाल?
1: नागपूर मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा संपूर्णपणे कार्यान्वित झालेला आहे. सुमारे 1 ते 1.5 लाख लोक रोज प्रवास करत आहेत. त्याच्यामुळे सुरक्षितता वाढलेली आहे, पोल्युशन कमी झालेलं आहे. आणि दुसरं, मेट्रो ही एक प्रवासी सेवा या अँगलने आपण विचार न करता ती एक जीवन जगायची पद्धती आहे. आता आपल्याला दिसेल की सगळेजण वेळ पाळतात, टायमिंग फॉलो होतं, येण्याचं असो जाण्याचं असो. आता टप्पा 2 काम सुरू आहे, ते झाल्यावर फार मोठा फरक पडणार आहे. हिंगण्यापर्यंत मेट्रो होईल, बुटीबोरीपर्यंत होईल, म्हणजे याचा लाभ असंख्य लोकांना होणार. दुसरी गोष्ट, मेट्रो आहे किंवा जे दर आहे ते अतिशय सबसिडाईज आहे. त्याच्यामुळे आज जर ऑटो रिक्षा किंवा इतर कोणत्याही वाहनाने तुम्ही गेले आणि मेट्रोने गेले तर खूप फरक पडतो. मेट्रोमध्ये पासेसची सुद्धा सुविधा आहे, 3 महिन्याचे, 1 महिन्याचे, तर त्याच्यामध्ये सुद्धा दर अजून कमी पडतात. त्यामुळे फार सामान्य लोकांच्या खिशावर कुठल्याही प्रकारे ताण न पडता मेट्रोनी सुविधा दिलेली आहे दळणवळणाची सगळ्यांना.
0: तुम्ही म्हणालात की मेट्रोमुळे शहर वक्तशीर होत आहे, वेळेचं महत्व लोकांना कळायला लागलंय, शिवाय लोकांच्या पैशाची पण बचत होते. सर, नागपूरसारख्या महानगरांसाठी मेट्रोसारख्या आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं महत्त्व काय आहे आणि भविष्यातील शहरीकरण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीनं अशा प्रकल्पांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता?
1: आज जी मेट्रोची व्यवस्था आपण केलेली आहे, जवळपास 1 लाख वाहनं आज कमी झालेली आहे रस्त्यावरची. बरेचदा म्हणजे मेट्रोचे स्टेशन अशा प्रकारे लोकेट केले असतात की 2 स्टेशनमधलं अंतर हे जवळपास 700-800 मीटरचं आहे. तर मेट्रो आल्यामुळे एकदा त्या स्टेशनपर्यंत तुम्हाला पायी जायची सवय लागली की तेवढा वॉक तुमचा रोज झाला पाहिजे असा सगळ्यांचा आग्रह असतो. त्या दृष्टीने देखील जीवनशैलीतही बदल होतो. दुसरी गोष्ट, या मेट्रो रेल्वेने फार मोठ्या प्रमाणात सोलर पॉवरचा वापर केला आहे. सर्व स्टेशनच्या हेडवर म्हणजे जिथे रूफ आहे त्याच्यावरती सोलर पॅनल लागले आहे, कंपाऊंडवर लागलेले आहे. या सगळ्या गोष्टींनी एक कल्चर डेव्हलप होतो. म्हणजे मला खात्री आहे की पुढच्या 10 वर्षांमध्ये हळूहळू नागपूर हे सोलर सिटी होईल.
0: आताच तुम्ही म्हणालात की लोकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम मेट्रोसारख्या प्रकल्पांमुळे होत आहे. असे अनेक मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प उभारताना पुष्कळदा पर्यावरणाचा समतोल राखण्याचं आव्हान निर्माण होतं. तर

0: वनीकरण, जलसंधारण किंवा कृत्रिम तलावांची निर्मिती असेल किंवा नैसर्गिक स्रोतांचं संवर्धन असेल, या बाबींचं महत्त्व आपल्या दृष्टीतून काय आहे?
1: कसं आहे, आता आपल्याला सांगतो की ज्या ठिकाणी हायवेचं बांधकाम होतं त्याला फार मोठ्या प्रमाणावर खालच्या ज्याला बेस लेअर म्हणतो तो लेवल करताना मातीची गरज पडते. असा एक विचार आला की माती बाहेरून कुठून ना आणता, या रस्त्याच्या लगत असलेल्या नदी नाले किंवा तलाव याच्यामधून ती माती काढायची, आणि अशा प्रयोग अनेक ठिकाणी झालेला आहे. म्हणजे त्यामुळे काय झालं की या पूर्ण भागामध्ये जिथे नवीन हायवे झाले त्याच्या दोन्ही बाजूला ऑटोमॅटिकली तलाव जे होते जुने ते जिवंत झाले, नद्या व्यवस्थित झाल्या, नाले आहेत ते रुंद झाले, खोल झाले, त्याच्यामुळे पुराचा धोका कमी झाला, माती उपलब्ध झाली. तसंच तुम्ही बघितलं असेल की हायवेच्या बाजूला ज्या ठिकाणी लँड आपण अक्वायर करतो ते एखाद्या शेतकऱ्याची पाऊंड किंवा 80% वगैरे जर जमीन जात असेल हायवेमध्ये तर त्याचा आग्रह असतो की पूर्ण जमीन घ्या. कारण समजा 80% जमीन रस्त्याच्या डाव्याकडची तुम्ही अक्वायर केली आणि उजवीकडे जमिनीचा एक तुकडा उरला तर त्याला ते वाहित करणं खूप कठीण आहे. अशा वेळेला आपण जमीन अक्वायर करतो, तर अशी जिथे इथे अतिरिक्त जमीन आपल्याजवळ उपलब्ध आहे तिथे आपल्याला ट्री प्लांटेशन केलेलं दिसतं.
0: जरा वेळापूर्वीच आपण उल्लेख केलात की जुने तलाव पुन्हा वापरामध्ये येत आहेत.
1: हो,
0: आपण विदर्भामध्ये विशेषतः भंडारा जिल्ह्यामध्ये पारंपरिक मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी खूप महत्वाचं योगदान दिलं आहे, तर या उपक्रमामागील संकल्पना, त्याची अंमलबजावणी आणि त्यातून स्थानिक पर्यावरण आणि शेतकऱ्यांना काय लाभ झाला याविषयी आमच्या श्रोत्यांना थोडी माहिती द्या.
1: कसं झालं की विदर्भाचा अनुशेष हा मुद्दा वारंवार मांडला जात असे, तर त्याचा अभ्यास करताना असं आमच्या लक्षात आलं की हे जे मालगुजारी तलाव आहे याच्या सुमारे 1,40,000 हेक्टर इतक्या जमिनीला पाणी मिळतं. मग आमचं म्हणणं हे होतं की हे तलाव त्या नवीन बांधलेल्या सिंचन व्यवस्थेच्या 8 पार जर असेल असं जर आपली धारणा आहे तर मग त्या व्यवस्थेला अपग्रेड करा. कारण रेग्युलर जे प्रकल्प असतात नवीन बांधलेले तिथून किमान 2 हंगाम ओलीत होतं, आणि हे मालगुजारी तलाव जुने झाल्यामुळे याच्यावरून होत नाही तेवढं. ते जुने तलाव जिवंत करता येतील का याच्यावर विचार झाला. मग गव्हर्नमेंटने एक समिती नेमली, मी त्याचा मेंबर सेक्रेटरी होतो. आमच्या अभ्यासात असं लक्षात आलं की या सिंचन क्षमता याची जर रिवाईव्ह करायची असेल तर लँड अक्विशनची गरज नाही, कारण 300 वर्षापासून तलाव अस्तित्वात आहे, पुनर्वसनाची आवश्यकता नाही आहे. फक्त गाळ काढायचा आहे तलावातला आणि कालवे चांगले करायचे आहे. मग त्या पद्धतीने योजना आखली, गाळ काढायचा शेतकऱ्यांनी तो शेतात घेऊन जायचा, मग कालवे चांगले केले. हे केल्यामुळे काय झालं की 2 हंगामात ओलीत व्हायला लागलं, आणि वर्षभर साधारणतः हिरवी पिकं असल्यामुळे लोक गाई म्हशी पाळायला लागले. गाई म्हशी पाळल्यामुळे एक एक्स्ट्रा उत्पन्नाचं साधन डेव्हलप झालं, प्लस शेण उपलब्ध झालं. त्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्या घराच्या मागच्या आवारामध्ये गोबर गॅस प्लांट टाकले, जंगलामध्ये जाऊन वाळलेले झाडाच्या तुकडे काड्या हे सगळ्या गोळा करायला जे पूर्वी जायचे तर तो प्रकार कमी होईल. तो कमी झाल्यामुळे जंगलामध्ये माणसांचा वावर कमी होतो, तो कमी झाला तर वन्यजीव आणि मानव यांच्यातल्या संघर्षाचा तो एक मोठा फॅक्टर आहे. दुसरं, तलाव खोल केल्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा पाणी असतं, तरी वन्य प्राणी असो मग ते वाघ असो बिबटे असो ते गावाच्या बाहेर येतात पाणी पितात आणि जातात, ते गावात येत नाहीत, तर मॅन ॲनिमल कन्फ्लिक्टसुद्धा काही अंशी कमी झालेला आहे. दुसरा फायदा असा आला, तलाव खोल केल्यामुळे त्याचं रिचार्जिंग वाढलं ग्राउंड वॉटरचं, तर ज्या ज्या ठिकाणी ड्रिंकिंग वॉटरच्या योजना आहेत त्या सर्व जॅकवेलला पाणी लागायला लागलं, पाण्याची गुणवत्ता देखील सुधारली आहे. आता 8-10 महिने काम आहे शेतात, शाळेतल्या ड्रॉपआउट्सची संख्या कमी झाली, मुलींचा एनरोलमेंट वाढला, म्हणजे अप्रत्यक्षपणे त्या सर्व गावातला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये देखील सुधारणा दिली. म्हणजे ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आर्थिक उन्नतीचं एक साधन आहे. मला या कामाकरता इंडिया टुडे ग्रुपने 2017 साली पुरस्कार दिला. कुठल्याही गव्हर्नमेंट सर्वंटला हा पुरस्कार मिळाला ही पहिली घटना आहे.
0: विशेषतः विदर्भाच्या संदर्भात पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये समतोल साधणं किती आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं, आणि विकासाच्या या दोन अंगांना परस्पर पूरक बनवण्यासाठी कोणत्या बाबींवर भर देणं गरजेचं आहे असं आपण सांगाल?
1: आपल्याला असं दिसतं की ज्या ज्या ठिकाणी पायाभूत सुविधाची कामं होतात तिथे जमीन लागते फार मोठ्या प्रमाणात, पण आपली जी पॉलिसी आहे सध्या तर कुठल्याही प्रकल्पामध्ये वनजमीन जर लागत असेल तर त्या वनजमिनीची एक प्रक्रिया आहे की स्टेट लेवलची कमिटी आहे, मग केंद्र सरकार आहे, मग राज्याचं पर्यावरण विभाग आहे आणि वन विभाग केंद्राचा, या सगळ्यांच्या पातळीवर या जी अतिरिक्त वनजमीन लागणार आहे त्याच्या डायव्हर्शनच्या प्रस्तावावर अनेक पातळीवर विचार होत असतो. त्याच्यानंतर हा विचार करत असताना जेवढी तुमची जमीन तुम्ही ॲक्वायर करता

0: काय त्याच्या बदल्यामध्ये पर्यायी जमीन वनविभागाला द्यावं लागते. त्याच्याकरता तुम्हाला एक पर्यायी निधी द्यावा लागतो. म्हणजे नवीन ठिकाणी जंगल निर्माण करायचं ते ऑटोमॅटिकली होणार नाही. मग त्यामुळे तुम्हाला जे पर्यायी जमीन त्यांना द्यायची आहे, जी जंगलाच्या जवळ असलेली द्यायची आहे, तशी जमीन आयडेंटिफाय केली जाते, ती वनविभागाला हस्तांतरित होते. तिथे प्लांटेशन केलं जातं, त्याच्या संरक्षणाकरता आणि देखभाल दुरुस्तीकरता देखील निधी देण्यात येतो. असं सगळं करून हा प्रयत्न असतो की कालांतराने तिथे जंगल निर्माण होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की पाणी उपलब्ध झाल्यामुळे जमिनीची उत्पादकता वाढते. म्हणजे पूर्वी जेवढी पिकं 2 हेक्टर जमिनीवर होत असतील, ते जर डबल पीक झालं आहे किंवा 3 हंगामात पिकं उपलब्ध असेल, तर त्या जमिनीची उत्पादकता क्षमता वाढलेली आहे आपली. त्यामुळे त्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांना लाईव्हलीहूड अतिशय चांगल्या पद्धतीने आपण उपलब्ध करून देतो आहे. दुसरी गोष्ट अशी की जितके जास्तीत जास्त लोक याच्यावर एंगेज होतील तर तितका अनएम्प्लॉयमेंट कमी होणार आहे. त्याच्यामुळे जे बेरोजगार आहेत ते जंगलात जातात, मग लाकडं तोडतात, काही लोक ज्या भटक्या जमातीचे लोक शिकारी करतात प्राण्यांच्या, या सगळ्या गोष्टीवर हळूहळू नियंत्रण येत जातं आणि जंगल प्रोटेक्ट होतं. जंगल एक 5 वर्षात निर्माण नाही होऊ शकत, पण ओव्हर द इयर्स आपण ते प्रोटेक्ट करत गेलो तर कालांतराने ते जंगल अपग्रेड होत असतं.
1: एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कालावधीमध्ये पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये झालेलं परिवर्तन याकडे आपण कोणत्या दृष्टीतून पाहता, आणि या क्षेत्रात कार्यरत अभियंता आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्या अनुभवाच्या आधारे आपण काय सांगू इच्छिता?
0: आपण जर नॅशनल लेवलवर विचार केला तर असं दिसतं की आपल्या हायवेची जी पूर्वी लांबी होती ना, आता जी आहे त्याच्यामध्ये लक्षणीय सुधारणा आहे. तसंच रेल्वेचं फार मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे. पोर्ट जे आहेत आपली, त्यांच्या क्षमतेत वाढ झालेली आहे. त्यामुळे आज इंटरनॅशनल लेवलवर जेव्हा आपलं उत्पादनं जातात तर त्याच्यामुळे पूर्वी 14-15% आपली लॉजिस्टिक्स कॉस्ट राहायची, ती कमी होत होत आता 8% किंवा 9% आलेली आहे. ती जी लॉजिस्टिक कॉस्ट आहे ती कमी झाल्यामुळे आपले उत्पादनं जे आहेत ते जास्त कॉम्पिटिटिव्ह होतात. मग आपल्याला निर्यातीकरता अधिकाधिक मार्केट उपलब्ध होत असतं. हा एक पहिला फॅक्टर आहे. आणि हे उत्पादन वाढल्यामुळे ज्या खाजगी कंपन्या आहे आपल्या फॅक्टरीजचं एक्सपान्शन करतात किंवा त्यांचं युटिलायझेशन वाढतं, म्हणजे कार्यक्षमता वाढत जाते, उत्पादकता वाढते, मग तिथे अधिकाधिक प्रमाणावर रोजगार निर्माण होतात. आज मोबाईल हँडसेट भारतात निर्माण होतात. आणि पहिल्यांदा आपण फक्त असेंब्ली करत होतो, मग असं लक्षात आलं असेंब्ली करताना जिथे खूप जास्त टेक्निकल इनपुट लागत नाही अशा सर्व गोष्टी आपण बनवायला लागलो आपल्या देशात. हळूहळू 5-10 वर्षामध्ये ती इकोसिस्टम डेव्हलप होते. मग स्क्रॅचपासून म्हणजे झिरोपासून फिनिश प्रॉडक्टपर्यंत सगळ्या गोष्टी आपण आपल्या लेवलला डेव्हलप करायला लागतो. तिथे फार मोठ्या प्रमाणावर इंजिनिअरिंग साईडला काम करणारे लोक एम्प्लॉय होतात. दुसरं असं होतं, मी एखादी कंपनी सेल्फ सफिशियंट झाली, त्यांना इंटरनॅशनल मार्केट मिळालं, तर ते म्हणतात की आता आपण नवीन नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करू. ते डेव्हलप करायसाठी R&D व्हायला लागतं फार मोठ्याहून. तर ते संशोधनामध्येही आपल्याला लक्ष घालावं लागतं. ते केल्यामुळे त्या क्षेत्रात देखील आपल्याकडे उत्पादन निर्माण होतात. दुसरं असं लक्षात आलं की सर्व परदेशी कंपन्यांना असे लक्षात आलं की आपल्या देशामध्ये टेक्निकल मॅनपॉवरची क्वालिटी चांगली आहे, म्हणून त्यांनी ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर एस्टॅब्लिश केलं आहे. सुमारे 2000 ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स आपल्या देशात काम करतात. तिथे लाखो लोकांना एम्प्लॉयमेंट आहे आणि तिथे इंटरनॅशनल कंपन्यांना जागतिक पातळीवर ज्या गुणवत्तेचे प्रॉडक्ट लागत असतात त्याचं R&D काम होत आहे. मग ते हार्डवेअर असो किंवा सॉफ्टवेअर असो किंवा मग AI असो, आज कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक मोठा फोकस पॉईंट आहे, तर याच्यावर काम करणारे लोक देखील हळूहळू डेव्हलप होतात आपल्याकडे. आपले पोर्टपर्यंत जायला जे साधनं उपलब्ध झाली आहे त्याच्यामुळे अन्नधान्याची निर्यात वाढली आहे, ती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आपण चांगला भाव देऊ शकतो. या सगळ्या गोष्टीचा जर इफेक्ट बघितला असेल तर शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत सगळी पातळीवर एक सकारात्मक बदल दिसून येतो. सरकारपुढे आव्हानं खूप आहेत, अजून बरंच काम करायचं आहे. आपल्याकडे काही सगळ्या गोष्टी आपण साधन केलेल्या आहेत असं नाही. सर्व उद्दिष्ट साध्य होणं अवघड आहे, पण आपण हळूहळू त्या दिशेने जातो आहे. आगामी 10 वर्षामध्ये आपण निश्चितच फार मोठ्या प्रमाणावर विकासाचा टप्पा गाठणार आहोत, यात काही शंका नाही.
1: अशी अपेक्षा करूया. देशाच्या विकासाच्या मार्गातले जे अडथळे आहेत ते शोधून त्यावर मात करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत असं आपण म्हणू शकतो आणि त्यामुळे देशाच्या प्रगतीचा वेग निश्चितच वाढलेला दिसतोय. तर मंडळी, दृष्टिक्षेपच्या आजच्या विशेष भागात

0: मध्ये आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांतील पायाभूत सुविधांच्या विकासाचा आढावा घेत होतो आणि यासाठी आपल्यासोबत होते नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड NMRCLचे माजी उपमहाव्यवस्थापक तसंच विदर्भातील विशेषतः भंडारा जिल्ह्यातील मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे शिरीष आपटे. सर, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि गेल्या 12 वर्षांतील पायाभूत सुविधांच्या विकासासंबंधी आमच्या मनात असलेल्या प्रश्नांची विस्तृत उत्तरं दिलीत यासाठी मी आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत केंद्र सरकारची 12 वर्षे आणि पायाभूत सुविधा या विषयावर शिरीष आपटे यांची वीणा डोंगरवार यांनी घेतलेली मुलाखत. याबरोबरच दृष्टिक्षेप हा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

आकाशवाणी नागपूर केंद्र श्रोते आता ऐका हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या भागात कमाल तापमान 41.6 अंश सेल्सिअस होतं, जे सरासरीपेक्षा 4.7 अंशांनी जास्त होतं. किमान तापमानातही 3.1 अंशाची वाढ झाली असून ते सरासरी 28.4 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या भागात मेघगर्जनेचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज.

आता एका रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 22846 हटिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस 10:55 आपल्या निर्धारित वेळेतच येत आहे. 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11 येते आहे. 12969 कोयंबटूर जयपूर एक्सप्रेस 11:05 12809 हावडा मेल 11:15 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 12626 केरला एक्सप्रेस 11:45 11404 कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस 12 आपल्या नियोजित वेळेच आहे. 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:35 आपल्या नियोजित वेळेच आहे. 20862 आदिपुरी एक्सप्रेस 10:50 गाडी 2:07 उशिरा आहे. 12578 बागमती एक्सप्रेस 1:05 12622 तमिळनाडू एक्सप्रेस 1:05 18029 लोकमान्य टिळक शालिमार एक्सप्रेस 1:05 12879 लोकमान्य टिळक भुवनेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस 1:35 नियोजित वेळेच. 12621 तमिळनाडू एक्सप्रेस 1:45 12968 जयपूर चेन्नई एक्सप्रेस 2:10 आपल्या नियोजित वेळेच आहे. 20805 विशाखापट्टणम न्यू दिल्ली एपी एक्सप्रेस 2:10 20911 नागपूर वंदे भारत 2:35 आपल्या निर्धारित वेळेतच. 12810 हावडा मुंबई मेल 1:55 गाडी 56 उशिरा आहे. 03252 बेंगलुरू दानापूर स्पेशल रात्री 12:45 गाडी 14:10 उशिरा धावते आहे. 22691 राजधानी एक्सप्रेस 2:55 18030 शालिमार लोकमान्य टिळक एक्सप्रेस 1:15 गाडी 1:31 उशिरा आहे. 12194 जबलपूर यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 3:05 आपल्या नियोजित वेळेच आहे. 12906 शालिमार पोरबंदर एक्सप्रेस 2:15 गाडी 57 उशिरा आहे. 12540 लखनऊ यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 3:20 12723 तेलंगणा एक्सप्रेस 3:20 आपल्या नियोजित वेळेच आहे. 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25 12130 आझाद हिंद एक्सप्रेस 3:50 गाडी 26 उशिरा धावते आहे. अधिक माहितीकरिता दूरभाष क्रमांक आहे 1399. तशोतेव ही होती रेल्वे गाड्यांविषयीची सूचना.

0: श्रोते आता ऐका हरवलेल्या व्यक्तींविषयीचं निवेदन. उमेश साधुराम कोरी हे 32 वर्षाचे गृहस्थ 17 मे 2026 पासून बेपत्ता आहे. यांची उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत आहे, रंग सावळा आणि चेहऱ्याची ठेवण गोल आहे. यांना मराठी भाषेचं ज्ञान आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे साधुराम जगदेव कोरी, राहणार कृष्णनगर, मानेवाडा बेसा रोड, प्लॉट नंबर 205, हुडकेश्वर, नागपूर, किंवा हुडकेश्वर पोलीस स्टेशन इथे संपर्क साधता येईल. चंपा धीरज मस्के ही 57 वर्षांची महिला 24 मे 2026 पासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट, बांधा सडपातळ आहे, रंग गोरा आहे, चेहऱ्याची ठेवण लांब. ही महिला मनोरुग्ण आहे. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे धीरज अर्जन मचके, राहणार प्लॉट नंबर 58, बिनाकी मंगळवारी, इंदिरानगर, नागपूर, किंवा यशोधरा नगर पोलीस स्टेशन नागपूर इथे संपर्क साधू शकता. अभय धनंजय झाडे हा 19 वर्षांचा मुलगा 9 जून 2026 पासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा आणि चेहऱ्याची ठेवण गोल आहे. याला मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषेचं ज्ञान आहे. अशा वर्णनाचा मुलगा आढळल्यास अंबाझरी पोलीस स्टेशन इथे संपर्क साधता येईल. सचिन काशीनाथ सुधामे हे 35 वर्षांचे गृहस्थ 19 मे 2026 पासून बेपत्ता आहे. यांची उंची 5 फूट 2 इंच, बांधा मजबूत आहे, रंग गोरा आहे, चेहऱ्याची ठेवण लांबट आणि यांचे डोळे घारे आहे. अशा वर्णनाचे व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता सीमा सचिन सुदामे, बाबा त्रिमूर्तीनगर, दावलमेटी, नागपूर, किंवा पारडी नागपूर शहर पोलीस स्टेशन इथे संपर्क साधू शकता. अश्लेषा दीपक पराते ही 19 वर्षाची मुलगी 25 मे 2026 पासून बेपत्ता. उंची 5 फूट 5 इंच, बांधा मध्यम, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांब आहे. मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता इंदिरा दीपक पराते, राहणार घर नंबर 1061, तांडापेठ, 5 पावली, किंवा तहसील नागपूर पोलीस स्टेशन इथे संपर्क साधू शकता. देवकीनंदर प्रल्हाद पटवा हे गृहस्थ 20 मार्च 2026 पासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 5 इंच, बांधा मध्यम, चेहऱ्याची ठेवण गोल आहे. यांना हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता कांता देवकीनंदर पटवा, राहणारे समतानगर, नागपूर, किंवा जरीपटका पोलीस स्टेशन इथे संपर्क साधता येईल. नामदेवराव जगन्नाथराव टाकळीकर हे 76 वर्षाचे गृहस्थ 4 मार्च 2026 पासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 9 इंच, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता मीरा नामदेवराव टाकळीकर, राहणार बिनाकी मंगळवारी प्रगती बँकेजवळ, नागपूर, किंवा यशोधरा नगर पोलीस स्टेशन इथे सुद्धा कळवू शकता. श्रोतेहो, हे होते हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचे निवेदन. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम. काही क्षणातच ऐकूया गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.
1: पॉडकास्ट और वायरल रील्स के शोर में सोचो असली ओजी कौन है. बॉस रेट्रो इज द न्यू कूल और इंडिया का सबसे पहला ट्रेंड सेटर है अपना आकाशवाणी. वही सुकून वाली वाइब, म्यूजिक और सॉलिड इन्फो पूरे 90 सालों से नॉन स्टॉप ट्रेंडिंग. ट्यून इन करो क्योंकि लेजेंड्स कभी आउटडेटेड नहीं होते. आकाशवाणी 90 ईयर्स से इंडिया की ओरिजिनल आवाज.

गात रे मेरे दिल ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापूर्वक स्वागत आहे. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया शिवभक्त या चित्रपटाच्या गीतानं.

श्रोतेहो शिवभक्त या चित्रपटाचे गीत आपण ऐकलं नंदेश उमापी यांच्या स्वरात. गीत रचलं होतं योगीराज माने यांनी, संगीतबद्ध केलं होतं चंद्रमोहन यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया राजेश्वरी पवार आणि जयदीप वैद्य यांच्या स्वरात नाच ग घुमा या चित्रपटाचं गीत.

श्रोतेहो, आपण ऐकता आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल, आणि कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं तू ही रे या चित्रपटाचं गीत. गायिका आहेत सई तांबणकर आणि तेजस्विनी पंडित, आणि या गीताचे संगीतकार आहेत अमित राज.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया अविनाश विश्वजीत यांच्या संगीत निर्देशनात मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटाचं गीत. गीत रचलं आहे स्पृहा जोशी यांनी आणि गायक कलाकार आहेत बेला शेंडे, सोबत स्वप्नील बांदोडकर.

श्रोतेहो, सोनू निगम आणि बेला शेंडे यांच्या युगुलस्वरातलं रुखवत या चित्रपटाचं गीत आपण ऐकलं. हे गीत लिहिलं होतं विक्रांत हरी नाईक यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं गौरव चाटी यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मंगेश कांगणे यांनी लिहिलेलं टाइमपास 2 या चित्रपटाचं गीत. गायिका आहेत केतकी माटेगावकर आणि या गीताचे संगीतकार आहेत चिनार महेश.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया मंदार चोळकर यांचं गीत. सूरज धीरज यांनी संगीत दिलेलं आहे. चित्रपट आहे जिंदगी विराट आणि गायक कलाकार आहेत सोनू निगम आणि श्रेया घोषाल.

श्रोतेहो, आपण ऐकता आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल, आणि कार्यक्रमात आता ऐकूया मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटाचं गीत, सागर फडके आणि सायली पंकज यांच्या स्वरात. गीतकार आहेत ओमकार मंगेश दत्ता आणि संगीतकार आहेत व्ही हरिकृष्णा.

श्रोते आपण ऐकत आहात निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. गायिका आहेत जान्हवी अरोरा. चित्रपट आहे प्लॅटफॉर्म.

श्रोतो, अजित समीर यांच्या संगीत निर्देशनात सुपरस्टार या चित्रपटाचं गीत आत्ताच आपण ऐकलं. शंकर महादेवन यांच्या स्वरात गीत रचलं होतं श्रीरंग गोडबोले यांनी. श्रोतो, गाता रही मेरा दिल या कार्यक्रमाचं आता शेवटचं गीत घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाचं. गायक कलाकार आशिष कुलकर्णी आणि कविता राम, गीतकार वैभव देशमुख आणि संगीतकार ए व्ही प्रफुल्ल चंद्र.

श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आम्ही इथेच थांबतोय. रजा द्या, नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतायत. आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण अंतर्गत महिलांसाठी असलेला कार्यक्रम वनिता मंडळ काही क्षणातच आपण ऐकणार आहात.

0: श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा.
1: योग

0: सखींनो, योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तर शरीर मन आणि आत्म्याला जोडणारा एक सुंदर सेतू. आज जगभरात साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस लाखो लोकांच्या जीवनात आरोग्य, आनंद आणि सकारात्मकता घेऊन आलाय. पण श्रोते हो मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात नेमकी कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, विचार करा. याचं उत्तर तर तुम्हाला कार्यक्रमातच मिळणार आहे, आणि नाहीच मिळालं तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला मी सांगणारच आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आता आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, गेल्या काही वर्षात आपण बघतो की 21 जून हा योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्या देशामध्ये साधारणपणे 2015 पासून साजरा व्हायला सुरुवात झाली, तर या दिवसाबद्दल काय सांगाल?
2: सर, 2015 पासून आपल्या देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये योग दिवस हा 21 जूनला साजरा करण्याची परंपरेला सुरुवात झाली. आणि एक योग शिक्षक आणि योगाचे जे योगाचार्य आहेत पूर्ण भारतातील, त्यांच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आणि या दिवसाच्या निमित्ताने योग हा घराघरापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की हा सध्या योगाचा सुवर्ण काळ असा म्हणावा लागेल, कारण की आतापर्यंत जी साधना ही भारतापर्यंत सीमित होती तिने समुद्र ओलांडलाय आणि देश विदेशामध्ये योग दिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला सुरुवात झाली. कारण की योग हा कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा असा भेदभाव न करता हा पूर्ण मानवासाठी आहे.
1: बरोबर.
2: म्हणूनच कदाचित यंदाची जी योग दिवसाची थीम आहे ती योगा फॉर ह्युमॅनिटी आहे.
1: सर, योग हा मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे, पण योग करण्याच्या काही पद्धती असेल, त्याचे काही प्रकार असतात का?
2: योगाचे अशा वेगवेगळे प्रकार

0: आहेत, भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, कर्म योग आहे. आणि जर तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन केलं तर या सर्व योगाचं एक परिपूर्ण ज्ञान तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून तर मिळणारच आहे. परंतु योगाचं खरं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वेद, उपनिषद, श्रीमद भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांमधून जे काही योग आला आहे त्याचा जो निचोड आपण म्हणूया, ते सर्वात अगोदर महर्षी पतंजलींनी त्याची निर्मिती केली आणि हा वेद आणि उपनिषदांमधला योग त्यांनी एकत्र केला पतंजली योग सूत्रामध्ये. त्यानंतर घेरंड ऋषींनी घेरंड संहिता लिहिली, हट्टयोग स्वामी सत्वाराम यांनी हे ग्रंथ लिहिले आणि मग या योगाला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. फिलॉसॉफिकल दृष्टिकोनातून योग हा एक फिलॉसॉफी आहे आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अष्टांग योग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी पर्यंतच्या.
1: सर, तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की योग हा आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये होता, मग अध्यात्म आणि योग याचा काही संबंध आहे?
0: खूप जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला योग साध्य करावाच लागणार आहे. आणि मी पुन्हा तुम्हाला भगवद्गीता याच्याकरता सांगतोय की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला हाच सल्ला दिला होता की योगी हो, योगी झाल्यावरती तुझ्या मनातले सगळे प्रश्न सुटतील आणि तुला एक शाश्वत मार्ग सापडेल. आणि भगवद्गीतेचाच अजून एक कोट देतो की योगाचा जर परिपूर्ण अर्थ आपल्याला विचारात घ्यायचा आहे की योग म्हणजे काय, अनेकांचे अनेक प्रश्न असतात. सर्वात कॉमन प्रश्न आहे अनेक लोकांचा की योग म्हणजे नेमकं काय, तर भगवद्गीता असं म्हणते योग कर्मसु कौशल्यम, अर्थात तुम्ही जे कर्म करत आहात त्या कर्मामध्ये तुमचं कौशल्य येणे, कौशल्य रीतीने तुम्ही ते कर्म करणे, आसक्ती न ठेवता कर्म करणे म्हणजेच योग म्हटलेलं आहे. मग डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, गृहिणी असो, प्रत्येकाच्या जीवनाशी हा योग निगडीत आहे, प्रत्येकाच्या कर्माशी योग निगडीत आहे. म्हणून अध्यात्म आणि योगाचा फार जवळचा संबंध आहे. पुन्हा सांगेल की अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. मग महर्षी पतंजली म्हणतात योग चित्तवृत्ती निरोधः, तुमच्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी योग आहे. स्वामी सत्वाराम असं म्हणतात की मन आणि प्राण यांची एकी म्हणजे योग, आत्मा आणि परमात्म्याची एकी म्हणजे योग, म्हणजे एकरूप होणे. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत, जशी पाण्यामध्ये मीठ टाकल्यावरती मिठाचं अस्तित्व उरत नाही, ते एक जीव होऊन जातं पाणी आणि मीठ. त्याप्रमाणे तुमच्या मनाला तुमच्या आत्म्याशी, आत्म्याला परमात्म्याशी एकरूप होणे, एक जीव करून घेणे म्हणजेच योग आहे. आणि म्हणून योग आणि अध्यात्म हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत.
1: सर, शरीरावर किंवा मनावर नियंत्रण म्हटलं की श्वासाचं प्रमाण आलं आणि प्राणायाम आणि योग यामध्ये फरक आहे का?
0: अजिबात नाही. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की अष्टांग योगामध्ये म्हटलंय की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान या ज्या पायऱ्या आहेत तशा आसन करून शरीर दृढ झाल्यानंतर, सुदृढ झाल्यानंतर मनाला नियंत्रित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. मी वारंवार तुम्हाला ग्रंथाचे कोट देईल कारण की आपल्या ग्रंथांमध्ये खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. स्वामी सत्वाराम असं म्हणतात चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत, अर्थात जसा तुमचा श्वास चालेल तसं तुमच्या मनाची स्थिती असेल. आणि मनाला जर लय करायचं आहे, मनावर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे तर तुम्हाला श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करावं लागेल, तर तुम्ही तुमचं मन नियंत्रित ठेवू शकतात म्हणून प्राणायाम सांगितलेले आहेत.
1: सर, योगाची काही आसनं असतात?
0: भगवान आदिनाथ महादेव म्हणजे योगाचे खरे रचयिता, प्रथम उद्गाता किंवा योगाचे परमगुरु आपण म्हणू की ज्यांनी योगशास्त्राची निर्मिती केली, तर या योगशास्त्राचे निर्मितीकार जे आहेत ते भगवान शिव यांना मानलेलं आहे. आणि त्यांनी 84 आसनांचा उल्लेख केलेला आहे की मनुष्याने ही 84 आसनं करावीत. त्यात स्वामी सत्वारामांनी त्यापैकी 15 आसनांना महत्व दिलं, महर्षी गेरंडेंनी 32 आसनांना महत्व दिलं, तर पतंजल म्हणतात की स्थिरम सुखम आसनम, जे स्थितीमध्ये तुमची स्थिरता आणि सुखकारकता असेल ते तुमचं आसन. मग आजच्या युगाचा जर विचार केला, आता ही ग्रंथ फार पूर्वी पुरातन लिहिल्या गेलेत, जवळपास 2000 वर्षा पहिले, 500 वर्षा पहिले ही सगळी ग्रंथ लिहिल्या गेली. आता 21वं युग सुरू आहे, विज्ञानाचे युग सुरू आहे. मग या विज्ञानाच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण सर्वसामान्य लोकांना याबद्दलचं आपण महत्व सांगतो, पटवून देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस हे सर्व लोक याची पुरावे मागतात. उदाहरणार्थ सांगतो की पवनमुक्त आसनासारख्या एखाद्या छोट्या आसनामुळे वायू विकार दूर होऊ शकतात, मग याचे काय पुरावे आहेत? ग्रंथात सांगितलंय म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये हे खरं होतं का? म्हणून वैज्ञानिक पुरावे देण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या संस्था कार्यरत आहेत. कैवल्य धाम सारखी एक संस्था आहे की जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आसनांचे पुरावे देते. योग मीमांसा सारखे असे अनेक नियतकालिक सध्या योगावरती निघत आहेत. आणि मग वयोमानानुसार, प्रकृतीनुसार काही आसनं आहेत की जी केली पाहिजे. लहान मुलांना तुम्ही जर योगा शिकवायचं म्हटले तर त्याची पण एक वयाची अट आहे.

0: म्हणजे जवळपास 12-13 वर्षानंतरच्या मुलाला, 14 वर्षाच्या नंतरच्या मुलाला तुम्ही योग शिकवू शकतात. वयस्क लोकांसाठी, ज्यांचं वय झालं आहे, ज्यांची फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती जर कमी असेल, त्यांना काही अस्थींचे विकार असतील, तर अशा लोकांसाठी सूक्ष्म क्रिया सांगितल्या आहेत. प्राणायाम हा सर्वांना चालण्यासारखा आहे, तर प्राणायाम सुद्धा कसे केले पाहिजे, तर शांत बसून आणि शांततेने श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करून तुम्हाला प्राणायाम करायचे आहेत. तर निश्चितच आसनं खूप साऱ्या प्रकारची आहेत, पण ती वयोमानानुसार करावी, आपल्याला झेपेल, आपल्या प्रकृतीनुसार करावी, असा मी आपल्या माध्यमातून नक्की सल्ला देईल. बऱ्याच वेळेस असं होतं आणि माझ्या बघण्यात पण आलंय की आपला शेजारचा व्यक्ती कशा प्रकारचं आसन करतो तसंच अट्टहास आपण करण्याचा प्रयत्न करतो, पण अशा वेळेस आपण हे नक्की विसरतो की त्याच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये फरक आहे, त्याच्या शरीराची रचना माझ्या शरीराची रचना वेगळी आहे, तो जे काही आसन करू शकतोय कदाचित आपल्याकडनं होणार नाही, पण आपण तसा अट्टहास करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी मसल्स इंजर्ड होऊ शकतात, कुठेतरी त्रास होऊ शकतो, याचा पण विचार केला गेला पाहिजे. तर एकंदरीत वयाच्या अनुषंगाने आपल्या शरीराच्या रचनेप्रमाणे आपण आसनांची निवड करावी, आणि हे करत असताना योग्य गुरु यांचं मार्गदर्शन आपण घ्यायलाच हवं.
1: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काय फायदे होतात?
0: जर तुम्ही योग्य पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं. तुमच्या शरीरामध्ये असलेले वात, पित्त, कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे, रस, रक्त, अस्थि, मेद, मज्जा, शुक्र, या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे, योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं, आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते, इतकं योगशास्त्र हे महान आहे. योगामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर विश्वास ठेवा, योगासाठी तुम्ही जितकी वेळ द्याल ना त्यापेक्षा कैक पटीने योग तुम्हाला पुन्हा परत करणार आहे. तुमचं स्वास्थ्य तुम्हाला देणार आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला देणार आहे, तुमच्या भावनांवर, तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवण्याची कला तुम्हाला योग देणार आहे. धन्यवाद.
2: योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: मैत्रिणींनो, स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. घर, नोकरी, मुलांचा सांभाळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना ती अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. अशा वेळी संतुलित आहार आणि नियमित योग तिच्या आयुष्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. योग मनाला शांतता, सकारात्मकता आणि मानसिक स्थैर्य प्रदान करतो. योगामुळे शरीर लवचिक राहतं, ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: आणि आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद सर.
1: सर्वप्रथम मॅडम मला हे सांगा की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जातो आणि सतत धावपळ करत असतो, तर त्याला त्याचं शरीर तंदुरुस्त राखण्यात किंवा त्याच्या शरीराचं स्वास्थ्य राखण्यात योग मदत करू शकतो?
2: सध्याचं खरंच जीवन जसं तुम्ही म्हटलं तसं धावपळीचं झालेलं आहे.
1: बरोबर.
2: आणि खरं पाहिलं तर हुने देखील हेल्थची व्याख्या हीच केलेली आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इंटलेक्च्युअल, इमोशनल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट मिअरली ऍबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. अर्थातच आपलं जे हेल्थ आहे किंवा आपलं जे आरोग्य आहे ते म्हणजे केवळ शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नाही, तर हुने त्यात इतरही म्हणजे जसे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक, इंटलेक्च्युअल, इमोशनल, भावनिक आणि सामाजिक सुद्धा त्यात ऍडिशन केलेले आहेत.
1: बरोबर.
2: तर योगाचा ह्या सर्व आस्पेक्टवर

0: खूप छान आपण उपयोग होऊ शकतो. योग म्हणजे केवळ आसनं करणं किंवा प्राणायाम करणं म्हणजे योग नाहीये. तर योग हा आपल्या आपण दैनंदिन जीवनात उतरवायला पाहिजे आहे. ऍज अ दिनचर्या आपण योग आपल्या जीवनात जर उतरवला तर आपण ह्या सर्व गोष्टींवर आपलं स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवू शकतो.
1: साधारणतः योगासनं करण्यासाठी आपण जो आहार घेतो त्या आहारानंतर किती काळानंतर योगासनं करायला हवी किंवा आहाराच्या अगोदरची किंवा आहाराच्या नंतरची योगासनं असा आपण असे प्रकार करू शकतो का?
0: कोणतेही आसनं किंवा कोणताही व्यायाम हा आहार घेण्याच्या पूर्वी म्हणजे अनशनपोटी करावा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं पोट रिकामं असताना कोणतेही आसनं व्यायाम किंवा आसनं केले तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने करू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो आहार घेण्यापूर्वीच योगासनं करावीत किंवा व्यायाम करावा. फक्त आहार घेतल्यानंतर एक वज्रासन असं आसन आहे की जे तुम्ही आहारानंतर लगेच करू शकतात ज्याच्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, तुमचं खाल्लेलं अन्न पचन होतं व्यवस्थित. त्याच्यामुळे तेवढं एकच आसन तुम्ही खाल्ल्यानंतर करू शकतात. आणि साधारण जेवणानंतर जर तुम्ही म्हणाल तर साधारण 5 ते 6 तासांचा गॅप निश्चित हवा. तेवढ्या वेळात आपलं अन्न पचायला मदत होते. अन्न पचन झालेलं असल्यामुळे आपल्या शरीराला लाघवता येते, म्हणजे शरीर लघु झालेलं असतं आणि आपण आसनं चांगल्या प्रकारे करू शकतो.
1: एखाद्या वेळेस अजीर्ण होते, अन्न पचल्या जात नाही किंवा जड अन्न जाते, तर या जड आहाराचा आपल्या योग अभ्यासावर परिणाम होऊ शकतो?
0: निश्चितच. कारण जेव्हा तुम्ही आसन करतात किंवा आसनाची जी स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असते तेव्हा तुमचं पोट रिकामं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर योगा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा उठल्यानंतर प्रातःकाळी करण्यासाठी सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा अजीर्ण असतं किंवा अपचन असतं तेव्हा तुम्हाला ती जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती तुम्ही त्या लेवलपर्यंत म्हणजे जे योगाची जी पोझिशन सांगितलेली आहे तम स्थिती तुम्हाला प्राप्त करता यायला पाहिजे. ती नाही तुम्ही करू शकत, त्याच्यामुळे अपचनाचा आणि त्याचा निश्चितच त्रास होतो.
1: योगाने किंवा व्यायामाने आपली शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य साधलं जातं, पण शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य म्हणजे संपूर्ण आपलं तंदुरुस्त असं म्हणू शकत नाही. मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं, ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
0: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे काय तर जोडणे.
1: बरोबर.
0: जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे.
1: बरोबर.
0: आपण जोडलं कशाद्वारे जातो तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात. अष्टांग योग त्याच्यासाठी सांगितलेला आहे. अष्टांग योगात 8 अंगांचा विचार केलेला आहे. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक, आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी पतंजली ऋषींनी त्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच सर मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाहीये दुसरा.
1: सर्वात शेवटी तुम्ही योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संतुलित आहार हा कसा असावा याबद्दल काय सांगा?
0: संतुलित आहारात सर्वात महत्वाची गोष्ट जे आजकाल फास्ट फूडकडे सगळं पुढची पिढी चालली आहे तर ते फास्ट फूड बंद होणं खूप गरजेचं आहे. आता काळानुसार आपण टोटली बंद नाही करू शकत कारण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टी ऍक्सेप्टही कराव्या लागतात. त्याच्यामुळे वन्स इन अ व्हाईल 15 दिवसातनं 8 दिवसातनं एकदा ठीक आहे, पण जर तुम्ही रोजच पॅक फूड खाता आहेत, रोजच फास्ट फूड खाताय तर ते चुकीचं आहे. शक्यतो अन्न हे ताजं असावं, म्हणजे सकाळी बनवलेलं अन्न सकाळी खावं आणि रात्री तयार केलेलं रात्री खावं. फ्रीज मधलं अन्न जेवढं शक्य आहे तेवढं टाळावं. त्याच्यानंतर वरण भात, भाजी, पोळी असा चौरस आहार असावा. आणि सगळ्यात महत्वाचं सीझनल फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं हे याचा आहारात जरूर समावेश असावा. जनरली आजकाल काय होतं, वर्षभर सगळे फळं मिळतात, वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात, पण शक्यतो जे सीझनल आहे ते खाण्याकडे जर आपण कल ठेवला तर ते जास्त बेटर आहे. त्याच्यानंतर सगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. म्हणजे थोडक्यात आपला संतुलित आणि चौरस आहार असावा. आजकाल सर कॅलरीज आणि त्याच्यामुळे इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत, पण बऱ्याचदा काय होतं डाएटच्या नावाखाली इतकं चुकीचं अन्न खाल्लं जातं किंवा इतकं मिसगाईड केलं जातं किंवा बऱ्याचदा भुकेलं ठेवलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. नीट व्यवस्थित सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा जेवण करावं. शक्यतो संध्याकाळचं जेवण जर सूर्यास्तापूर्वी झालं तर ते खूप उत्तम, पण आजकालच्या आपल्या दैनंदिन यात ते शक्य नाहीये. तरी पण रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. फक्त आहार घेणं उपयोगाचं नाहीये तर आहार तुम्ही कसा घेता

0: आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: ताट घेतलंय, समोर टीव्ही चालू आहे, ताटात काय माहितीच नाहीये आणि आपण जेवतोय, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही नीट व्यवस्थित खाली बसा, टेबल चेअर जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं, पण पूर्ण लक्ष तुमचं जेवणाकडे असायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवताना तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे. आणि जसं जेवताना मन प्रसन्न असायला पाहिजे, तसंच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारीचं मन सुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत, पण यांचा इतका इम्पॅक्ट होतो, तो लॉंग टर्म असतो, लगेच लक्षात येत नाही, पण याचा खूप छान खूप इम्पॅक्ट होत असतो आपल्या दैनंदिन जीवनावर. आणि दुसरी गोष्ट, शांततेने आणि अन्न चावून चावून खावं. आणि सगळ्यात महत्वाचं, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म, हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल मुलं काय करतात, आई हीच भाजी बनवली, आई तीच, आई तू असंच करते, असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने आणि एक यज्ञ कर्म करतो आहोत आपण, त्यात कशा समिधा टाकल्या जातात तसं अन्न आपण समिधा म्हणून टाकतो आहे हे ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा.
1: योग आणि आहार हा आपल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी जळगावतर्फे मी आपला धन्यवाद मानतो.
2: धन्यवाद सर. योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

सखींनो, निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि आनंदी जीवनासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार आणि योगाचा समावेश करणं ही काळाची गरज आहे. कारण स्वतः निरोगी असलेली स्त्रीच कुटुंब आणि समाजाला सशक्त बनवू शकते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं आपण सर्वांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करूया आणि निरोगी, आनंदी आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करूया. आणि आता श्रोते हो मैत्रिणींनो, वेळ झालीये सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात 21 जून 2015 रोजी झाली. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देणारा हा दिवस आज संपूर्ण जगाला एकत्र

0: मात्र आणतोय. तेव्हा सखींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण अशा एका जिद्दी, मेहनती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी वयाच्या 60 नंतरही आपली स्वप्न जपली आणि ती पूर्णही करून दाखवली. राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावून जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या छाया तायडे आज आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांचा हा प्रवास, त्यांची जिद्द आणि त्यांच्या यशामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तेव्हा मैत्रिणींनो, स्वागत करूया ताईंचं. छाया तायडे ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. ताई, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन या यशाबद्दल. आणि तुम्हाला हे यश मिळालेलं आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय?
1: यश मिळाले, मला खूप समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो. माझ्या बरोबर माझ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला, कारण हे यश मला सहज मिळालेलं नाहीये. मी जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून स्पोर्टमध्ये आहे, म्हणजे खेळ खेळते आहे. हा, मग जिल्हास्तरीय खेळून झालेलं, राज्यस्तरीय झालं आणि राष्ट्रीय स्तरावर पण मी गुंटूर, चेन्नई, मणिपूर, इम्फाळ, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग मी नोंदवला आहे. परंतु मग मला पाहिजे तसे यश मिळत नव्हते. यावेळी जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा शिर्डी येथे पार पडल्या, त्यानंतर मग मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी केली, सराव करत राहिली मी. हा, चंदीगडला होणार होत्या ह्या स्पर्धा, तर मग सराव करायचा कसा, आपलं आधी नेमकं चुकत कुठे होतं हा शोध मी घेतला. आणि 5 किलोमीटर आपण किती वेळामध्ये येतो, तर ती वेळ आपल्याला कशी कमी करता येईल, याकडे मी लक्ष दिले आणि मला यश मिळालं. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे.
0: वा, खूपच छान ताई. मग ताई, आता तुम्ही हा खेळ खेळता आहात, तुम्हाला खेळाची आवड आहे, तुम्ही पूर्ण देशभरात सगळीकडे जाऊन आले आहे या स्पर्धांसाठी, मग खेळाची आवड तुम्हाला नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली?
1: खेळाची आवड म्हणजे आम्ही पूर्ण कुटुंब कल्याण भिवंडी रोडच्या तिथे कोणगाव म्हणून गाव आहे छोटेसे, तिथे आम्ही राहत होतो. मुलाचं लग्न होऊन मुलगा इथेच जळगावमध्ये त्याच्या पत्नी समवेत स्थायिक झालेला आणि माझ्या मुलीचंही लग्न होऊन मुलगी सासरी होती, तर मग आम्ही दोघेच तिथे राहत होतो. परंतु अचानक माझ्या पतींना डेंग्यूची लागण झाली आणि डेंग्यूमुळे ते 2012 साली मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. या घटनेने मी फार खचून गेले. मुलगा माझा जळगावला घेऊन आला सगळं सामानासहित कायमस्वरूपी, पण मग मी इथे सारखी विचारात असायची, तास न तास एका ठिकाणी बसून असायची, जेवणं केलं का तिथेच बाजूला ताट सरकवायचं आणि बसायचं, आठवण आली का मी रडायची. मुलाने सुनीने मला खूप समजवले की आई, आता पप्पा तर गेलेच आहे, तू पण तोच मार्ग धरलाय का, का अशी करते, तू काळजी घे तब्येतीची. परंतु असं बोलल्यावर मला आणखी खूप रडू यायचं. मग मुलगा समजवायचे, नेहमी असंच चालू असायचं. पण मग या गोष्टीने काय झालं, माझ्या आरोग्यावर परिणाम झाला, माझे वजन वाढत गेले, मला जिना वगैरे चढताना दम लागायला लागला. मग मुलगा मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. मग डॉक्टरांनी मला चेक केल्यावर सांगितलं की यांना बीपीचा त्रास चालू झालाय म्हणे, पण मग गोळ्या दिल्या तर आटोक्यात येऊन जाईल, त्यासाठी यांनी रोज थोडस फिरलं पाहिजे. मग मी मुलाने मला सांगितलं, चल आई आपण फिरत जाऊ. मग मुलगा मला थोडे दिवस सोबत घेऊन गेला, म्हणजे 1-7-8 दिवस मी ते चालली. पण मग त्याच्यानंतर माझे गुडघे दुखायला लागले. मग गुडघे दुखायला लागल्यानंतर मग हाडांच्या डॉक्टरकडे नेलं. मग हाडांच्या डॉक्टरकडे तिकडे माझी ट्रीटमेंट चालू केली, पण काही पाहिजे तसा फरक पडत नव्हता. डॉक्टरही आम्ही 1-2 असे चेंज केले. मग त्यानंतर डॉक्टरांनी गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिली माझ्या.
0: बरं.
1: हा, इंजेक्शन दिली, त्या इंजेक्शनाने मला थोडं 2-4 महिने फरक वाटायचा. असं 2 वेळेस मी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेतले, दोघी गुडघ्यांमध्ये. हा, मग तिथं तात्पुरता फरक पडतो, पण असं बऱ्याच ठिकाणून मग असं ऐकायला मिळालं की ते इंजेक्शन घेणं बरं नसतात, त्याच्याने आणखी जास्त प्रॉब्लेम मध्ये याल. मग काय करायचं, मग परत ते गुडघे आणि पाय माझे दुखायला लागले. मग परत डॉक्टरकडे गेले असता मग डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम, तुमचं हाडांचा ठिसूळपणा चेक करायला लागेल. मग पुण्यावरून दर 14 तारखेला एका महिन्यात प्रत्येक महिन्याला डॉक्टर यायचे हाडांचा ठिसूळपणा चेक करण्याकरता. मग त्यावेळी मी तिथे गेली आणि त्या मशीनमध्ये माझा पाय टाकला हाडांचा ठिसूळ.

0: रूपना चेक करण्यासाठी. तर तिथे टप्पे होते, हिरवा रंग, पिवळा रंग आणि लाल रंग. तर माझा पाय त्या मशीनमध्ये टाकल्यावर तो बाण अगदी लाल रंगाकडे गेला. लाल रंगाकडे गेला, मग तो त्यांनी रिपोर्ट तयार केला, मग आम्ही परत डॉक्टरांकडे गेलो. मग तो रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर म्हणाले की तुमचे हाडं खूप प्रमाणात ठिसूळ झालेले आहे, तर ह्या हाडांना मजबूती आणण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करावं लागेल. मग मी घरी आली आणि मग जॉगिंग करायला लागले. 3 ते 4 महिने जॉगिंग करत राहिले मी. माझं जे रुटीन होतं ते चालू होतं, चालणं धावणं थोडं थोडं. मग त्यामध्ये माझं वजन कमी झालं थोडंफार, वजनही कमी झालं आणि माझे पाय दुखणंही कमी झाले. मग 4 महिन्यानंतर तो हाडांचा ठिसूळपणा परत चेक करण्यासाठी आम्ही गेलो. मग जेव्हा तो हाडांचा ठिसूळपणा चेक केला तर त्या मशीनमधील बाण डायरेक्ट हिरव्या रंगाकडे गेला.
1: खूपच छान.
0: हिरव्या रंगाकडे गेल्यानंतर मग मला वाटलं की 4 महिन्यापूर्वी, 3.5 ते 4 महिन्यापूर्वी ही टेस्ट केली असता आपण तो बाण लाल रंगाकडे होता आणि आता हा हिरव्या रंगाकडे केला. मी एवढं वेगळं काही केलं नव्हतं, मी चालणं आणि धावणं हे केलेलं होतं, पण त्याच्याने जर एवढा फरक पडतो तर मग हे का नाही केलं पाहिजे. हा, तर मग मी ते धावणं आणि चालणं, खऱ्या अर्थाने मी धावपटू झाली ती तेव्हापासूनच मला धावण्याची आणि चालण्याची आणि खेळाची आवड निर्माण झाली.
1: वा, खूपच छान ताई, तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगितला आणि तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली ते सुद्धा तुम्ही खूप छान शब्दात आम्हाला सांगितलं. आणि मग आता तुम्ही देशभरामध्ये विविध स्पर्धेंमध्ये सहभाग नोंदवला, मग त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली?
0: प्रेरणा म्हणजे मला, आम्ही आमचं कोणगाव आहे तिथे मी आमच्या घराच्या संदर्भात काही कामानिमित्त गेली होती. तर तिथे गेल्यानंतर पटांगणावर मी त्या दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या घरी राहिले आणि दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले सवयीप्रमाणे. मग तिथे कोण गावातील एकनाथ पाटील अण्णा, की मी आम्ही ओळखतो त्यांना, तर ते 72 वर्षाचे गृहस्थ, ते सुद्धा तिथे आले होते फिरायला. ते मास्टर ॲथलेटिक म्हणून ग्रुप आहे, म्हणजे तो 30 वर्षापासून ते अगदी 100 वर्षापर्यंत कुणीही त्यामध्ये भाग घेऊ शकतं. तर ते त्या मास्टर ॲथलेटिकमध्ये सहभाग घेत असत. ते परदेशातही जात होते, म्हणजे जातात आता पण. त्यांचे कधी कधी तिकडे कोणगावामध्ये बॅनर लागत असत हे ऐकून मला माहिती होते. तर मग मी तिथे वॉकिंग करायला लागले. चालता चालता ते अण्णा माझ्या जवळ आले, एकनाथ पाटील अण्णा. तर ते म्हणाले की मॅडम, तुमचा चालण्याचा स्पीड तर खूपच छान आहे, तर तुम्ही मास्टर ॲथलेटिक मध्ये भाग घ्याल का? थोडक्यात त्यांनी मला समजवून सांगितले. तर मग मी मुलाला सांगितलं की महेश, अरे अण्णा भेटले होते मला असं म्हणत होते. तर मग म्हणे, आई काही हरकत नाही, तू स्पर्धेत भाग घे. त्या स्पर्धेत भाग घेतल्याच्या निमित्ताने तुझं रोजचं चालणं फिरणं राहील. मग मी अण्णांना सांगितलं आणि मग अण्णांनी मला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सहकार्य केलं आणि पहिली स्पर्धा माझी 2016 साली यवतमाळ येथे पार पडली, यशस्वीरित्या पार पडली. आणि त्यानंतर मग साडीमध्ये माझी पहिली स्पर्धा, मी साडीमध्येही धावते मॅडम. ज्या माझ्या प्रायव्हेट ज्या ऑर्गनाईज करतात मॅरेथॉन, त्या मॅरेथॉन मी धावते. त्या मॅरेथॉन म्हणजे मी साडीत धावते, कारण माझी प्रॅक्टिसच साडीमध्ये झालेली आहे. हा, तर मग तिथे मी साडीमध्ये धावते. तर पहिली आपली 31 ऑक्टोबर 2017 साली एकता दौड म्हणून सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन केलेले होते. मग त्या एकता दौडमध्ये मी स्वतःहून सहभागी झाले होते. हा, आणि मग जेव्हा ती एकता दौड झाली आपल्या स्टेडियमच्या तिथे, ती सांगता झाली, हा, मग तिथे फोटो वगैरे काढण्यात आले. तर सर्वात पुढे म्हणजे माझ्या पुढेही तरुण मुलं होती, पण मग लेडीजमध्ये वगैरे मी पुढे होती. हा, तर मग तेव्हा दूरदर्शनवर वगैरे ते 2 दिवस बातम्यांना दाखवत होते. हा, तर मग ही जो प्रेरणा मला मिळाली आहे ते कोण गावातील आपल्या एकनाथ पाटील अण्णांकडून मला ती प्रेरणा मिळाली आहे.
1: खूपच छान ताई, तुम्ही आता सांगितलं की 2017, आता 2026 आहे, म्हणजे 9 वर्षांपासून तुमचा हा सराव सुरू आहे आणि तुम्ही निरनिराळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवता आणि तुम्ही धावण्याचं यश, एक सांगितलं यश तुम्हाला मिळतच आहे, पण एक वैशिष्ट्य तुम्ही जे सांगितलं की तुम्ही साडीवर धावतात,
0: हो,
1: म्हणजे ही खरंच एक नवलाईची गोष्ट आहे की धावणे म्हणजे सहज आपण साडी घालतो, आपली साडी अटकते पायामध्ये, आपण पडण्याची भीती असते, मग हे कसं काय सांगाल ताई तुम्ही याबद्दल?
0: मी हेच सांगेल की जेव्हा मला डॉक्टरांनी जॉगिंग करायला सांगितलं, इथे नातेवाईक आमचे भरपूर आहे जळगावमध्ये, आजूबाजूलाच माझे नात्याने जाबाई लागतात ते सुद्धा आहे, तर मला थोडंसं ते अवघडल्यासारखं वाटायचं की पॅन्ट शर्ट कसं काय घालणार.

0: तर मग मी प्रॅक्टिसच साडीमध्ये केली. थोडी मिऱ्या थोड्या वरती असायच्या माझ्या, पण मग मी साडीमध्ये प्रॅक्टिस करायला लागली आणि मला त्या ड्रेसपेक्षा साडीमध्येच आरामशीर वाटतं, सवय झाली त्यामुळे. मग अनेक मॅरेथॉन मी आजपर्यंत साडीमध्येच पूर्ण केलेले आहे. मास्टर ऍथलेटिक मध्ये साडी चालत नसल्यामुळे तिथे मला पॅन्ट शर्ट घालावं लागतं.
1: ताई, आता 5 किलोमीटर चालणं आणि 3 किलोमीटर धावणं या स्पर्धांमध्ये तुमचा अनुभव कसा होता? आता चालणं आणि धावणं तुमच्या सोबत तुमचे सहभागी स्पर्धांमध्ये जे तुमचे कॉम्पिटिटर सुद्धा असतील, मग तो अनुभव तुमचा कसा होता?
0: अनुभव खूपच छान होता मॅडम. चंदीगडला जेव्हा स्पर्धा झाल्या, छान थोडा थोडा पाऊस पडत होता आणि तेव्हा आमच्या स्पर्धा चालू झाल्या. आता असं चालणं फिरणं नॉर्मल आणि स्पर्धेत चालणं धावणं याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एकच ध्येय असतं की आपल्याला जिंकायचं आहे आणि त्या जिंकण्याच्या दृष्टीने माझा मी सराव यावेळेस केलेला होता. कारण मी आधी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय स्पर्धा मी बऱ्याच वेळा खेळले होते. हा, पण मग 2 नंबर पर्यंत मी थांबलेले होते, पण 1 नंबर मला मिळालेला नव्हता. मग त्यासाठी मी ह्यावेळेस खूप प्रयत्न केलेला होता. तर खूप छान आनंद होता, खूप म्हणजे मला खूप बरं वाटलं.
1: आणि ती तुमची जिद्द तुम्ही कायम ठेवली.
0: माझी जिद्द, माझी चिकाटी, मला सर्वजण माझे खूप कौतुक करत असतात मॅडम की ह्या वयामध्ये, की ज्या वयामध्ये पाय दुखतो, कंबर दुखते, डायबिटीस आहे, बीपी आहे, हे सगळं ह्या वयामध्ये असतं. पण मी एक ह्या आजारपणातून हा जो मला मार्ग मिळालेला आहे याच्यातून म्हणजे मला असं वाटतं की जर आपण हे अंगी केलं तर अगदी आजारापासून आपण बाजूला होऊ शकतो, दूर सारू शकतो आपण.
1: ताई, खूपच छान. खरंच तुमच्या यशा मागे कोणाचा सर्वात मोठा पाठिंबा आहे?
0: माझ्या यशा मागे माझ्या मुलाचा, म्हणजे माझ्या कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा आहे. त्याने जर मला वेळीच आजारपणातून बाहेर काढले नसते, कारण मी थोडक्यात सांगितलं की माझ्या मुलाने माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आहे, तर त्याने जर का त्यावेळेस माझा वेळोवेळी उपचार वगैरे, डॉक्टरांनी जे सांगितलं चालायला जा, धावायला जा, या गोष्टींकडे कदाचित लक्ष दिलं नसतं तर आज मी इथे नसते. तर माझ्या मुलाचं खूप सहकार्य आहे. माझी सुनही माझी खूप काळजी घेते, जेवणाचं वगैरे लक्ष देते. कारण माझं दुपारचं जेवण म्हणजे सकाळी 10 वाजेला असतं आणि रात्रीचं जेवण माझं 6 वाजता असतं, त्यामुळे माझ्यामुळे तिला लवकर स्वयंपाक करावा लागतो. असं त्या सुनही माझी खूप काळजी घेते आणि माझ्या नातीही मला खूप प्रोत्साहन देत असतात. 1 8 वर्षाची आहे, 1 15 वर्षाची आहे. हा, तर त्याही नेमकी स्ट्रॉंग आहे मातू असं आहे, त्याच्याने मग मला मी त्यांच्या एवढी होऊन जाते म्हणजे. हा, आणि मुलगा माझा, जशी मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली, कुठे बाहेर गावी जर स्पर्धा असेल तर त्या गावात रिझर्वेशन करून देणं, त्या मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन करणं, हे माझा मुलगा वेळोवेळी करतो. मला स्टेशन पर्यंत नेणं आणणं हे सगळं तो करत असतो. तसंच माझी मुलगी आणि माझे जावई यांचा देखील मला पाठिंबा आहे. कल्याणकडे जर का मॅरेथॉन असल्या तर मग मुलीचा फोन येतो, आई इथे इथे मॅरेथॉन आहे, तू आहे, तू धावशील का? तर मग मला जर का सोयीचं वाटलं तर मग मी सांगते हो ग प्रिया, येईल मी. मग ती लगेच ते मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन माझी जावई करतात. असं, आणि नातू आहे मुलीला, एक मुलगा आहे, तो देखील माझी मा स्ट्रॉंग आहे. आजीला म्हणजे मला मा म्हणतात ते. हा, माझी मा खूप स्ट्रॉंग आहे. मा, माझ्या मित्रांना तुझं खरंच वाटत नाही ग की तू धावू शकते. आता काय करू, माझ्याकडे मोबाईल नाही आहे, नाही तर तुझं सगळं मी त्यांना दाखवलं असतं. असं माझा नातू पण माझं खूप कौतुक करत असतो, मला कोणत्या पदार्थातून प्रोटीन मिळेल कारण तू धावते, तुझे मसल्स जातात मा, तर तुला ही ही रेसिपी मी तुला पाठवतो, ही तू कर, याच्याने तुला प्रोटीनची तुझी पूर्तता होईल. असं मला वेगवेगळ्या रेसिपीज तो पाठवत असतो. परिवारामुळेच मी हे करू शकले.
1: ताई, अगदी तुमचं. ताई, आता सराव करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात?
0: सराव करताना मॅडम, जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हाडांच्या ठिसूळपणासाठी, म्हणजे हाडांना मजबूती येण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करायला लागेल. आता ह्या वयामध्ये जॉगिंग कसं करायचं? तर मग मी काय केलं, मी घरी आली आणि मग 1-2 दिवस तर काही दुर्लक्षच झालं, पण मग नंतर मी माझ्या बेडरूममध्ये, वरच्या बेडरूममध्ये गेली आणि मग तिथल्या तिथे मी गोलगोल गोलगोल जॉगिंग म्हणजे धावायला सुरुवात केली. हे माझ्या सुनबाईला कळालं आणि मग मुलगा शाळेतून आल्यावर तिने मुलाला सांगितलं की म्हणे आई ना पटांगणावर जात नाही, ते त्यांच्या बेडरूममध्येच धावता म्हणे, आवाज येत होता खाली. तर मग मुलगा म्हणाला की आई तू बेडरूम मध्ये का धावते, तू तिथल्या तिथे गोलगोल गोलगोल जॉगिंग करते, धावते आणि पडली चक्कर आली तर मग काय करायचं? तर मग मी म्हणाली अरे महेश, मला ना खूप लाज वाटते बाबा, त्या ग्राउंडला धावून नावं ठेवतील मला. तर म्हणाला की अगं आई, तू हाऊस म्हणून मजा म्हणून तुला जॉगिंग करायचं नाहीये, तुला तुझ्या तब्येतीसाठी करायचंय, डॉक्टरांनी तुला सांगितलं आहे ना जॉगिंग करायला. मग ठेवतील लोक नाव तर

0: ठेवू दे, पण तू उद्यापासून घरात जॉगिंग करायचं नाही, तू पटांगणावर जा आणि तिथे धाव. मला हे मुलाचं म्हणणं पटलं की मुलगा खरंच बरोबर म्हणतोय, आपण काय हौशे खातर तर धावत नाहीये. मग मी दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले आणि मी सुरुवात केली. माझ्या पुढे 5-6 गृहस्थ होते माणसं, ते चालत होते. मग मी मागून धावत, वजन वाढलेलं होतं त्यामुळे दम लागायचा, थोडस जरी धावलं हळूहळू तरी मला फुसफुस फुसफुस आवाज यायचा माझा. तर मग माझा तो आवाज त्या लोकांना आला आणि मग ते एकमेकांना, त्यांनी असं मागे वळून बघितलं तर मी होती. तर मग ते एकमेकांना म्हणाले, अरे इंजिन धूर सोडते, चला बाजूला व्हा, बाजूला व्हा, हा रस्ता द्या, इंजिनला रस्ता द्या. मला कळालं मॅडम की ही लोक मलाच नाव ठेवत आहे, हसत आहे. पण मी एकही शब्द न बोलता मी पुढे निघून गेली. मग अशा प्रकारे कोणी महिला भेटल्या, मुलं भेटली की आओ ताई हे वय आहे का तुमचं धावायचं, कोणी म्हणायचं मावशी ही साडीमध्ये पाय अडकून पडून जाल तुम्ही, फ्रॅक्चर वगैरे होईल. असं मला एक नि अनेक बरेच थोडे दिवस मला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. पण मग मी माझा जो नित्य नेम होता तो काही मी सोडला नाही. मी रोज जात होती आणि जॉगिंग वगैरे करत होती. पण मग थोड्या दिवसांनी काय झालं, माझ्या धावण्यात सुधारणा झाली, चालण्यात सुधारणा झाली आणि मग मी हळूहळू स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली. मग जेव्हा भाग घ्यायला लागली तर मग माझं पेपरला आलं मॅडम. पेपरला आल्यानंतर मग जे गृहस्थ मला नाव ठेवत होते हसत होते, मग तेच म्हणाले की मॅडम तुमचं ना पेपरला बातमी आले, पेपरला बातमी आले. मला काय माहीत नव्हतं ते, सुरुवातीची गोष्ट सांगते मी. हो मॅडम तुमचा फोटो पण आलाय आणि तुमची पेपरला बातमी आले. पुढे गेल्यावर आहो ताई तुमचं पेपरला वाचलं मी. कोणी म्हणतं अगं बघितलं का त्यांच्या मिसेसला, ह्याच आहे त्या मावशी, त्या फोटो आलाय ना तर ह्याच मावशी आहे. तर असं मग एक नि अनेक, जसं माझं मला आधी हसत होते, नावं ठेवत होती, टिंगलटवाळी करत होते, तर मग तीच लोक माझं अभिनंदन करायला लागले, माझं कौतुक करायला लागले. हा अशा प्रकारे मला तोही अनुभव आला आणि हाही अनुभव आला.
1: खरंच ना, आपण ज्या वेळेस एखादं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला एक ना अनेक समस्यांना तोंडही द्यावं लागतं, तसंच समाजाशी सुद्धा आपल्याला त्यांचे वादविवाद म्हणावं किंवा त्यांचं हे सगळं आपल्याला सहन करावंच लागतं, त्याशिवाय मोठं यश आपल्याला मिळतच नाही. हो ताई, आणि ताई आता तुम्ही म्हणताय जसं की तुम्ही जेव्हा आजारी होत्या तुमचं वय खूप होतं आणि आता तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, निव्वळ चालण्यामुळं केवळ धावण्यामुळं तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, त्याची तुमची आपोआपच आवड निर्माण होत गेली, तुम्ही विविध स्तरांवर स्पर्धेंसाठी जायला लागले. मग ताई तेव्हाचं वजन आणि आताचं वजन काय
0: फरक आहे मॅडम? तेव्हा माझं जवळजवळ 75-76 किलो वजन झालेलं होतं, आता माझं 58-59 किलो वजन आहे.
1: खूप मोठा बदल झाला.
0: मला खूप बदल झाला जॉगिंगने करण्याने आणि चालण्याने, या सरावाने जेव्हा मी केलं हळूहळू स्पर्धा ही करायला लागली. तर मी काय सांगते, जो बाण तो जेव्हा त्या हिरव्या रंगाकडे गेला तेव्हाच माझा एवढा आत्मविश्वास वाटला की मग ते मी बंदच करू शकले आणि माझं शरीरच उठून म्हणजे ग्राउंडला जायचं. इच्छा जरी नसली की नाही बाबा आज थकला आहे, नाही अगं आई आता तू इतकी थकून आले, जाऊ दे आजच्या दिवस जाऊ नको, मुलगा म्हणायचा माझा, नाही रे महेश गेलं पाहिजे.
1: हो पण आता तुमचं वय तुम्ही म्हणताय 60 वर्ष, तर 60 वर्षामध्ये आपण असं म्हणतो की आता नातवंडांना सांभाळू, आता आराम करू, आता घरामध्ये शांत निवांत राहू, पण जिथे हा विचार व्यक्ती करतो आहे तिथे तुम्ही खरंच यश मिळवत आहात आणि निरनिराळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवता आहात, तर याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक ताई. आता आजच्या महिलांसाठी विशेषतः मध्यम वयीन असो आणि ज्येष्ठ महिलांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: मी मध्यमवयीन महिलांना हेच सांगेल मॅडम की डायरेक्ट धावा हे सांगणार नाही मी, पण तुम्हाला जी आवड आहे, सायकल हा इतका छान व्यायाम आहे, सायकल सुद्धा चालवू शकता, योगा आहे, चालण्याचा व्यायाम आहे, जॉगिंग आहे, कारण महिलेने हे केलं पाहिजे आपल्या तब्येतीसाठी. कारण माझा स्वतःचा हा अनुभव आहे की मी ह्या चालण्या धावण्यातूनच माझं आरोग्य सुधारलं आहे. हा तर त्यामुळे मी हे सांगेल की तुम्ही तुमची आवड जपा, आपल्या तब्येतीसाठी आपण धावलं पाहिजे, कारण किती श्रीमंत असो किती पैसा असो पण जर आजारपण वगैरे लागलं तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे, तर मग आपण आपल्या आरोग्यासाठी तरी तेवढं केलं पाहिजे. आणि ज्येष्ठ महिलांनाही मी हेच सांगेल की निदान चालण्याचा तरी व्यायाम त्यांनी केला पाहिजे, असं जर का तेवढं केलं तरी तब्येतीसाठी म्हणजे बराचसा फरक पडतो. बीपी वगैरे नॉर्मल, डायबिटीस हे ज्या गोष्टी आहे ह्या त्यापासून लांब राहतो आपण, असं मी हे सगळं मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते.
1: हो ना, खरंच ना, खरंच ताई खूपच छान. आता ताई पुढील काळामध्ये तुमची अजून कोणती स्वप्न किंवा ध्येय?

0: आहेत का?
1: मॅडम माझी ध्येय आहे, माझं स्वप्न आहे. 10 वर्षापासून मी यामध्ये आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आता मी मला पाहिजे तसं यश मिळालंय. खूप आनंदी आहे मी पण, माझा परिवार पण. पण आता माझ्या परिवाराची पण हीच इच्छा आहे की आई तू आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली पाहिजे. आणि माझंही ते स्वप्न आहे. आणि ते सर्वांच्या शुभेच्छा असल्या तर निश्चित पूर्ण होईल. मी प्रयत्न करेल असं मला वाटतं.
0: आता ताई तुम्ही वयाच्या 60 नंतरही हा खेळ खेळता आहात, धावता आहात, चालता आहात, निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेता. तर मग ताई आता त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागतो, हे नित्य तुम्हाला सरावही करावा लागतो. आणि त्यासोबतच मग तुमच्या आरोग्याकडं, तुमचं तर ऑटोमॅटिक आरोग्य सुधारतं, तुमचा व्यायाम होतो त्यामुळं. पण मग तुमच्या खानपानाकडे की तुमच्या आहाराकडे तुम्ही कोणती

0: खानपानाकडे की तुमच्या आहाराकडे तुम्ही कोणती विशेष काळजी घेतात? मग
1: मॅडम, माझं शेड्यूल जे आहे तेच आरोग्याकडे नेणार आहे. पहाटे लवकर उठते मी, मिक्स असं कडधान्य असतं ते मोड आलेलं ते मी घेते, काही फळं असतात एखाद दुसरं फळ घेते आणि त्याच्यानंतर मग मी जेवण करते.
0: आणि या वयात असं आपण म्हणतो की पचनशक्ती कमी झालेली असते, हो मग त्याबद्दल
1: मला असं म्हणजे वाटतं की मी जे खाते मॅडम मला ते व्यवस्थित पचतंय. मी असं अधे मध्ये अटर सटर असं काही खात नसते. माझं ठरलेलं आहे व्यायाम माझा अगदी मॅडम, मी पहाटे जर पटांगणावर गेली ते 1.5-2 तास मला घरातून जाऊन घरी येण्यापर्यंत होतात. मग त्यानंतर मी थोडस घरातला आवरावर केल्यानंतर योगा असतो माझा, योगा करते मी 1.5-2 तास माझे योगामध्ये जातात.
0: बरं, तुम्ही व्यायामासोबत घरकामांनाही मदत?
1: हो हो हो, अगदी भाज्या निवडणं, माझ्या नातीचं हो करणं, तिला तयार करणं, स्वयंपाकाची आवड आहे, मी थोडंफार मदत करते सुनबाईला.
0: ताई, आता तुमच्या यशामुळे इतर महिलांना कशी प्रेरणा मिळेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: मॅडम, निश्चितच प्रेरणा मिळेल, मिळाली आहे आणि जोपर्यंत मी म्हणजे माझ्या याच्यातून त्यांना प्रेरणा मिळतेच. कारण आमच्या शेजारीच तर त्या मी जेव्हा जॉगिंग करायला लागले तर मग त्या कधी कधी फिरायला यायच्या, सोबत असायच्या, मागे पुढे असायच्या. पण मी जशी जॉगिंग करायला लागली, धावायला लागली, मग त्यांनी विचार केला, बापरे ह्या तर माझ्या आईच्या वयाच्या आहे तर ह्या धावतात तर मग मी का नाही. मग मला विचारपूस करायला लागल्या, मावशी तुम्ही काय खाता, मावशी तुमचं हे कसं काय आहे, तुमचं दुखत नाही का पाय वगैरे असं. तर मी म्हटलं नाही, दुखणं जाण्यासाठी तर मी हे करते आहे. तर मग त्या सुद्धा धावायला लागल्या आणि आपलं खान्देश रन पण 2017 चालू झालेलं आहे. मग त्या माझ्यासोबत खान्देश रन मध्ये पण सहभाग घेतात आणि पूर्ण करतात त्या यशस्वीरित्या. असं माझ्या बहिणीच्या नात सुना आहे, त्यांचे मला नेहमी फोन येत असतात की आजी मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे, तुम्ही काय काय करता, कसं करता, अशी नेहमी चौकशी असते. आणि माझ्यामुळे बऱ्याच जणी मॅडम चालायला लागले आहे, जॉगिंग करायला लागले आहे. साधं मी आता ग्राउंडवर जर गेली आणि कोणी जर नवीन लेडीज आलेल्या असल्या तिथे फिरायला तर त्या मग मी धावत असते ना, तर मग माझ्या मागे त्या धावायला लागतात. तर आणि मग चौकशी करतात, मावशी मला ना लाज वाटत होती पण मग तुम्ही धावताय ना म्हणून मग मी पण धावते आहे. असं एक नि आणि एक भुसावळच्या मॅडम आहे, त्या भुसावळीला माझी नात प्रॅक्टिसला जाते, मी तुम्हाला सांगितलं. त्या माझ्या नातीच्या जवळ आल्या, म्हणाली काय ग बाई मला पण ना धावण्याची वगैरे आवड आहे पण ना मला काही सोबतच मिळत नाही, कसं काय धावायचं ना. माझ्या नातीने सांगितलं माझी आजी रनर आहे म्हणे. ओ बापरे म्हणे, आजी रनर आहे, मला तुझ्या आजीचाच फोन नंबर दे म्हणे. मग माझा फोन नंबर त्यांनी घेतला, माझ्याशी संपर्क साधला, मला म्हणाल्या मला तुमच्या बरोबर हे चर्चा करायची आहे, मला भाग घ्यायचा आहे. आता त्या 1 वर्षापासून त्याही सहभाग नोंदवता आहे आणि छान चालू आहे. म्हणजे तर त्या खूप माझं नाव काढतात की तुमच्यामुळे हे चालू आहे. आणि मी सर्वांना हेच सांगेल मॅडम की आपल्या तब्येतीसाठी आपण चाललं पाहिजे, जी आपली आवड आहे ती जोपासली पाहिजे. सायकलचा व्यायाम म्हणा, जो व्यायाम तुम्हाला आवडेल तो तुम्ही करा.
0: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आपल्या महिलांना दिलेला आहे आणि तुमच्या या यशामागे नक्कीच यश पाहून सर्व मैत्रिणींना आपल्या महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
1: आणि मी एक सांगू इच्छिते मॅडम की हे जो मी करते आहे आजपर्यंत आणि आता जेव्हा मी राष्ट्रीय स्पर्धा खेळून आली तर तेव्हा खूप जंगी स्वागत माझं घरी करण्यात आलं. तर माझ्या मुलाचा मित्र परिवार, आमचे शेजारी कॉलनीतील सर्वजण, तर मी हेच सांगेल की सर्वांच्या शुभेच्छा, प्रोत्साहन आणि माझं तर कुटुंब पूर्ण, माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे, त्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच हे सगळं शक्य झालंय. माझे नातेवाईक आप्तेष्ट जेव्हा स्पर्धा होते आणि माझा मुलगा जेव्हा स्टेटस ठेवतो तर तेव्हा मला एवढे फोन येतात की काय सांगू. आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे मावशी, आम्ही तुझ्यावर खूप प्राऊड फील करतो, असं खूप कौतुक करतात. तर मी खूप भारावून जाते या गोष्टीने, मला शब्दात सांगता येणार नाही असं आनंद होतो.
0: खरं आपण काय करतो आहे आणि आपल्या यशाचं, आपल्या या कामाचं कुठे कौतुक होत आहे, आपल्याला इतकं यश मिळत आहे तर नक्कीच आपल्यावर कौतुकाचा वर्षा होतो. आणि
1: तर मग मी हेच सांगेल की मी माझं कुटुंब म्हणजे आमचे नातेवाईक आप्तेष्ट कॉलनीतील सर्व, माझ्या मुलाचा मित्र परिवार, या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद म्हणेल की तेही त्यांच्या शुभेच्छा, प्रोत्साहन आणि माझी इच्छाशक्ती माझं करण्याचं त्यामुळे हे शक्य होत आहे.
0: मैत्रिणींना आजच्या या संवादातून आपण पाहिलं की वय हे केवळ एक आकडा आहे, खरी ताकद असते ती आपल्या जिद्दीमध्ये आणि आत्मविश्वास.

0: श्वासामध्ये. छाया तायडेताई यांनी आपल्या मेहनतीनं आणि चिकाटीनं सिद्ध करून दाखवलंय की योग्य इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून नक्कीच अनेक महिलांना नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल याची खात्री आहे. तेव्हा ताई, आज आपण आकाशवाणीत आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आपले जे अनुभव, आपल्या यशामागचं कारण सगळं आमच्यासोबत तुम्ही सांगितलं आणि छान मनमोकळा संवाद आमच्याशी साधला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
1: मीही तुम्ही मला त्या योग्य समजलं आणि इथे बोलवून मला संधी दिली तुम्ही, त्याबद्दल आकाशवाणीचे आणि तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम.
0: थांबूयात ताई, नमस्कार.
1: नमस्कार.
0: राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, नियमित योग करा आणि आपलं आयुष्य निरोगी आणि ताणतणाव मुक्त बनवा. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह आणि नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सरकारनामा या चित्रपटातील अजय झनकार यांचं हे गीत आहे. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं, गायक स्वर कविता कृष्णमूर्ती यांचा.

बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आम्ही दोघी या चित्रपटातील वैशाली म्हाडे यांनी गायलेलं हे गीत आहे. गुरु ठाकूर यांचं संगीतबद्ध केलंय मंगेश धाकडे यांनी.

0: सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत होतं माझं घर माझा संसार या चित्रपटातील. आणि या गीताबरोबरच श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल आणि 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर या त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत. मुर्मू त्यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात

0: कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या एकूण 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील. दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकासकामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. 210 पेक्षा जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहेत. उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 68वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या गावाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि सेवाभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी मुर्मू यांच्याविषयी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले. दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण होणार आहे. पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अविभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बँका, मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या तडजोडीविषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक निधी बँकांकडून कर्ज स्वरूपात दिला जातो, मात्र त्याच्या वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती V. Mohan यांच्या पीठानं नोंदवलं. लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट UG 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज NTA देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत NTAच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट UG फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं NTA सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस

0: बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएने तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाजमाध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं काल कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या विविध माध्यम कार्यालयांमध्ये त्यांनी काम केलं होतं. आकाशवाणीचे सिंगापूर प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रील, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे. भंडारा जिल्ह्याच्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विविध महत्वाच्या शासकीय प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत कामांची गुणवत्ता, सुविधा आणि जनहिताच्या दृष्टीनं आवश्यक बाबींवर त्यांनी सूचना दिल्या. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरण तलावांत उपयुक्त पाणी केवळ 25.662 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.24% साठा शिल्लक आहे. मोहाडीतील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोलीतील वलमाझरी आणि केसलवाडा हे जुने मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडल्यानं उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याची शक्यता कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर बिबट्यानं हल्ला करून त्याला जागीच ठार केले. हा संपूर्ण थरार मृतकाच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयुध निर्माणी कार्यालय भंडारा यांच्या संयोजनाखाली कार्यरत नगर राजभाषा कार्यान्वयन समिती आयोजित अर्धवार्षिक बैठकीत सन 2025-26 करिता बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय भंडारा यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैनगंगा नदीच्या काठावर

0: पाहुणी आणि अढाळ पोलिसांनी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत 1,70,000 मोहफुल सडवा नष्ट केला. सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याद्वारा धडक मोहीम राबवत भंडाऱ्यातील 2 ठिकाणी पतंजली सेंटर इथं धाड टाकून सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवादी इथं मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 7 दुकाने फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत 2 आरोपींना अटक करत चोरीची रक्कम देखील हस्तगत केली. गोंदियातील वृद्ध दाम्पत्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन घराबाहेर काढणाऱ्या मुलाविरोधात जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरणानं महत्वपूर्ण निर्णय देत संबंधित घर हे वृद्ध दाम्पत्याच्या मालकीचे असल्याचं स्पष्ट करत मुलाला 15 दिवसांत घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले. रोजगार हमी योजनेचे 2 वर्षांपासूनचे थकीत पैसे न मिळाल्यानं एका तरुणानं जिल्हा परिषदेत मे भी कॉक्रोच असे फलक लावत अनोखे भीक मांगो आंदोलन केले. गोंदिया शहरात प्रथमच कॉमर्स की पाठशालाच्या वतीनं भव्य बिझनेस रियालिटी शोचे आयोजन करण्यात आले. यात युवा उद्योजकांनी स्टार्टअप कल्पना सादर केल्या. उत्कृष्ट स्पर्धकांचा रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं आयोजित विशेष समर कॅम्पचा उत्साहात समारोप झाला. 12 आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी योग, संगीत, तायक्वांदो, पेंटिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि आत्मनिर्भरतेचं प्रशिक्षण घेतलं. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शनही भरविण्यात आलं. डोगीपार परिसरात एलसीबी पथकानं 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. थार वाहन, 4 मोबाईलसह सुमारे 54,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मे महिन्यात गेल्या 12 वर्षांतील उच्चांक गाठत गोंदियातील तापमान 45 सेल्सिअसच्या पुढे गेले होते. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज आणि सिंधी समाजाच्या वतीनं गेल्या 65 वर्षांपासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मोफत शीतल जलसेवा देण्याची परंपरा आजही कायम आहे. दूषित पाणी पुरवठा, वाढते लोड शेडिंग आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर मटका फोडो आंदोलन करण्यात आले. शहरातील सुमारे 30,000 कुटुंबांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. पर्यावरण दिनानिमित्त वृक्षधरा फाउंडेशननं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत गोंदिया शहरात जनजागृती मोहीम राबवली. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात मासेमारीच्या बोटीतून फिरताना बोट उलटल्यानं 2 तरुणांचा मृत्यू झाला तर 7 जणांना सुखरूप वाचविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या गोंदियातील प्रथम आगमनावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या स्वागतार्थ भव्य रॅली काढण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीमुळे पूर्व विदर्भातील पक्षाला बळ मिळाल्याचं मानलं जात आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 1:45 आणि 4 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया यशुदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं.

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील हे गीत होतं वसंत बापट यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. श्रोतेहो आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
2: श्रोतेहो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
3: लेखक लिहित जातो तेव्हा त्याचं भावविश्व तो हळूहळू पण अगदी निश्चयाने उलगडत जातो. धाग्याचा रीळ मोकळा करीत जावा असा. त्यातून जे साकारलं जातं ते वाचकाला भिडणारं असतं अगदी थेट अंतकरणापर्यंत. असं भिडणारं साहित्य आपल्या समोर येतं तेव्हा त्याला दाद देण्याची गरज नसते, ती आतून उसळून येते आपोआप. त्याचं कारण ती असते सृजनाचा आविष्कार आणि त्याला प्रतिसाद म्हणून मिळालेला हुंकार. दुसरी गोष्ट ही की जेव्हा निबंध वजा लेखाचं लेखन होतं तेव्हा लेखकाकडून त्या लेखाला विषयानुरूप न्याय मिळायला हवाच, परंतु त्याचवेळी वाचकासमोर त्या लेखाचं सौंदर्य प्रतीत होत असताना लेखकाची प्रतिमाही नजरेसमोर साकार व्हायला हवी. अदृश्यपणे ही प्रतिमा सृजनाची आहे तशी ती त्यांच्या प्रतिभेची आहे, असा प्रतिभेचं देणं लाभलेला धनी सातत्याने समोर वावरत असायला हवा. ही निरीक्षणं का नोंद करीत आहे असा प्रश्न पडू शकतो वाचकाला. तर त्याचं उत्तर आहे सुजाता राऊत लिखित मातीत मिसळण्याची गोष्ट हा ललित लेखांचा संग्रह. हा संग्रह ललित लेखांचा आहे त्यामुळे लेखकाच्या सृजनशीलपणाला मर्यादा असणारच. तरीही त्या चौकडीत राहून जी मोशाफिरी करायची आहे ती त्यांनी मुक्तपणे नव्हे तर अतिशय बंदिस्तपणे केलेली आहे. एखाद्या कसलेल्या गवयाने खुलवलेल्या बंदिशी सारखी या लेख संग्रहात एकूण 24 लेख आहेत. कुठलाही लेख कुठेही कधीही उघडून

0: वाचायला सुरुवात करा तो आपला ताबा घेत जातो. नैसर्गिक वातावरणात रमताना ते वातावरण जसा आपला अलवार स्पर्श हळूवारपणे तरी तितकाच स्वतःच्या प्रभावाने अंगभर आणि अंतकरणापर्यंत करत जातो तसा. लेखांना विषयांचं बंधन नाही, तरी त्यात प्रवास आहे. प्रवास वर्णने आहेत, निसर्ग आहे, त्याची विविध रूपं आहेत. नाती ज्या जिव्हाळ्याने जपतो तितक्याच आपुलकीने त्या निसर्गाची प्रवासाची वर्णने साकारलेली आहेत. ज्योतिबाच्या डोंगरावर विसावलेला ज्योतिबा आणि गिरनारच्या पर्वतावर विसावलेले दत्तगुरु, मथुरेहून द्वारकेला आलेला कृष्ण, गावच्या कोरड्या नदीपात्रातून ते रोमचे विध्वंस पावलेलं साम्राज्य आणि पॅरिसपर्यंतचा प्रवास, हिमालय द्वारकापर्यंत केलेला प्रवास, याचप्रमाणे रजनीगंधा, साहेब बीबी आणि गुलाम यातून भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचा उत्तम अभिनय आणि त्यांचं व्यक्तिमत्व, असे सिनेमे साकारणारे दिग्दर्शक, असे अनेक विषय आहेत. त्यांच्याकडे पाहताना जी सौंदर्यदृष्टी असावी लागते, प्रत्येक ठिकाणी ईश्वर पाहावा तशी काव्यमयताही आहे. ती केवळ स्वतःचीच नव्हे तर इतरांच्याही तरल भावनांचा समर्पक उपयोग केलेला आहे. ती मराठी आहे तसाच उर्दू, इंग्रजी आणि संस्कृत काव्यांचाही आहे. नुसतेच काव्य नाही तर ज्ञानेश्वरी, महाभारतातील, भागवतातील श्लोकांचेही संदर्भ इथे आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणांचे व्यक्तीचे महात्म्य, वास्तव, इतिहास यांचा संदर्भ असेद उपतपशील असा आलेला आहे. जसा चित्रकार आपल्या सर्वांग सुंदर चित्रांची निर्मिती करताना त्याच्या खजिन्यातील सगळ्या रंगांचे उधळण करीत आहे, या सर्वांगीण कलांचा, सौंदर्याचा, सौंदर्यदृष्टीचा आणि तरलतेचा जो पट लेखिकेने लेखातून आपल्या समोर साकार केलेला आहे, तो प्रत्यक्ष आपल्या समोर साकार होत आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत असंच वाटत राहतं. लेखांचा रमणीय प्रवास सुरू होतो शीर्षकापासून. गावाक्षातून चंद्र दिसे, गंगाजीका तट हो, भूमी, प्रेमाचं शुभ्र संगीत, इस शहर में हर कोई व्यामोह करताना, या लेखांच्या लेखिका आहेत सुजाता राऊत, कवयित्री सुजाता राऊत. त्यांच्या तरल भाव, जिव्हाळा आणि अलवार स्पर्शाने पुनीत झालेली ही लेखभूमी आहे. पानापानातून दरवळणारा सुपीक कसदार शैलीचा गंध मोहून टाकणारा आहे. मातीत मिसळल्यानंतर नुसता मृदगंध येतो असं नाही, तर त्यातून सृजनाचे सृष्टी प्रत्ययाला येते. मातीशी नातं असणाऱ्यांना हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हा मातीत मिसळून नव्हे एकरूप झाल्याचा आविष्कार आहे, जो मनादृश्य स्वरूपात कायम रुंजी घालत राहणार आहे. तसंच यातल्या भाषेचं माधुर्य सालंकृत मोहून टाकणारं हळुवारपणे अशा एकरूप झालेल्या सिद्धहस्त लेखनीचा सृजनवासा दीर्घकाळ लक्षात राहणारा आहे.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, अझोला या हिरव्या वनस्पतीचा वापर आपल्याला धान शेतीमध्ये कसा करता येईल या अनुषंगानं काल आपण कृषीवाणीतून माहिती जाणून घेतली होती. लक्षात घ्या, अझोला जर आपण वापरतो म्हटलं तर जमिनीचा पोत हा सुधारत असतो. नत्र खताची साधारणपणे प्रति हेक्टरी 25 ते 30 किलो या प्रमाणात बचत होते. धान्य उत्पादनात देखील 20 ते 25% वाढ झाल्याचं सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणूनच हिरवळीचा खत म्हणून आपल्याला अझोलाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करता येईल. या व्यतिरिक्त जनावरांच्या खाद्यामध्ये देखील आपल्याला त्याचा वापर करता येतो. कुक्कुटपालन, बदकपालन, मत्स्यपालन ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी खाद्य म्हणून देखील त्याचा उपयोग करता येतो. शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, मात्र शेतामध्ये अझोला जर मोठ्या प्रमाणात वाढवायचा असेल तर सर्वसाधारणपणे आपण 40 चौरस मीटर आकाराचा वाफा तयार करावा. त्यामध्ये गायीचं शेण, सुपर फॉस्फेट आणि त्यामध्ये ताजं अझोला मातृकल्चर आपण मिसळून घ्यावं. धान लागवडीसाठी वापरण्यात येणारी ओलिताकालची जी जमीन असते ती निवड करताना आपण थोडी काळजी घ्यावी. जमीन तयार करताना ती सपाट करून घ्यावी. साधारणपणे 20 मीटर बाय 2 मीटर आकाराचे वाफे तयार करून घ्यावेत आणि पाणी देण्यासाठी पाट तयार करावे. अशा वाफ्यामध्ये सर्वसाधारणपणे 10 सेंटीमीटरपर्यंत पाण्याची पातळी आपल्याला राखावी लागते. अशा वाफ्यामध्ये आपल्याला 10 किलो गायीचं शेण 20 लिटर पाण्यात मिसळून घ्यावं आणि तयार केलेलं जे द्रावण आहे ते वाफ्यामध्ये शिंपडून घ्यावं. सुरुवातीला 100 ग्रॅम सुपर फॉस्फेट आपण त्यात टाकून घ्यावं. अशा प्रत्येक वाफ्यामध्ये ताजं अझोला कल्चर आपण टाकावं. अझोला लागवडीनंतर चौथ्या आणि 8 दिवसात प्रत्येक वाफ्यात 100 ग्रॅम सुपर फॉस्फेट आपण

0: फेकाव. दोन ते तीन आठवड्यात अशा वाफ्यामध्ये हिरव्या चटईसारखी अजोल्याची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. वाफ्यातून अजोला गोळा करून आपण टाकावा आणि पाणी देखील काढून टाकावं. तर अशा रीतीनं कास्तकारबंधूंनो, धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान शेतीसाठी तसंच आपल्या जनावरांसाठी अजोला निर्मिती शेतामध्ये करायला काही हरकत नाही.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी
2: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस. कुठलं स्टेशन ग?
3: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
2: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय? मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
3: मुळीच नाही मीनू. अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
4: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.
5: हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
6: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
5: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची,
7: सांग तू माझा,
5: तुमच्या आवडीची
6: पाहिले नमी तुला,
5: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी.
6: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी.
5: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. हॅलो मनभावन,
8: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून.
5: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712-254-8271.
8: AIR या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:05 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
9: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
10: श्रोते हो नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न, अनेक उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे, सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12 वर्षानंतर योगासने प्राणायामांचा अभ्यास करावास हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात, मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ, एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि

0: प्राणायामात भ्रामरी, ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक, शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोग प्रतिबंधात्मक, रोगनिवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असतो, शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खालीवर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावेत. खांद्यांचा व्यायामसुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरिता 20 ते 25 मिनिटे वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करून घ्यावी. पाठीवर झोपून उत्तानपादासन आहे, अर्धहलासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आहे, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायामात चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्रिका, कपालभाती, बंद लावणे, अनुलोम विलोम, भ्रामरी, नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
1: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो पुन्हा प्रसारित करण्यात आला. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर काही क्षणातच.

0: दुपारचे 2:10 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना. कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ

0: शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घनकचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालय आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता. शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जल प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही, तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी, नाले, पाण्याच्या स्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. ठीक 2:15 वाजता.

0: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रोतेहो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
2: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
3: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
2: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मत? प्रॉमिस करा.
4: येस, प्रॉमिस.
3: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
2: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
5: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप यासहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतात. श्रोतेहो, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. ठीक 3 वाजता

गोविंद बालकृष्णन यांनी गायलेला राग भैरवी श्रोते हो आपण ऐकलात. यांना व्हायोलिन साथ केली होती पी नारायणन यांनी आणि मृदुंगम साथ होती ए एल नाथ यांची. याबरोबरच कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपित आहोत. नादब्रह्म हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवरून. तसंच हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

0: आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
1: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143,90,00,000 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 मध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी

0: मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड एनसीसीएफमार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटलमागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक BT देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. NEET UG 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445.97 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 39 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोते हो आता इथेच संपवित आहोत. आज अस्मिता वाहिनीची दुसरी सभा दुपारी 3:55 सुरू होणार आहे, तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत दुपारी ठीक 3:55. तोपर्यंत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. पुन्हा भेटूया 3:55 अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत. नमस्कार.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:55 होत आहेत. आमच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ करत आहोत. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, माननीय प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचे वितरण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुगळी पश्चिम बंगाल इथं होणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. 3:55 हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम युववाणी.

0: युववाणी कार्यक्रमात आज ऐकूया जागतिक योग दिनानिमित्त युवा योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केलेल्या गप्पा. निवेदन आहे दर्शन गुजराती नेहा पवार यांचं. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे. आता ऐकूया योग दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम.
1: योग का मतलब है जोडना, मोह को मन से तोड़ना,
2: मानव को प्रकृति से जोड़ना, चित्त की वृत्तियों को सिकोड़ना.
1: बस इतनी सी बात लोगों को समझाए, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाए.
2: इसमें ना कोई खर्चा, ना कोई और दिखावा है, स्वस्थ रहे कैसे, बस इतना ही बढ़ावा है.
1: लेकर चटाई हम सब धरती पर बैठ जाए, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाए.
2: नमस्कार, गुड इवनिंग मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी तुमचा मित्र दर्शन आजच्या आपल्या युवाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
2: मित्रांनो, योगाचा प्रसार हल्ली देशभरातच नव्हे तर जगभरात होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
1: संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 या दिनाला मान्यता देण्यात आली. आणि मित्रांनो, 21 जून 2015 पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभर साजरा करण्यात आला आणि तिथून पुढे तो जगभर साजरा केला जातोय.
2: तर मित्रांनो, याच आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज आपण भरपूर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी मला दर्शनला ना काहीतरी विचारायचंय.
1: बोल ना, विचार.
2: जागतिक योग दिवस आहे बरोबर. जगभर योग दिवस साजरा केला जातोय.
1: हो.
2: प्रत्यक्ष योग, प्राणायाम, व्यायाम करून लोक हा दिवस साजरा करतायत.
1: हो.
2: मग आपला

0: काय विचार आहे महाशय?
1: आपला मी तर जाणार आहे माझ्या घरासमोरच्या उद्यानात.
0: कशासाठी रे?
1: कशासाठी म्हणजे, अगं तिथे पण योग दिन साजरा करतो ना आम्ही. पहाटे आम्ही सगळे एकत्र येतो आणि सामूहिक योगासन प्राणायाम करतो.
0: अरे वा. आणि मग?
1: मग काय, ते झालं की छान पैकी तिथे आम्ही नाश्त्याची सोय केलेली असते. तिथे नाश्ता करतो आणि मग मी आणि जवळपास सगळेच आपापल्या घरी जातात.
0: वा किती छान. आणि मग रे दुसऱ्या दिवशी काय?
1: दुसऱ्या दिवशी काय, रोज रोज एवढ्या सगळ्या लोकांना नाश्ता देणं परवडेल का? आणि असंही योग दिन 21 जूनला असतो, दररोज नाही. कळत नाही तुला काही नाही?
0: हो ते पण आहे म्हणा.
1: मग
0: म्हणजे हे थेट पुढच्या 21 जूनलाच? मग
1: हा बरोबर. म्हणजे काय, दरवर्षी योग दिवस साजरा करतो आम्ही.
0: वा हो ना, किती छान. पण दररोज योग करायला नाही करे जमत तुला? मित्रांनो असा कुठला पाहिजे नाही का याला, रोज व्यायाम करण्याची बोंब. आणि 21 जूनला मात्र तिथे हजर. का तर नंतर नाश्ता मिळतो ना. अरे लाज कशी वाटत नाही रे तुला, स्वतःची काळजी घ्यावीशी सुद्धा वाटत नाही, इतका कंटाळा.
1: घेतो मी काळजी, घेतो आणि व्यायाम पण करतो. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, एक आसन प्रामाणिकपणे केलं आणि व्यवस्थित केलं ना की कोणतंच आसन करायची गरज पडत नाही.
0: हो का?
1: मग
0: कोणतं रे?
1: शवासन, जे मी पूर्ण मन लावून करतो.
0: हो ना, शहाण्या. व्यायाम करायला नको त्याला. अरे सगळे लोक करतात, स्वतःची काळजी घेतात, त्यांना काय वेळ लागलाय का?
1: एक मिनिट थांब, एक मिनिट थांब, सगळं सांगतो. मित्रांनो एकही शांत बसणार नाही, आपण ऐकूया एक छानसं गाणं.
0: तर चांगला चोप दिला पाहिजे, व्यायाम करायला नको त्याला.

0: ऐकूया ज्ञानेश्वर बोबडे यांनी योगाविषयी कुणाल महाजन यांच्याशी केलेला गप्पा.
1: मित्रांनो नमस्कार. 21 जून हा विश्व योग दिवस 2014 भारत सरकारच्या मागणीनुसार युनायटेड नेशनने 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जाहीर केला. जवळपास 176 देशांनी याला मान्यता दिली. त्यानंतर 2015 पहिला योग दिवस थाटामाटात 150 देशांमध्ये साजरा करण्यात आला. जी आपल्या भारताची प्राचीन धरोहर आहे ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचली, जेणेकरून जग जे आहे ते शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ होईल आणि आपलं सुंदर आयुष्य जगण्यासाठी तयार होईल. जो 21 जून आहे हा जगभर जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आज युवा योग शिक्षक कृणाल महाजन आलेले आहेत. ते मास्टर इन योगा, त्याचबरोबर त्यांनी योगशास्त्रामध्ये नेट सुद्धा क्वालिफाय केलेली आहे. त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया की योग म्हणजे काय आणि योग करण्याची किंवा आसनं करण्याची योग्य पद्धती कोणती आहे, योग जे आहे ते केव्हा करावेत, त्याचबरोबर युवक आणि योग हे समीकरण थोडंसं वेगळं पडतं, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार कुणाल.
2: नमस्कार सर.
1: तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये.
2: धन्यवाद.
1: सर्वात पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 21 जून हाच दिवस का निवडण्यात आला?
2: 21 जून हा फार मोठा दिवस असतो. तसं बघायला गेलं तर वातावरणामध्ये अनेक प्रकारे बदल घडत असतो. एका ऋतूनंतर दुसऱ्या ऋतूची या ठिकाणी सुरुवात झालेली असते. वातावरणामध्ये गारवा, पहिले 1-2 पाऊस झालेले असतात. आणि जसं मी म्हटलं की सर्वात मोठं कारण असू शकतं की हा फार मोठा दिवस मानला जातो. यामध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी. ज्याप्रमाणे दिवस मोठा आहे 21 जून, त्याप्रमाणे माणसाचं आयुष्य देखील हे फार वाढावं, मोठं व्हावं, आणि हे मोठं करण्यासाठी योगाशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय कोणताच नाहीये.
1: खूप छान सांगितलं सर तुम्ही की जसा दिवस मोठा आहे तसं योगाच्या आसनाच्या माध्यमातून माणसाचं आयुष्य सुद्धा हे मोठं व्हावं या उद्देशानंच 21 जून हा दिवस त्यांनी निवडला असेल. थोडस जर आपण आता योगाकडे येऊया. आपण म्हणतो योग योग योग, पण योग म्हणजे नक्की काय, योग मध्ये काय असतं याच्याबद्दल सांगा.
2: योग म्हणजे सर्वोत्तम जीवन जगण्याची एक प्रणाली आपण म्हटलं जाऊ शकतं. या योगामध्ये यम आहेत, नियम आहेत, आसन आहे, प्राणायाम आहे, त्याचबरोबर प्रत्याहाराच्या माध्यमातून आपण आपल्या इंद्रियांवर संयम करू शकतो. धारणा आणि ध्यानच्या माध्यमातून आपलं आत्मबळ, आपलं मनोबल आपण वाढवू शकतो. तर योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची एक प्रणाली अशी सर्वसामान्य व्याख्या असू शकते. मात्र योगाचे जे निर्माते आहेत महर्षी पतंजली, ज्यांनी पतंजली योग सूत्र लिहिलं, त्यांनी आपल्या पतंजली योग सूत्रामध्ये असं म्हटलंय, समत्वम योग उच्चते. याचा अर्थ आपलं जीवनशैली, आपला स्तर हा योगाच्या माध्यमातून आपण उंचावू शकतो.
1: बरोबर आहे सर. योग जो आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टींचा अंतर्भाव होतो, जसं आसनं असतील, आणखी काही गोष्टी असतील, तर योगामध्ये काय काय अंतर्भूत आहेत, काय काय त्याच्यामध्ये समाविष्ट आहे याच्याबद्दल सांगा.
2: जी, मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला हेच म्हटलं की योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम असा सर्वसामान्यांचा भ्रम झालेला असतो. मात्र जसं जसं आपण योगात प्रवेश करतो तसं तसं आपल्याला कळतं की योग ही शाखा आहे ना, फार मोठी आहे. योगामध्ये यम सांगितलेत, नियम सांगितलेत, आसन. आपल्याला जर वरच्या मजल्यावर जायचं असेल तर आपण एक एक पायरी चढत जातो. तसं आयुष्याची पायरी चढत जात असताना आपल्याला उच्च जीवनाकडे वाटचाल करायची असते. आणि त्या उच्च जीवनाकडे वाटचाल करत असताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, शेवटची अवस्था जी आहे समाधी, सर्व योग्यांची इच्छित जी आपण ज्याला म्हणतो की शेवटपर्यंत पोचायचंय म्हणजे समाधीपर्यंत पोचायचंय, तर हे सर्वांचं मिळून योग होतं. तर जो सर्वसामान्यांचा ग्रह आहे की योग म्हणजे केवळ आसनं, काहीतरी आसनं करायची आणि प्राणायाम, तर केवळ तेवढं नसून फार मोठी आणि समर्पक व्याख्या योगाची आहे.
1: सर आता योग जो आहे तो एक शास्त्र म्हणून आपण शिकतो.
2: जी.
1: तर मग तुम्ही समाधीचा उल्लेख केलाय.
2: जी.
1: तर शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे काय म्हणता येईल?
2: शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे सर्वोच्च आनंद. यामध्ये आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन होतं. शरीराच्या सर्व संवेदना जातात. मन आणि बुद्धी इथे लय पावते. आणि एक परम सुखाची अनुभूती समाधी अवस्थेमध्ये प्राप्त होते. जी सर्वसामान्यांना त्या ठिकाणपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट योगाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे.
1: सामान्यपणे जर विचार केला कृणाल, तर असं म्हणता येईल की खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि तो योग्य प्रकारे विचार करू शकतो.
2: सामान्य भाषेत सांगायचं तर समाधीची एक आपण असं म्हणूया की लहान मुल आहे, अतिशय चंचल असतं, खोडकर वृत्ती त्याची असते. पण जसं जसं तो मोठा होत जातो, जसं त्याला समज येत जाते, तसा तसा तो एक मॅच्युअर होत जातो, परिपक्व होत जातो. त्याचप्रमाणे योग साधक वेगवेगळ्या

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तर मग मला असं वाटतं की आज जी आपल्याला योग विषयी माहिती मिळणार आहे ना, त्याला आपण सुरुवात केली पाहिजे.
0: नक्कीच मित्रांनो, योग म्हणजे काय, योगासन करण्याची पद्धत, त्याचे फायदे, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याकडून.
1: चला तर

0: आसन प्राणायाम करता करता परिपक्वतेच्या दिशेने जातो. विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, चंचलता कमी होते योग साधनेच्या माध्यमातून. आणि जी एकाग्रता साधली जाते त्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये समाधी म्हणू शकतो.
1: बरोबर आहे. त्याची एक वेगळी व्याख्या न घेता योग्य मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असा मनुष्य जर निर्माण होऊ शकत असेल तर त्याला आपण समाधी म्हणू शकतो. आणखी एक प्रश्न असा येतो की आसन, योगाचा आसन हा खूप मोठा भाग आहे
0: जी,
1: आणि सामान्य नागरिकांपर्यंत तो आसन आणि प्राणायाम हे दोनच भाग मोठ्या प्रमाणात जातात. आसनाबद्दल सांगा की आपल्याला योग्य प्रकारे आसन काही त्रुटी न करता जो आसन करतो त्याला नुकसान न होता त्याला फायदा होईल अशा पद्धतीने योग्य पद्धतीने आसन कशी करावीत.
0: शिक्षण घेत असताना त्यात महर्षी पतंजलींचं एक स्तोत्र नेहमी आमच्या समोर येतं. त्या आसनाबद्दलचं त्यांचं स्तोत्र असं आहे की स्थिरम सुखम आसनम. ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला स्थिरता आणि सुखकारकरित्या तुम्ही बसू शकाल तेच तुमचं आसन. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं आसन करा किंवा बघा किंवा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या, जोपर्यंत तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर होत नाही, त्या आसनामध्ये तुम्हाला सुखदायक संवेदना येत नाही, तोपर्यंत ते आसन तुमचं व्यवस्थित लागलं नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आसन कसं करावं किंवा काय, तर तुम्ही आसन करत असताना वेगवेगळे प्रकारचे आसन सांगितलेत. कोणतंही आसन करत असताना तुम्हाला सुखकारकरित्या त्या आसनामध्ये बसता आलं पाहिजे आणि दीर्घकाळ.
1: एक आणखी आहे सर की आसन करत असताना श्वासाचं खूप महत्व असतं. श्वास जो असतो त्याचं खूप महत्व असतं. तो केव्हा घ्यावा केव्हा सोडावा हे त्या आसनावर निर्भर असतं.
0: बरोबर.
1: याबद्दल थोडंसं सांगा की आसन करत असताना श्वास जे आहे त्याचं महत्व कशा प्रकारे आहे.
0: आसन करत असताना श्वासाचं महत्व तर फार अबाधित आहे. की कुठल्याही प्रकारचं आसन करत असताना तुम्ही आसनाच्या स्थितीमध्ये असताना पुढची कृती करत असताना ती श्वास घेऊन करायची आहे की श्वास सोडत केली पाहिजे. थोडंसं एक उदाहरण देऊन सांगतो की आपण दैनंदिन आयुष्यामध्ये श्वासाशिवाय पर्याय नाही. आपण श्वास घेत असतो पण आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की आपलं लक्ष श्वासाकडे जात नाही. श्वास ही अनैच्छिक असलेली क्रिया आहे, ती निसर्गातच आपली आपली सुरू असते. मात्र आसन करत असताना उदाहरणार्थ समजा मी पवनमुक्तासन घेतलं, पवनमुक्तासनाच्या चौथ्या स्टेजला आपण मान उचलून कपाळ जेव्हा दोन्ही गुडघ्यांना लावतो त्यावेळेस जर श्वास सोडला तर आपलं पोट शिथिल होईल. पोट शिथिल झाल्यामुळे आपण आसन अधिक घट्ट पकडू शकतो. सूर्यनमस्काराच्या अनेक स्टेप आहेत, यात सुद्धा श्वासाला फार महत्व दिलं गेलं आहे. श्वास घेत आपण वर यायचं, श्वास सोडत आपण खाली जायचं. तर प्रत्येक आसनाच्या त्या कृतीवरती श्वास डिपेंड आहे की तुम्ही श्वास घेत आसन घेतलं पाहिजे की श्वास सोडत आसन केलं पाहिजे.
1: बरोबर आहे. मग यासाठी तुम्हाला काय वाटतं की एखाद्या व्यक्तीने हे जर आसन करत आहे तर योग्य त्याचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे.
0: जी आम्ही तर असं म्हणतो की अनेक लोक आम्हाला बघायला मिळतात की ते टीव्हीवर बघून कुठल्या प्रकारचे आसन कुठल्या प्रकारचे प्राणायाम करतात, पण आम्हाला असं वाटतं की योग्य गुरुच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊनच तुम्ही आसन प्राणायाम या सर्व क्रिया करायला हव्यात. तुमचं एखादी आसन करत असताना चुकत असेल तर त्याचे फायदे होण्याच्या ऐवजी तोटे देखील होऊ शकतात. त्याचप्रमाणे प्राणायाम सुद्धा तसंच आहे की योग्य रीतीने श्वास तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही जर त्यात चुकी केली तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. म्हणून योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही प्राणायाम आणि आसन हे सर्व शिकून मगच त्याचं प्रत्यक्ष घरी प्रॅक्टिस करू शकता.
1: कुणाल, तुम्ही आता सूर्यनमस्कार याबद्दल बोललात. सूर्यनमस्कार म्हणजे सर्व आसनांचा राजा असं आपल्याला म्हणता येईल. तर सूर्यनमस्कार जर हा एकच जरी आसन व्यक्तीने केलं तर सर्व आसनं कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. तर या सूर्यनमस्कारामुळे कोणते फायदे व्यक्तीला होऊ शकतात.
0: सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. किंबहुना आम्ही तर असं म्हणू की आजचे युवक सिक्स पॅक्स आणि या सगळ्या गोष्टींकरता व्यायामाकडे वळलेले आहेत. तर व्यायाम आणि योग यांचा दुवा साधणारा प्रकार आम्ही सूर्यनमस्काराकडे बघू शकतो.
1: अच्छा.
0: आणि सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांवर आपण त्याचा परिणाम होताना बघू शकतो. म्हणजे सामान्य भाषेत म्हणायला गेलं तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असलेल्या सर्व अवयवांना ते एका प्रकारे ताण आणि शिथिलता दोघी प्राप्त करून देतं.
1: अच्छा. एक आणखी मला विचारू असं वाटतंय की वयोगट जे आहेत आपले वेगवेगळे, बालक असेल, युवक असेल, वृद्ध असेल, त्यांच्यानुसार काही वेगवेगळे आसन आहेत का? असतील तर ते थोडस सांगा की बालकांनी कोणते आसन करावेत, युवकांनी कोणते आसन करावेत किंवा वृद्धांनी कोणते आसन करू नये याबद्दल थोडस सांगा.
0: आपण तीन स्टेप मानूया वयाच्या, की बाल्यावस्था, तरुण अवस्था आणि वृद्धावस्था. बाल्यावस्थेचा जर विचार केला तर बालकाची शिथिलता शरीराची फार जास्ती असते. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा कुठल्याही प्रकारचा योग बिनधास्त आणि अतिशय समर्पक पद्धतीने करू शकतात. मात्र या ठिकाणी आपण एक असा विचार करूया की शिक्षण त्यांचं सुरू आहे,

0: त्यांची
1: हाँ
0: चंचलता असते, वाढतं वय असतं, क्युरियोसिटी असते, सर्व जाणून घेण्याचं त्यांचं मन असतं. तर या ठिकाणी काही तोलात्मक आसनं जर या मुलांनी केली
1: हाँ
0: तर तोलात्मक आसनामुळे एकाग्रता वाढण्यास फार मदत मिळते. तोलात्मक आसनं म्हणजे ज्या आसनांमध्ये शरीराचा तोल सांभाळावा लागतो
1: अच्छा
0: अशा आसनांना आपण तोलात्मक आसनं म्हणू शकतात. सर्वात सुंदर उदाहरण द्यायचं तर ध्रुव बाळाचं. ध्रुव बाळाने ज्या आसनामध्ये उभा राहून तपश्चर्या केली त्या आसनाला ध्रुवासन मानलं गेलंय. आसन अतिशय सोपं आहे. एका पायावर उभं राहून दुसरा पाय गुडघ्यात वाकवत दुसऱ्या मांडीला म्हणजे गुडघ्याजवळ तो लावायचा आहे. दोन्ही हात सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये. तर यामध्ये दृष्टी एकाग्र ठेवावी लागते एका ठिकाणी आणि तोल जो आहे तो शरीराचा तोल सांभाळावा लागतो. हा तोल सांभाळण्याची जी कसरत आहे त्यामध्ये एकाग्रता साधली जाते आणि मुलांसाठी अशी जी तुलनात्मक दोन तीन आसनं जी आहेत नटराज

0: मध्ये उभा राहून तपश्चर्या केली त्या आसनाला ध्रुवासन मानलं गेलंय. आसन अतिशय सोपं आहे. एका पायावर उभा राहून दुसरा पाय गुडघ्यात वाकवत दुसऱ्या मांडीला म्हणजे गुडघ्याजवळ तो लावायचा आहे. दोन्ही हात सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये. तर यामध्ये दृष्टी एकाग्र ठेवावी लागते एका ठिकाणी आणि तोल जो आहे तो शरीराचा तोल सांभाळावा लागतो. हा तोल सांभाळण्याची जी कसरत आहे त्यामध्ये एकाग्रता साधली जाते आणि मुलांसाठी अशी जी तुलात्मक दोन तीन आसनं जी आहेत नटराजासन आहे ध्रुवासन आहेत या अशा आसनांमुळे त्यांचं तोल सांभाळून एकाग्रता त्यांची फार सुंदर वाढेल. दुसरा घटक जो आहे योग. तर युवकांना आजकाल आपण म्हणतो की व्यायामाची क्रेज आहे सगळी क्रेज आहे तरी पण व्यायामामध्ये शरीर ताठर होतं तर योगामध्ये तुमचं शरीर शिथिल होतं आणि एक विशिष्ट प्रकारचा टोन बॉडीचा त्यात साधला जातो. त्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्थैर्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं म्हणजे शरीर आणि मन यात तरुणांना साधता येऊ शकतं.
1: यात युवकांनी कोणती आसनं करावीत म्हणजे तुम्ही सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन त्यांचं एकाग्रता वाढावी यासाठी.
0: युवकांनी सूर्यनमस्कार करू शकतो. सूर्यनमस्काराचे वेगवेगळे आसन 12 अंकी किंवा 10 अंकी ते करू शकतो. त्यानंतर भुजंगासन आहे सर्वांगासन आहे हलासन आहे ज्यामुळे आपल्या सर्व शरीराला त्याचा अतिशय सुरेख असा उपयोग होऊ शकतो. काही युवकांमध्ये देखील काही थोडेफार आजार असतात ताणतणाव असतो. हा ताणतणाव घालण्यासाठी ते प्राणायामाचा वापर करू शकतात. प्राणायामामुळे मन शांत होतं शरीर शिथिल होतं मन हलकं होतं.
1: कृणाल आता वृद्ध व्यक्ती आहेत
0: जी
1: असं सांगतात की काही आसनं वृद्ध व्यक्तीने करू नये
0: जी
1: त्यांनी ठराविकच आसनं करावी कारण ते वय त्यांचं त्या पद्धतीचं असतं. तर कोणती आसनं ही वृद्धांनी करू नये.
0: तसं जर शरीर साथ देत असेल शरीर जास्ती जखडलं नसेल तर वृद्ध देखील सर्व प्रकारची आसनं करू शकतात. पण वाढतं वय असतं शरीर असतात वेगवेगळे आजार जडलेले असतात तर काही आजारांवरती काही आसनं ही निषिद्ध मानली गेली आहेत. त्याचा योग्य अभ्यास करून योग्य मार्गदर्शकाकडे शिकून तशी आसनं केली पाहिजेत. काही सूक्ष्म हालचाली फार महत्वाच्या आहेत जसं गुडघ्याची वाटी झिजलेली असते अनेक प्रकारचे सांधिवात असतात गुडघे दुखणे वगैरे. तर सूक्ष्म हालचालींच्या माध्यमातून धीरे धीरे का होईना या हालचाली करून ते सांधे जे आहेत ते व्यवस्थित ठेवू शकतात.
1: हलके फुलके जे आसनं आहेत योग्य मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली त्यांनी करावी
0: जी.
1: एक आणखी आता हे जग खूप फास्ट झालंय म्हणजे आता आपण बघतो की 30 वर्षाच्या युवकाला हार्ट अटॅक आलाय 25 वर्षाच्या युवकाला डायबिटीजचे प्रॉब्लेम निर्माण झालेत बीपीचे प्रॉब्लेम निर्माण झालेत. तर योग याबद्दल काही सांगतं का म्हणजे योगामध्ये या सर्व ज्या बाबी आहेत होऊ नयेत म्हणून काही सांगितलंय का.
0: जी जसं मी सुरुवातीला सांगितलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे सर्वसामान्यांच्या भाषेत आपण म्हणायला गेलं तर. आणि आता तुम्ही जे म्हटलात की जग फास्ट झालंय अनेक आजार जडलेले आहे तर ही बदललेली जीवनशैली बदललेली लाईफस्टाईल फास्ट फूड खाण्याचे जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढलेत. नैसर्गिक जे अन्न स्रोत आहेत ते मनुष्याने हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेल वगैरे असं जे आपण म्हणतो. बाहेर रोडावरचं खाणे अति आहारी जाणे म्हणजे मोबाईलच्या आहारी गेले मद्याच्या आहारी गेले काही शोक लागतात. तर ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. आणि योग म्हणतं जसं आपण म्हटलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे तर योगामध्ये व्यसनांपासून मनुष्याला योग दूर नेतं. एक शरीराचा एक विशिष्ट टोन सांभाळला जातो. मानसिक आणि शारीरिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून युवकांनी आणि पूर्ण लहानापासून तर थोरापर्यंत सर्वांनी योगाकडे वळलं पाहिजे असं आम्ही योग शिक्षक सर्वांना नेहमी सांगत असतो.
1: म्हणजे हे जर योगाकडे वळले तर यांच्या ज्या वाईट सवयी आहे ह्या दूर होऊन एक चांगली जीवनशैली त्यांना प्राप्त होऊ शकेल.
0: जी जी अतिशय बरोबर.
1: आता कृणाल आपला कार्यक्रम हा युववाणी आहे
0: जी
1: ठीक आहे. योग न माणसाला शारीरिक मानसिक खूप फायदे आहेत
0: जी.
1: पण रोजगाराच्या संदर्भामध्ये युवकांना योग शिक्षणाचा कोणता फायदा आहे.
0: जसं आता बघायला गेलं तर शैक्षणिकीच्या मध्ये BA इन योगा MA इन योगा डिप्लोमा नॅचरोपॅथी नॅचरोपॅथीचे काही कोर्सेस सुरू झालेले आहेत. आणि हे जी कोर्सेस आहेत हे व्यावसायिक स्वरूपातले आहे. म्हणजे पारंपरिक शिक्षण आणि व्यावसायिक कोर्सेस यामध्ये फरक आहे. योगाचं शिक्षण घेत असतानाच तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात रोजगाराच्या संधी मिळू शकतात. तुम्ही व्यक्तिगत योगा शिकवणी सुरू करू शकतात योगा क्लासेस सुरू करू शकतात तुमचं स्वतःचं योग सेंटर तुम्ही सुरू करू शकतात. किंवा जसं मी म्हटलं की MA इन योगानंतर नेट तुम्ही क्वालिफाईड होताय योग विषयामध्ये तर प्राध्यापक असिस्टंट प्राध्यापकाची संधी तुम्हाला मिळू शकते. भविष्यात शासनाने जर विचार केला तर सर्व शाळेमध्ये योग विषय हा सक्तीचा होऊ शकतो. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना PT तास हा कंपल्सरी असतो त्याप्रमाणे योगाचा तास देखील कंपल्सरी होऊ शकतो. आणि अशा वेळेस मग सर्व शाळेमध्ये योग शिक्षकाची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे जर विचार केला तर युवकांनी जर रोजगाराच्या संधी आहेत शोधण्याचा प्रयत्न केला तर योगापासून रोजगाराची संधी उपलब्ध

0: राष्ट्रपति रोड्रिगो पाज ने देश भर में ईंधन की कमी, रिकॉर्ड महंगाई और लगभग 50 दिनों से जारी सरकार विरोधी प्रदर्शनों और सड़कों की नाकेबंदी के बाद पूरे देश में आपातकाल की घोषणा की है। चेन्नई में तीसरे और अंतिम एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच में अफगानिस्तान ने भारत को 219 रन का लक्ष्य दिया है। जवाब में ताजा समाचार मिलने तक भारत ने चौथे ओवर में बिना किसी नुकसान के 35 रन बना लिए हैं। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हे वांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार। नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना। राज्यातील 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मिळणार मोठा दिलासा, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे। ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। आणि अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीद्वारे उपवर्गीकरणाच्या विरोधात नागपुरात मोर्चा आयोजित। आता सविस्तर बातम्या। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहे। 210 पेक्षा जास्त इंडियन मिशन्सच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहे। उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकाताच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सहभागी होतील। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे। दरम्यान ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त मयूरभंज जिल्ह्यात रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी भारतातील तसंच जगभरातील लोकांना योग दिनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आणि योगाचा जीवनशैली म्हणून स्वीकार करण्याचं आवाहन केलं।
3: 21 जून को आंतरराष्ट्रीय योग दिवस भी मनाया जाणार। ज्ञान और योग की धरती ओडिशा, योग यहां के संस्कारों का हिस्सा रहा है। मैं ओडिशा की धरती से, पूरे देश से, पूरी दुनिया के लोगों से आह्वान करता हूं, आप सब ज्यादा से ज्यादा संख्या में योग दिवस में हिस्सा लें।
2: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहे। नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केली। परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी तयारीचा हा भाग आहे। या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली। उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं स्पष्ट केलंय। देशातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार असून 22,79,000 अधिक विद्यार्थी यात सहभागी होणार आहे। परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले असून सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही आणि आधार आधारित बायोमेट्रिक व्यवस्था करण्यात आली आहे। प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी जीपीएसयुक्त पोलीस वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे। परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हास्तरावर देखरेख समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। दरम्यान उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती। याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला। या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी म्हटलंय। नीट यूजी 2026 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे। नागपूर, गोंदिया, भंडारा, राजनांदगाव, बालाघाट आणि छिंदवाडा इथल्या प्रमुख स्थानकांवर विशेष निगराणी ठेवण्यात येणार असून नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आलाय। अतिरिक्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेसेवा आणि काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल वितरित करण्यात आला। महाराष्ट्रातील 90.85 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटींची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी

0: कुटुंबांना दरवर्षी 6,000 आर्थिक मदत 3 हप्त्यात दिली जाते. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना 22 हप्त्यांद्वारे सुमारे 41,083 कोटींचा लाभ मिळाला असून खरीप हंगामाच्या तोंडावर 23व्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं भरणे यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 20 जून रोजी हा दिवस राज्यभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांची कोनशिला अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा यात विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख शहा यांनी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री उपस्थित होते. राज्य परिवहन महामंडळानं आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष एसटी बसेसचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बससेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार असून 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना तिकीट दरात 50% सवलत मिळणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. स्वतंत्र ओबीसी कॉलम नसल्यास समाजाच्या घटनात्मक हक्कांवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. राज्यावर दुष्काळाचं सावट असून एल निनोच्या प्रभावामुळे पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता असल्यानं सरकारनं तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलावून कृती आराखडा जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल असंही वडेट्टीवार म्हणाले. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात आज नागपुरात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. हा मोर्चा दीक्षाभूमीत जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यभरातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक तसंच कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. मोर्चाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारनं अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये तसंच उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम नवी दिल्ली इथं पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2,400 कोटी रुपयांचं प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आलं. देशव्यापी जनजागृतीचा एक भाग म्हणून देशातील 200 ठिकाणी एकाच वेळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चंद्रपुरातही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या सभागृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 1,609 आस्थापनांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी नियोक्त्यांकडून नवनियुक्त सदस्यांना 32 नियुक्तीपत्र देण्यात आली. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. संशोधन, उच्च शिक्षण, विद्यापीठीय सुधारणा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी त्यांनी सातत्यानं कार्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे भंडारा जिल्ह्यात ड्राय स्पेलची स्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहे. 1 ते 20 जून दरम्यान अपेक्षित 118.5 मिलीमीटर पावसापैकी केवळ 22.8 मिलीमीटर म्हणजेच 19.2% पावसाची नोंद झाली आहे. पावसाअभावी शेतकरी दुबार पेरणीच्या भीतीनं सावध भूमिका घेत असून ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 जून नंतर पूर्व विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणी करण्याचं आवाहन प्रशासनानं शेतकऱ्यांना केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार. नीट UG 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात

सुरक्षेचे मॉक ड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, राज्यातील 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती, आणि अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीद्वारे उपवर्गीकरणाच्या विरोधात नागपुरात मोर्चा आयोजित. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचे नागपूर केंद्र आहे. ऐकूया कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. आज या कार्यक्रमात झुंज या चित्रपटातलं चंद्रशेखर गाडगीळ आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं जगदीश खेपूडकर यांचं गीत, गीतरचना राम कदम यांची.

0: विभागेन प्रकटिता। बिहार आंध्र प्रदेश उत्तरांतरिक कर्नाटक तेलंगाना विदर्भ अंडमान निकोबार द्वीपेषु च आगामी दिनद्वयोः एतादृशी स्थितिः भविष्यति। ब्राजील देशः अद्य फिलाडेल्फिया क्रीडांगणे हैति देशस्य उपरि 3-0 इत्यंकैः सहजतया विजयं प्राप्य फीफा विश्व कप क्रीडायां स्वस्य प्रथमं विजयं अभिलिखितम् इति वार्ताः।
1: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीचा वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 होत आहेत। आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम सायन्स कॉर्नर। सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात आज ऐकूया लघुग्रह आणि त्यांचा शोध याविषयी विक्रांत कुरमुडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली ही मुलाखत। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे।
2: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। श्रोतेहो, कधी विचार केलाय का तुम्ही, लघुग्रह कोणाला म्हणतात, लघुग्रह म्हणजे काय, आणि आपल्या पृथ्वीच्या संदर्भात आपण जेव्हा त्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या पृथ्वीसाठी किंवा आपल्या पृथ्वीच्या दृष्टीने त्यांचं काय महत्व आहे, हे प्रश्न तुमच्या मनात कधी पडलेत का? आज आपण या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे हौशी खगोलशास्त्रज्ञ विक्रांत विवेक कुरमुडे सर यांना। सर नमस्कार।
3: धन्यवाद सर, मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे आभार।
2: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमची थोडी ओळख करून द्या आणि तुम्ही हौशी खगोलशास्त्रज्ञ कसे झालात त्याबद्दल पण थोडं सांगा।
3: माझं लहानपण जे आहे हे बदलापूरमध्ये गेल्यामुळे आम्हाला लहानपणी तेवढा आता जे आपण ज्याला लाईट पोल्युशन म्हणतो त्याचा आम्हाला जास्त परिणाम जाणवला नाही। आणि लहान असताना एकदा मी आकाश दर्शनाचा कार्यक्रम अटेंड केला होता, खगोल मंडळ एक ग्रुप आहे त्यांचा, आणि तिथून मला खरं तर खगोलशास्त्राची मला आवड निर्माण झाली। आणि त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आपण ह्याच्यातच अभ्यास केला पाहिजे, कारण तेव्हा आम्ही गुरु बघितला होता, शनीची कडी बघितली होती आणि हे खूपच रोमांचकारी होतं सगळं आणि विलक्षण होतं आमच्या लहानपणात ते सगळं बघणं। आणि असं ठरवल्यानंतर मग पुढे BSc MSc फिजिक्स ॲस्ट्रोफिजिक्स असं करत करत मग ठरवलं की आपण याच्यामध्ये करिअर करण्याच्याऐवजी आपण ह्याला थोडीशी एक हॉबी म्हणून पण प्रोफेशनल असं म्हणून एक हौशी खगोलशास्त्रज्ञ म्हणून काम करूया।
2: आपल्या कार्यक्रमाचा जो आजचा मूळ विषय आहे लघुग्रह म्हणजे काय, आपण त्याच्याकडे वळूयात। लहान प्रश्न पण महत्वाचा, लघुग्रह म्हणजे काय?
3: आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आकाशामध्ये कधी कधी मेटिओर्स बघतो, बरोबर, जेमिनाइड्स असतात, लिओनाइड्स असतात, त्या उल्का असतात। लघुग्रह हा तसाच एक छोटासा भाग आहे। लघुग्रह म्हणजे हे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे लहान दगडी किंवा धातूचे पिंड आहेत, आपण त्याला पिंड म्हणू। आपण हे आकाराने लहान असतात, म्हणजे जे खुजे ग्रह किंवा ज्याला ड्वार्फ प्लॅनेट प्लुटो म्हणतात ह्यापेक्षा हे खूपच लहान असतात आणि ह्यांचा जो आकार आहे हाही अनियमित असतो। बहुतेक लघुग्रह जे आहेत हे ॲस्ट्रॉइड बेल्ट किंवा लघुग्रहाचा जो पट्टा आहे जो मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहे इथे आढळतात। आणि आता सांगायचं झालं तर वेस्टा हा जो सर्वात मोठा लघुग्रह आहे याचा व्यास साधारणतः 525 किलोमीटर एवढा आहे।
2: खगोलशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जनरली याच्यामध्ये या जगाची निर्मिती कशी झाली याबद्दल एक 4-5 थेरीज आहेत आणि त्यातली प्रामुख्याने जनरली ॲक्सेप्टेड बिग बँगची जी थेरी आहे आपण त्याचा विचार करतो आणि बिग बँग थेरीमधनं मग सूर्य तयार झाले, ग्रह तयार झाले, त्यांना उपग्रह तयार झाले, तर लघुग्रह कसे तयार झाले?
3: खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे लघुग्रहांची पण। आणि लघुग्रह दिसतात छोटे पण ते खूप महत्वाचा दुवा आहे अवकाशातले,
2: महत्वाचा दुवा आहे,
3: खूप महत्वाचा दुवा आहे। आपल्याला जर पृथ्वी कशी तयार झाली किंवा तारे किंवा आपला सूर्य कसा तयार झाला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा त्याच्यातला एक खूप महत्वाचा दुवा आहे। कारण साधारणपणे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सौरमाला तयार झाली तेव्हा सुरुवातीला जे वायू होते, धुळीचे कण होते यांचा मोठा तो ढग होता आणि ते एकत्र येऊन सूर्य आणि ग्रह तयार झाले। पण ह्यातही अजून काही जे धूळ आणि दगड जे एकत्र उरले आणि गुरुच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचं ग्रहात रूपांतर नाही होऊ शकलं असे जे छोटे जे दगड होते जे सूर्याभोवती आता फिरतायत ते बेसिकली ॲस्ट्रॉइड्स किंवा त्यांना लघुग्रह म्हणतात।
2: यांचे वेगवेगळे प्रकार पण आहेत का?
3: ॲस्ट्रॉइडचे वेगवेगळे प्रकार आहेत। ॲस्ट्रॉइडचे सर्वात जो प्रामुख्याने

0: आढळणारा जो प्रकार आहे ज्याला सी टाईप किंवा त्याला कार्बोनेसियस असं म्हणतात, सी फॉर कार्बोनेसियस, म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून कार्बन, माती अशा प्रकारचे पदार्थ आढळतात आणि हे गडद रंगाचे असतात. सो साधारणतः लघुग्रह पट्ट्यामध्ये 75% संख्या ही या प्रकारातली आहे. त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे तो म्हणजे एस टाईप किंवा त्याला सिलिकेसियस म्हणतात. नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की त्याच्यात सिलिकाचं प्रमाण जास्त आहे. तर हे सिलिका असल्यामुळे थोडे चमकदार असतात. आणि त्याच्यानंतरचा जो आणखीन एक मुख्य प्रकार आहे त्याला एम टाईप किंवा त्याला मेटालिक म्हणतात, ज्याच्यामध्ये धातूचं प्रमाण खूप जास्त असतं. याच्यामध्ये लोखंड, निकेल अशा प्रकारच्या धातूंचं प्रमाण खूप जास्त असतं. आता हे धातूंचं प्रमाण, ह्याचा उपयोग काय तर पुढे जाऊन भविष्यामध्ये स्पेस मायनिंगमध्ये सुद्धा हे कामाला येऊ शकतात ॲस्ट्रॉइड. म्हणजे जर आपण आता बघत आहोत की इलॉन मस्क किंवा काय करतात, तर उद्या आपल्याला एखादी गोष्ट परग्रहावरती उभी करायची असेल, त्यासाठी आपण जर पृथ्वीवरचे धातू आपल्याला तिथे कमी पडत असतील तर आपण स्पेस मायनिंग करून आपण ते धातूसुद्धा आणू शकतो. ह्याचं एक उदाहरण म्हणजे इरिडियम नावाचा जो धातू आहे हा पृथ्वीवरती अतिदुर्मिळ धातू आहे, पण जिथे जिथे लघुग्रहांचा आघात किंवा अशनी आघात झालाय तिथे हा तुम्हाला प्रामुख्याने आढळतो. आणि म्हणूनच इरिडियमला स्पेस मेटल किंवा अवकाशी धातू पण म्हणतात.
1: श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय आणि आपल्या दृष्टीने त्यांचं महत्व काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता सरांनी आपल्याला लघुग्रह म्हणजे काय, ते कसे तयार झाले, त्यांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला सांगितले. तीन प्रकार म्हणजे एक ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट आहे, दुसऱ्यामध्ये सिलिका कंटेंट आहे, तिसऱ्यामध्ये मेटल कंटेंट आहे. यावरून एक महत्वाचा प्रश्न येतो की लघुग्रहांचा हा जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे तो कुठल्या दृष्टीने आपल्याला नेतोय.
0: ह्याच्यातला एक आपण जो आधी मुद्दा मांडला होता की लघुग्रह हे एक साधारणतः 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सूर्यमाला आणि पृथ्वी आणि इतर ग्रह तयार झाले तेव्हाच हे दगड तयार झालेले आहेत. आता ह्या दगडांचा आपण प्रत्यक्ष अभ्यास करून आपण भूतकाळात जाऊन हे तपासू शकतो की सौरमाला तयार होताना किंवा इतर ग्रह तयार होताना साधारणतः काय परिस्थिती होती. तुम्हाला असे अनेक धातू या लघुग्रहांवरती दिसतील की जे पृथ्वीवरती खूपच कमी प्रमाणात आहेत किंवा नगण्य आहेत. याच्यावरूनही आपल्याला एक थोडीशी कल्पना येऊ शकते की त्या काळामध्ये लघुग्रह तयार होताना काय परिस्थिती निर्माण झालेली असेल. तो हा एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की काही लघुग्रह ज्या पृथ्वी जवळून जातात आणि जर एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर किती नुकसान होऊ शकतं याची कदाचित तुम्हाला कल्पना असेल जेव्हा डायनासॉर विलुप्त झाले. त्याच्यामुळे ह्या लघुग्रहांचा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसते पृथ्वीवरती आदळणार हा एक भाग, पण डार्ट मिशन सारख्या काही नासाने मोहीम राबवल्या ज्याच्यामध्ये लघुग्रह जर पृथ्वीकडे येत असेल तर त्याच्यावरती त्या लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणं शक्य आहे का हाही अभ्यास केला गेलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त धातू हा तर महत्वाचा मुद्दा आहे जो भविष्यामध्ये अंतराळात संसाधनं मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अंतराळामध्ये जसं आपण म्हटलात की मायनिंगसाठी आपण त्याचा वापर करू शकतो, पण ही झाली स्पेसमधली गोष्ट, अंतराळातली गोष्ट. पृथ्वीच्या दृष्टीने आपण सामान्य माणसाला लघुग्रह शोधण्याचं काय महत्व आहे, त्याला आयडेंटिफाय करण्याचं काय महत्व आहे आणि पृथ्वीवरून आपण त्यांना आयडेंटिफाय करत असताना त्याचं कशा प्रकारे महत्व समजून घेऊ शकतो.
0: लघुग्रहांचं महत्व एक म्हणजे हिस्टॉरिकल किंवा त्याला ऐतिहासिक महत्व आहे जे तुम्हाला पृथ्वीच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं, सौरमालेच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं. दुसरा मुद्दा की तो जर पृथ्वीजवळ आला किंवा पृथ्वीवरती पडू नये ही काळजी घेणं हा एक मुद्दा झाला. आणि तिसरं मायनिंगसाठी, धातूच्या मायनिंगसाठी हा तिसरा मुद्दा आहे आपल्याकडे की ज्याच्यामुळे लघुग्रह शोधणं हा हे महत्वाचं ठरलेलं आहे.
1: आपण आत्ताच म्हटलं की काळजी घेणं हे महत्वाचं आहे, तो पृथ्वीवर पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, आपण ती कशी घेऊ शकतो.
0: सर्वात पहिले तर आपल्याला लघुग्रह शोधणं महत्वाचं आहे. आणि लघुग्रह शोधल्यानंतर एकदा आपल्याला लघुग्रहाचा शोध लागला की आपण त्याची ट्रॅजेक्टरी मेजर करू शकतो. शास्त्रज्ञ त्याची मेजर करू शकतात, त्याचा कालावधी मेजर करू शकतो.
1: ट्रॅजेक्टरी म्हणजे तो कसा प्रवास करतोय,
0: त्याचा वेग किती आहे, त्याचा आकार किती आहे आणि साधारणतः त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे धातू आहेत ह्याचा एक आपण स्टडी करू शकतो आणि त्याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो की हा पृथ्वीसाठी धोकादायक आहे की नाही आहे. आणि जर असेल तर किती धोकादायक आहे, म्हणजे पृथ्वीच्या किती जवळून तो जाणार आहे का पृथ्वीवरती येणार आहे, किंवा अगदीच जर अशी परिस्थिती की तो जसं डायनासॉरच्या वेळेस झालं की तो पृथ्वीवरतीच येणार आहे, तर मग आपण कुठल्या प्रकारे त्याच्यावरती आघात किंवा एखादा स्फोट घडवून त्याची दिशा बदलू शकतो का किंवा तो फोडू शकतो का, अशा प्रकारे आपण प्रिकॉशनरी मेबी इन फ्युचर घेऊ.

0: शकतो.
1: असा लघुग्रह पृथ्वीवर पडला आहे आणि त्यामुळे काय नुकसान झालंय, याचं काय उदाहरण आपण देऊ शकाल?
0: दोन खूप मोठे उदाहरण आहेत. एक म्हणजे जेव्हा डायनासॉर नष्ट झाले, साधारणतः 66 दशलक्ष वर्षांपूर्वी ही घटना घडली होती, जेव्हा एक मोठा चिक्सुक्लब नावाचा एक, त्याला इम्पॅक्टर म्हणतात, पण एक तो लघुग्रह जेव्हा तो पेनेन्सुएला आणि मेक्सिको येथे पडला, तेव्हा त्याचा जो व्यास होता ना, हा साधारणतः 10 ते 15 किलोमीटर होता आणि त्याचा वेग मात्र 72,000 किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग होता. आणि हा जेव्हा पृथ्वीवरती धडकला, त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्माण झाली हे एक अब्जोपटीने, म्हणजे नागासाकी आणि हिरोशिमावरती जो अणुबॉम्ब पडला त्याच्यापेक्षा ही ऊर्जा अब्जोपटीने जास्त होती. ह्याच्यामुळे जो सुनामी आली त्या काळामध्ये, त्याच्या लाटा साधारणतः 100 मीटर उंच होत्या. आणि हा एवढाच नव्हता तर ह्याच्यामुळे जवळजवळ पृथ्वीवरची 75% प्रजाती नष्ट झाल्या. त्याचं कारण एक असं होतं की धडकेमुळे एकतर धूळ आणि धूर वातावरणात गेली आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवरती पोहोचूच शकला नाही. सूर्यप्रकाश नसल्यामुळे वनस्पती मरू लागल्या, वनस्पती नसल्यामुळे त्याच्यावरती जगणारे जे प्राणी होते ते मेले आणि त्यांच्यावरती जगणारे जे मांसाहारी प्राणी आहेत तेही नष्ट झाले. अशी ही ॲक्च्युली एक शृंखला तयार झाली आणि या शृंखलेमध्ये जवळजवळ अनेक प्रजाती नष्ट झाल्या. दुसरं म्हणजे आणखीन एक घटना घडली, ती म्हणजे तुंगुस्का नावाची एक नदी आहे सायबेरियामध्ये, तिथे 30 जून 1908 साली एक मोठा अश्नीयाघात झाला. तो अश्नीयाघातला आपण एअरबस्ट म्हणतो कारण तो ॲक्च्युली जमिनीपासून 5 किलोमीटर ते 10 किलोमीटर उंचावर झाला, पण तरी सुद्धा हा आघात एवढा मोठा होता की साधारणतः, म्हणजे तो जो अश्नी होता त्याची जी लांबी होती साधारणतः 50 ते 60 मीटर असली, तरी या आघातामुळे जवळजवळ 8 ते 9 कोटी झाडं आणि त्या भागातलं जवळजवळ 2150 स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड जंगल हे नष्ट झालं. म्हणजे 50 ते 60 मीटर आकाराचा तुकडा, म्हणजे एक अश्नी किंवा एक लघुग्रह जर पृथ्वीवरती पडला तर तो किती मोठं नुकसान करू शकतो, हे त्याचे दोन मोठे उदाहरण आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये बुलढाणा इथे लोणार सरोवर आहे, तेही अश्नी आघाताने तयार झालेलं आहे. राजस्थानमध्ये रामगड इथे अश्नी आघात किंवा लघुग्रहामुळे एक मोठा खड्डा आहे साधारणतः 180 किलोमीटर व्यासाचा. ही महाराष्ट्रातली दोन फेमस उदाहरण आहेत किंवा प्रसिद्ध आहेत.
1: याने आपल्याला कळतं की लघुग्रह का आयडेंटिफाय केले गेले पाहिजे, त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्यावर आपण का लक्ष ठेवलं पाहिजे. आता आपण लघुग्रह आयडेंटिफाय करण्याची, त्यांना ओळखण्याची, त्यांना नाव देण्याची जी काही प्रक्रिया आहे जिच्यात तुम्ही सुद्धा सहभागी आहात आणि त्याच्यात तुम्ही काम करता, ही आम्हाला थोडी समजून सांगा.
0: आजच्या काळामध्ये फक्त मोठ्या अंतराळ संस्थाच लघुग्रह शोधतात असं नाहीये, सामान्य लोकही या संशोधनात सहभागी होऊ शकतात. अनेक वेळा मोठ्या दुर्बिणी आकाशाचे हजारो फोटो घेतात आणि त्या सर्व फोटोंचे विश्लेषण करणे वैज्ञानिकांसाठी एकट्याने कठीण आहे कारण हा डेटा खूप जास्त आहे. म्हणून काही प्रकल्पांमध्ये जगभरातील लोकांना फोटो पाहण्याची संधी दिली जाते आणि लोक वेगवेगळ्या घेतलेल्या फोटोची तुलना करून त्याच्यामध्ये असणाऱ्या फरक शोधून हलणारा बिंदू कदाचित लघुग्रह असू शकतो असं गृहीत धरून ते शोधण्याचा प्रयत्न करतात. आता अशा प्रकारचे ज्याला सिटीजन सायन्स प्रोजेक्ट किंवा नागरिक विज्ञान प्रकल्प म्हणजे झुनिवर्स आहे किंवा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल सर्च कॅम्पेन ISC ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन आहे, अशा प्लॅटफॉर्मवरती हा डेटा अवेलेबल होतो. इथून लोक तो डेटा डाउनलोड करतात, ते ॲनालिसिस करतात आणि तो डेटा मायनर प्लॅनेट सेंटर यांना पाठवला जातो, तिथून तो डेटा व्हेरीफाय होतो आणि जर त्यांना वाटलं की तुमच्या डेटामध्ये खरंच जो हलणारा बिंदू आहे तो लघुग्रह आहे तर त्याचा साधारणतः 1 वर्षभर अभ्यास केला जातो आणि 1 वर्षानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं कन्फर्मेशन येतं. त्या लघुग्रहाचा एक नंबर येतो, त्याची ट्रॅजेक्टरी, तो कुठल्या ग्रेडचा आहे, ही सगळी माहिती तुमच्याकडे येते आणि त्याच्यावरती अजून 1-5 ते 6 वर्ष अभ्यास करून तुम्हाला त्याला नाव देण्याचे पूर्ण हक्क दिले जातात.
1: आताच तुम्ही म्हटलात की त्याचा डाटा आपल्याला डाउनलोड करता येतो, हा जो काही डाटा आहे जो व्हेरीफाय केला जातोय त्याचे पॅरामीटर्स काय काय आहेत, कुठकुठल्या बाबी त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जातात?
0: आता कसं आहे, आपल्याकडे जो डेटा येतो हा आकाशामध्ये घेतलेले फोटो आहेत, ह्याच्यामध्ये हलणारी गोष्ट नेसेसरी नाही की ती लघुग्रहच असेल, ती कुठली असू शकते. त्याच्यामुळे तो जो हलणारा बिंदू आहे त्याची ट्रॅजेक्टरी ती चेक केली जाते की तो एका सरळ रेषेत आहे का वाकडा तिकडा जातोय. त्याच्या व्यतिरिक्त त्याला सिग्नल टू नॉईज रेशो एक भाग म्हणतात की आपण जो घेतोय तो

0: नॉईज आहे का तो खराच तो स्ट्रॉंग सिग्नल आहे हाही बघितला जातो. आणि अजून असे एक दोन त्याचे पॅरामीटर्स आहेत ते चेक केले जातात की हा खरंच लघुग्रह आहे का.
1: बऱ्याच वर्षापासून तुम्ही ह्या लघुग्रहांचा शोध घेत आहात, त्यांच्याबद्दल अभ्यास करत आहात. आता थोडंसं आम्हाला या लघुग्रहांचा शोध घेत असताना तुमचे काय अनुभव तुम्हाला आतापर्यंत आले ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
0: ॲक्च्युली आमचा इथे इंडियामध्ये भरपूर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यापैकी आमचा एसए सिटीजन सायन्स नावाचा एक ग्रुप आहे. हा आमचा इंटरनॅशनल ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये अर्जेंटिनाचे आहेत काही विद्यार्थी, काही लोक काही कॅनडाचे आहेत, आफ्रिकन कंट्रीमधले बरेचसे लोक आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही ग्रुप तयार करून आम्ही तो डेटा त्यांच्याकडनं डाउनलोड करतो आणि त्याच्या थ्रू लघुग्रह शोधण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 200 अधिक लघुग्रह शोधले आहेत, म्हणजे MPSCला मायनर प्लॅनेट सेंटरला आम्ही पाठवले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 17 कन्फर्मेशन आलेलं आहे, 17 नंबर दिलेला आहे आणि 17% आयडेंटिफाईड आहेत. आणि हे करत असताना वेगवेगळे अनुभव येतात की बऱ्याचदा त्याच्यामध्ये जसं आपण पूर्वीच्या काळी चित्रफित जात असताना त्यात काळे काळे डॉट्स असतात, बऱ्याचदा काही विद्यार्थी ते डॉट सिलेक्ट करतात की त्यांना वाटतं की हा कदाचित लघुग्रह असू शकतो. कधी कधी एखादा एवढा मोठा लघुग्रह मिळतो आणि आम्हाला जेव्हा ते त्यांच्याकडनं डेटा परत येतो की हा लघुग्रह, तेव्हा त्याचा आकार कधी कधी आम्हाला जे लघुग्रह सापडले त्यांचा आकार साधारणतः 100 किलोमीटर पण आहे. आणि मग जे आमच्या ग्रुपमधले अदर जे स्टुडंट आहेत की आमच्यामध्ये डिस्कशन होतं की अरे हा जर पृथ्वीवरती पडला तर काय होईल, अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी किंवा मजेशीर गोष्टी आमच्या त्याच्यावरती चालत असतात.
1: आता ह्या लघुग्रहांचा जो काही अभ्यास केला जातोय तुम्ही जसे सांगितलं, तर जो काही डाटा किंवा जे फोटोज उपलब्ध होत आहेत त्याद्वारे होतोय, ह्याच लघुग्रहांना दुर्बिणीद्वारे बघण्याचा पण कधी योग येतो का.
0: हो, ॲक्च्युली हे लघुग्रह एवढे पण अगदी मोठे नाही आहेत की जे तुम्हाला सहज दुर्बिणीतनं दिसतील, पण जसं वेस्टा ह्याचा आकार साधारणतः 525 किलोमीटर आहे, हा तुम्हाला दुर्बिणीतून दिसू शकतो, हा बऱ्यापैकी मोठा आहे. पण बाकीचे जे आहेत ते एवढे पण मोठे असे नाही आहेत की जे दुर्बिणीतनं सहज दिसतील. मग त्यासाठी आपल्याला जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहेत तेवढ्या आपल्याकडे एवढ्या सक्षम नाही आहेत, पण मग आपण मेजरली जो डेटा येतो आपल्याला रेडिओ टेलिस्कोपमधला डेटा येतो.
1: दुर्बिणीने दिसू शकत नाहीत पण जवळ जर आले तर खूप काही मोठा विध्वंस करू शकतात.
0: नक्कीच.
1: सर, तुम्ही बोलत असताना अजून एक कन्सेप्ट आम्हाला सांगितला, सिटीजन सायंटिस्ट. ही थोडी आम्हाला अजून समजून सांगा ना, कारण श्रोत्यांना ह्या संकल्पनेद्वारे खगोलशास्त्र समजून घ्यायला अजून मला वाटतं की खूप छान वाव आहे याच्यामध्ये.
0: सिटीजन सायन्स हा एक खूप पुढे येणारा एक सुंदर प्रोग्राम आहे मी असं म्हणेन, कारण आजच्या घडीला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप डेटा मिळतो, पण आपण अजून एवढे समृद्ध नाही आहोत की पूर्णच्या पूर्ण डेटा आपण तो अनालिसिस करू शकू. आणि एक सायंटिस्ट किंवा एक ग्रुप ऑफ सायंटिस्ट हे लोक तेवढे पुरेसे नाही आहेत तो डेटा आपल्याला अनालिसिस करून देण्यासाठीच. मग अशा वेळेस हा जो डेटा आहे हा सर्वसामान्य जे नागरिक आहेत की ज्यांना विज्ञानात आवड आहे किंवा विज्ञानात काही करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी तो उपलब्ध केला जातो. ह्याच्यासाठी एक वेबसाईट आहे झुनिवर्स नावाची आणि हा पूर्णपणे फ्री असतो. ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज भरावा लागत नाही, तुम्हाला फक्त एक लॅपटॉप, एक कम्प्युटर आणि एक इंटरनेट लागतं.
1: म्हणजे आम्हाला असं समजून सांगा की एखादा सामान्य माणूस आहे ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाहीये पण त्याच्याकडे नेट ऍक्सेस आहे, इंग्लिश चांगल्यापैकी येते आणि कम्प्युटर हाताळता येतो, अशा व्यक्तीने जर लघुग्रह शोधण्याचा समजा जर प्रयत्न केला तर तो कसा करू शकतो हे आम्हाला थोडं समजून सांगा.
0: खूप चांगला प्रश्न विचारला आणि तुम्ही एक आत्ता मुद्दा मांडला त्याच्यावरून लक्षात आलं की त्याला सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे आणि त्याला इंग्लिश येतंय किंवा नाही आहे. तर ह्याच्यावरून एक मुद्दा मी थोडासा ॲड करू इच्छितो की नासाचे झुनिवर्सचे काही प्रोजेक्ट हे आम्ही आता मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायला घेतलेले.
1: अरे वा.
0: सो नासाचा बस चेसर नावाचा जो प्रोग्राम आहे हा मी स्वतः हिंदीमध्ये त्याला ट्रान्सलेट केलेला आहे आणि हा नासाचा पहिला प्रोग्राम आहे जो हिंदी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे आणि आता तो आम्ही मराठीमध्येही करायला घेतलेला आहे. सो सिटीजन सायन्सची ही एक खासियत आहे की तुम्हाला आता ह्याच्या पुढे कदाचित लँग्वेजचा बॅरियर असणार नाही, तुम्ही तो मराठीमध्ये करू शकता. कारण आमचा मूळ उद्देश आहे तो डेटा अनालिसिस करणं, त्याच्यात लँग्वेजची अडचण आली नाही पाहिजे. तो डेटा एवढा आहे तो अनालिसिस करणं, त्याच्यातनं काही आपल्याला काही फ्रुटफुल मिळतंय का हे चेक करणं हा मूळ उद्देश आहे. आता ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती आहे जिला ॲस्ट्रॉइड सर्चमध्ये इंटरेस्ट आहे तर झुनिवर्सवरती एक प्रोग्राम आहे ज्याचा ॲक्टिव ॲस्ट्रॉइड नावाचा एक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव रजिस्टर करावं

0: आणि तिथे खूप सोप्या पद्धतीने मेन्शन केलेलं असतं की हा फोटो आहे, या फोटोमध्ये हा डॉट आहे, हा डॉट तुम्हाला दिसतोय का, दिसतोय तर हो म्हणा, नाही दिसत तर नाही म्हणा, इतक्या सोप्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी सायन्सचा बॅकग्राऊंडची पण गरज नाही आहे, पण तुम्ही अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे तुम्ही विज्ञानात काम करताय आणि ह्याला खूप महत्त्व आहे. जो दुसरा प्रोग्राम आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेनचा, त्याच्यासाठी त्यांचे दर महिन्याला कॅम्पेन्स निघतात. साधारणतः 100 ते 250 त्याच्यामध्ये टीम सहभागी होतात दर महिन्याला, आणि प्रत्येक महिन्याला 30 इमेजेस दिल्या जातात. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती डेटा आहे हा, आणि हा गेली मला वाटतं 10 वर्ष तरी चालू आहे कमीत कमी कार्यक्रम. आणि तो डेटासाठी तुम्हाला एक सॉफ्टवेअर पण टेस्ट प्रोव्हाइड करतात, त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्याचं बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, तेही अवेलेबल आहे. कारण एक सॉफ्टवेअर चालवायचं म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं एक बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश यावं अशी काही गरज नाही आहे. ते ट्रेनिंग बेसिक घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यात जाऊन तो डेटा टाकून अनालिसिस करू शकता. आणि ऍक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये एक विद्यार्थी तर 6वीतला आहे जो बंगालमधून आहे, आणि त्याने देखील ॲस्ट्रॉइड शोधण्यात आम्हाला खूप मदत केलेली
1: आहे. अरे वा, श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय हे आज आपण आपल्या कार्यक्रमात समजून घेतलं. आपण पृथ्वी तलावर राहतो आणि आपल्या दृष्टीने या लघुग्रहांचं काय महत्त्व आहे, यांचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे हे सुद्धा समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न केला. पण सरांच्या बोलण्यात ना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे काही खूप छोटं काम नाही, खूप अवाढव्य हे काम आहे. आणि यामध्ये जितके जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील तितका जास्तीत जास्त चांगला रिझल्ट या कामाला येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने मी सरांना विनंती करतो, सर शाळेतील विद्यार्थी असतील किंवा खगोलशास्त्रामध्ये अभ्यास करणाऱ्या हौशी व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना आपण काय सांगू इच्छिता?
0: मला असं वाटतं की खगोलशास्त्र हा एक असा विषय आहे की जिथे हौशी खगोलशास्त्राला खरं तर कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही आहे, त्याला फक्त आवड असणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला या क्षेत्रात काही करायचं आहे आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये करू शकता. आणि आता जग एवढं पुढे गेलेलं आहे, आपली तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आधी पूर्वीसारखे बॅरियर्स आता राहिलेले नाही आहेत. कोणी बायोलॉजीतला एखादी व्यक्ती असेल ज्याला जीवशास्त्रात काम करण्याची इच्छा आहे तो जीवशास्त्रात करू शकतो, जीवशास्त्रातही भरपूर सिटीजन सायन्स प्रोग्राम अवेलेबल आहेत. एखाद्याला खगोलशास्त्रात करायचं त्यात करू शकतो, एखादा फिजिक्समध्ये आहे भौतिकशास्त्र आहे, किंवा एखाद्याला ओशन टेक्नॉलॉजी आहे. आता अनेक क्षेत्रातली लोक त्यांना ह्याचं महत्त्व पडतं आहे की अरे हे सिटीजन सायन्स नावाचा जो प्रकार आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि असं नाही आहे की ह्याचे काही क्रेडिट्स नाही आहेत, ह्याचे खूप क्रेडिट्स आहेत. म्हणजे जर तुम्ही आज बघितलं तर काही ग्रह म्हणजे आपल्या सौर्यमालेच्या पलीकडचेही काही ग्रह हे हौशी खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत, प्रोफेशनल सायंटिस्टने ते शोधलेलेच नाही आहेत. त्यामुळे आपण एक थोडासा आढावा घेतला तर आपल्याला कळेल की याचं महत्त्व खूप आहे, फक्त तुम्हाला इच्छा हवी आणि थोडी मेहनत करायची तयारी हवी, क्रेडिट्स तर मिळतातच.
1: सर आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने लघुग्रहांवर हा जो काही अभ्यास चालू आहे तो समजून सांगितला, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर मला इथे बोलवल्याबद्दल.
2: श्रोतेव, संध्याकाळचे 6:52 होत आहेत. आताच आपण ऐकलात कार्यक्रम सायन्स कॉर्नर. यामध्ये आपण ऐकत होतो लघुग्रह आणि त्यांचा शोध याविषयी विक्रांत कुरमुडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली ही मुलाखत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: सात जन्मासाठी बांधली ग दोरी।
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने, नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही।
2: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।

0: अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन, रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले, परभणी मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज, आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला। प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली। यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले। कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं। 7व्या शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे असं शहा यावेळी म्हणाले।
1: यहां पर जो कॉरिडोर बनेगा 1500 करोड़ की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और 7वीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अंबाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा।
0: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला।
2: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय। पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे, आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे। मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे।
0: 3 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत। नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं। परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता। नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
3: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे। देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे। 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं। परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत। तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत। प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं।

0: परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी 5 जण वाहून गेले तर 14 जण सुखरूप आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभामंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतल्या मृतांना समाज माध्यमातील संदेशांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योगदिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योगदिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या 3रा आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 17व्या षटकात बिनबाद 127 धावा झाल्या होत्या. दरम्यान याआधीचे दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले. परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा

0: सज्ज आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, संध्याकाळचे 7:10:26 होत आहेत. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 7:15 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.
2: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.
5: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
6: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
5: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
6: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
7: Yes, promise.
5: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
6: रविवार दिनांक 21 जून ला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
8: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
9: श्रोते हो, संध्याकाळचे 7:14:40 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम वृत्तविशेष.

0: 41 कोटी रुपयांच्या एकूण आर्थिक तरतुदीसह देशात 3.5 कोटींपेक्षा अधिक रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत सरकारनं समोर ठेवलंय. याच अनुषंगानं अधिक सांगत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्तसंपादक वैभव वझे.
1: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेसाठी केंद्र सरकार 99,446 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यापैकी 2,400 कोटी रुपये नुकतेच रोजगारदाता किंवा नियोक्ता आणि कर्मचारी यांच्या खात्यांमध्ये थेट वितरित केले गेले. ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO मार्फत राबवली जाते. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये 3.5 कोटींहून अधिक रोजगार पुढच्या 2 वर्षात निर्माण करायचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय. असंघटित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून त्यांना संघटित आणि औपचारिक किंवा फॉर्मल रोजगारांच्या क्षेत्रात आणणं हा देखील महत्वाचा उद्देश आहे. औपचारिक रोजगारांमध्ये 1.92 कोटी कर्मचारी आणण्यात येणार आहेत. ही योजना आपल्याला 2 स्तरांवर पाहायची आहे. पहिल्या स्तरामध्ये प्रथमच रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा विचार सरकारने केलाय. 1,00,000 रुपये महिना इथपर्यंत ज्यांचं मासिक वेतन आहे असे प्रथमच रोजगार मिळालेले कर्मचारी या योजनेचा लाभ मिळवायला पात्र आहेत. 1,00,000 रुपयांपर्यंत म्हणजे मासिक 1,00,000 वेतन मिळतं मग आमचं काय असा प्रश्न कुणाला पडू नये इतकी केंद्राची भाषा स्पष्ट आहे. 1,00,000 रुपये मासिक वेतन ही वेतनाची कमाल पातळी सांगितली आहे. तर या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांना उमंग ऍपद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर घ्यावा लागेल. या नंबरासह स्वतःची माहिती EPFO कडे नोंदणीकृत करावी लागेल. नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दिलं जाईल. हे वेतन कमाल 15,000 रुपये मिळेल. या वेतनाच्या एकूण रकमेचा पहिला हप्ता त्या कर्मचाऱ्यानं एकाच रोजगारदात्याकडे म्हणजे कंपनीकडे सलग 6 महिने नोकरी केल्यावर दिला जाईल. हा हप्ता कर्मचाऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यातच जमा होईल. त्यानंतरचा दुसरा आणि शेवटचा हप्ता त्या कर्मचाऱ्याची त्याच कंपनीत सलग 12 महिने नोकरी झाली तरच मिळेल. पण हा दुसरा हप्ता त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये दिसणार नाही, तर तो एखाद्या बचत योजनेमध्ये गुंतवला जाईल. याचा दुहेरी फायदा आहे. एक म्हणजे सरकारचा पैसा सरकारच्याच एखाद्या बचत योजनेमध्ये फिरवला जाईल, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सरकारची बचत होईल. त्याचवेळी प्रथमच नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला बचतीची सवय लागेल, कारण सरकार देत असलेला दुसरा हप्ता परस्पर सरकारच बचतीसाठी त्याच्या नावे गुंतवणार आहे. कर्मचाऱ्याला 12 महिने एकाच ठिकाणी सलग काम केल्यानंतरच हा दुसरा हप्ता मिळणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी त्याच 12 महिन्यांच्या आत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या पोर्टलवर जाऊन फायनान्शियल लिटरसी किंवा वित्तीय साक्षरता प्रोग्राम पूर्ण करणं हे त्या कर्मचाऱ्याला अनिवार्य करण्यात आलंय. दुसऱ्या स्तरामध्ये रोजगारदात्याचा किंवा नियोक्त्याचा विचार केला गेलाय. रोजगारदात्याने किंवा कंपनीने ठराविक वेतन श्रेणीमध्ये कामावर घेतलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी त्याला प्रत्येक महिन्यात 3,000 रुपये दिले जाणार आहेत. हे मासिक वेतन किंवा मासिक रक्कम रोजगारदाता आणि कर्मचारी यांना 2 वर्ष दिली जाईल. गरज भासल्यास ही सुविधा 4 वर्षांनी सुद्धा वाढवता येणार आहे. कर्मचारी आणि रोजगारदाता यांना याची सर्व माहिती प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. या योजनेच्या आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं 1 जुलै 2025 मध्ये मंजुरी दिली होती. त्यानुसार ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून अंमलात आली आणि याचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलाय. अर्थातच गरज भासल्यास तो वाढवला जाईल. आता याचे फायदे महत्वाचे आहेत. रोजगारदाता किंवा कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे खासगी क्षेत्राला विस्तार करताना मोठा आधार मिळणार आहे. यामुळे छोटे उद्योजक व्यवसाय विस्ताराचा विचार नक्की करतील आणि याचीच परिणती रोजगार वाढण्यामध्ये होईल. आपल्याकडे ही योजना सुरू व्हायच्या आधी इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये अशा प्रकारची योजना सुरू आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवं.
0: श्रोते हो, या योजनेमुळे केवळ नोकऱ्याच मिळत नाहीत तर देशातील नियोक्त्यांना आणि उद्योजकांना नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी आणि पर्यायानं आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. महत्वाचं म्हणजे उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं या क्षेत्रासाठीचा लाभ 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय. अशा आर्थिक पाठबळामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा विस्तार होऊन छोटे उद्योग मोठ्या उद्योगांमध्ये परावर्तित होण्याच्या स्टार्टअप्स प्रत्यक्ष मुख्य प्रवाहातल्या उद्योगांमध्ये रुपांतर होण्याला बळ मिळू शकणार आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्तसंपादक वैभव वझे यांनी केलेलं विश्लेषण आपण आता ऐकूया.
1: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जरी 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली असली तरी ती लागू होऊन

0: त्याला वेग मात्र यावर्षी आलाय असं म्हणायला लागेल. याचं कारण त्याचा तांत्रिकदृष्ट्या कालावधी निश्चित करण्यात आलाय 31 जुलै 2027. त्यामुळे या दिवसापर्यंत सरकारला रोजगारांचं जे काही सरकारचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचं आहे. आता या योजनेमध्ये 2400 कोटींचा पहिला रकमेचा जो हप्ता आहे तो सरकारने आत्ता नुकताच वितरित केला. अर्थात हा हप्ता कर्मचारी म्हणजे पहिल्यांदाच नोकरी लागलेले कर्मचारी आणि त्यांचे रोजगारदाते किंवा नियोक्ता किंवा कंपनी यांना मिळाला. याच्यातनं आपल्याला आता काय बघायचंय तर याचा थेट परिणाम उद्योगांवर होणार आहे. देशामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये स्टार्टअप्स आहेत. त्याच्यापैकी 18% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आज DPIIT कडे नोंदणीकृत महाराष्ट्रातल्या स्टार्टअपची संख्याच 29,000 अधिक आहे. हे स्टार्टअप अर्थातच मायक्रो इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित होण्यासाठी धडपडत आहेत. जे आत्ता मायक्रो इंडस्ट्री आहेत किंवा सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना लघु उद्योग व्हायचंय, जे लघु उद्योग आहेत त्यांना मध्यम उद्योग व्हायचंय आणि जे मध्यम उद्योग आहेत त्यांना मोठे उद्योग व्हायचंय. मग याच्यासाठी कर्मचारी बळ वाढवणं हे कोणत्याही कंपनीला गरजेचं आहे. मग हे कर्मचारी बळ वाढवताना काय असतं, तुम्ही ज्या वेळेला औपचारिक रोजगार निर्माण करता किंवा फॉर्मल एम्प्लॉयमेंट निर्माण करता त्यावेळेला तुम्हाला त्याचे सगळे लाभ हे त्या कर्मचाऱ्याला देणं अपेक्षित असतं, नव्हे अनिवार्य असतं. म्हणजे मग EPF आला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आला किंवा पेन्शन आलं किंवा ग्रॅच्युइटी आलं किंवा इन्क्रीमेंट आल्या, प्रमोशन आलं, हे सगळं त्या रोजगारदात्याला लक्षात घ्यावं लागतं. मग रोजगारदात्याचा कल कुठे वाढतो, तर हंगामी तत्वावरती कामगार घ्या, तेवढा प्रोजेक्ट पूर्ण झाला की त्या कामगारांना कामावर येऊ नका असं सहज सांगता येतं. कारण ते रोजंदारीवर असतात किंवा वाउचर पेमेंटवर असतात, मंथली वेजेसवर असतात. पण सरकारला नेमकं हेच नकोय. याचं कारण जेवढे हंगामी रोजगार निर्माण होतील तेवढी जगापुढे रोजगारांची संख्या जास्त दिसेल. पण जे रोजगार कर्मचारी त्या रोजगारावर अवलंबून आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा काय, सोशल सिक्युरिटी काहीच नाही. म्हणून सरकार अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोशल सिक्युरिटी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आपल्याकडे राज्याची इनोव्हेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. ही एक नोडल एजन्सी आहे जी सगळ्या इनोव्हेशनला किंवा एंटरप्रेन्युरियल जी काही सिस्टीम आहे त्याला चालना देते. मग त्याच्यासाठी पॉलिसी डिझाईन करते, सबसिडी डिझाईन करते. महाराष्ट्राला स्वतःची स्टार्टअप पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड नावाचा एक निधी आहे, तोही वापरून आज अनेक स्टार्टअप त्याच्यामध्ये उदयाला येत आहेत आणि प्रस्थापितही होत आहेत. आता महाराष्ट्राचं जे MSME सेक्टर आहे हे जवळजवळ राज्याच्या GDP मध्ये त्याचा 40% वाटा आहे आणि एकंदर आत्ता त्या सेक्टरनी जवळजवळ 1.5 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. मग हे रोजगार या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये निश्चितच वाढतील याच्यात काहीच शंका नाही. आणि याचा थेट फायदा आता जो दिसतो आहे तो IT सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग की ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण श्रमकेंद्री उद्योग आहेत, तर या श्रमकेंद्री उद्योगांना याचा थेट फायदा आता मिळेल असं आत्ता तरी दिसतंय. एकंदर आपण समजा MSMEचा विचार केला तर राज्यामध्ये 82 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त MSMEची नोंद आहे. याचा अर्थ देशातल्या MSMEच्या 17% MSME हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर मुख्यत्वानी जे आपल्याला MSME दिसत आहेत त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता, सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, MSME लोन घेऊ शकता. आता हे MSME सगळे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या भागामध्ये एकवडलेले आहेत. तर या MSMEंना या सगळ्याचा निश्चितच फायदा होईल आणि पुढच्या काळामध्ये औपचारिक रोजगार वाढीस लागतील.
1: श्रोते हो, एका अर्थानं ही योजना उद्योग क्षेत्राची भरभराट आणि युवा वर्गाची सामाजिक सुरक्षा ही दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग प्रशस्त करणारी ठरणार आहेत हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच मुंबई एअर न्यूज YouTube वाहिनीवरही कधीही ऐकू शकता. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा वझे.

0: नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझं घर माझा वावर या आपल्या आवडत्या कार्यक्रमात. नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाची सुरुवात करूया ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओळींनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने घ्यावे, मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवोनीही ते उपाशी, त्यांच्या सुखाचे मुख्य साधन सर्वतोपरी स्वावलंबन, शहरावरी न राहता अवलंबून, काम करावे सर्वांनी. तर या होत्या ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओळी. यानंतर वळूया आजच्या पहिल्या कार्यक्रमाकडे.
1: मंडळी, रेशीम व्यवसाय आता जोड व्यवसायांमधील एक उत्तम आणि महत्वाचा व्यवसाय झालाय. या संदर्भात आजचा पहिला कार्यक्रम आपण ऐकूया, रेशीम कीटक संगोपनाचे व्यवस्थापन, या विषयीची माहिती देतील तज्ज्ञ विनय पवनीकर. चला तर ऐकूया हा कार्यक्रम. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला विषय आहे रेशीम कीटक संगोपनाचे व्यवस्थापन, आणि या विषयाची महत्वपूर्ण माहिती देण्याकरता तज्ज्ञ म्हणून आज आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आपल्या सोबत आहेत श्री विनय पवनीकर, सेवानिवृत्त रेशीम विकास अधिकारी, रेशीम संचालनालय नागपूर इथून. आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करतो.
2: नमस्कार.
1: सर, आजचा जो आपला विषय आहे रेशीम कीटक संगोपनाचे व्यवस्थापन, याविषयीचा आमचा पहिला प्रश्न आहे की रेशीम उद्योग म्हणजे नक्की काय?
2: शेतकऱ्यांनी ओलिताच्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करून तुतीची पाने उपलब्ध करायची आणि ते पानं रेशीम किड्यांना खाऊ घालायची आणि त्यापासून कोष निर्मिती करायची, यालाच आपण रेशीम उद्योग म्हणतोय.
1: तर सर, या संदर्भात आमचा पुढचा प्रश्न आहे की रेशीम उद्योगामध्ये शेतकरी बंधूंना कोणत्या दोन बाबी कराव्या लागतात याबद्दल सांगा.
2: तर महत्वाचं आहे रेशीम उद्योगामध्ये की शेतकऱ्याला पहिले ओलिताच्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करावं लागते, आणि दुसरी बाब म्हणजे किड्याचे संगोपन करणे, जेणेकरून ओलिताची तुती लागवड तयार झाल्यानंतर किड्याचं संगोपन घरात करायचं, म्हणजे इंडोर रेअरिंग आहे तिथे केल्यानंतर हे कोष निर्मिती होते.
1: यानंतर आम्हाला सांगा, रेशीम किड्यांचे फांदी पद्धतीचे संगोपन सुरू करण्यासाठी कोणत्या पद्धतीची लागवड करायला हवी?
2: ऍक्च्युली काय की अगोदर आपण तुतीची लागवड सरी पद्धतीने करत होतो. सरी पद्धतीमध्ये जे अंतर होतं ते 3x3 फूट, दोन सरीचंही अंतर 3 फूट होतं आणि दोन झाडाचंही अंतर 3 फूट होतं. त्याच्यामुळे ती जी झाडाची संख्या होती ती 4800 यायची. आता नवीन पद्धतीमध्ये फांदी पद्धत विकसित झालेली आहे, झाडाची संख्या ही जास्त व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी काय आहे, एक फांदी पद्धत त्याचे अंतर वेगवेगळे ठेवलेलं आहे, जर 6x2x1 किंवा 5x3x1, जेणेकरून म्हणजे हा जो पट्टा आहे 6 फुटाचा पट्टा आणि 3 फुटाची सरी आणि 1-1 फुटावर लागवड करणे, तुती रोपांची लागवड करणे, याच्यामध्ये एकच आहे की ह्या झाडाचा जो अंतर ठेवलेला आहे तिथे ही तुतीची लागवड केल्यानंतर 4-5 महिने लागतात. तर याला जर ह्या पद्धतीने लागवड केली तर आपण छोटे पिकं जसे कांदा आहे, सांबार आहे, 2-3 महिन्याची पिकं सुद्धा घेऊ शकतो आणि जमीन वेस्टेज जात नाही आणि झाडाची संख्या ज्यादा तयार होऊन कोशाचं उत्पादनही ज्यादा होते आणि ते शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळतो. तर आजकाल ही फांदी पद्धत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्या फांदी पद्धतीमध्ये 5x3x1 या पद्धतीने लागवड केली 14,520 पर्यंत झाडं बसतात. तर ह्या पद्धतीचे नवीन पद्धतीने ह्या पद्धतीने म्हणजे 6x2x1 किंवा 5x3x1 या पद्धतीने लागवड करावी, जेणेकरून तुतीपाल्यांचं उत्पादन जास्त होईल व कोशाची निर्मिती जास्त होईल.
1: सर, यानंतर सांगा, फांदी पद्धतीचं कीटक संगोपन करताना शेतकऱ्यांना काय फायदा होईल?
2: जसं आपण बकऱ्याला पाला कापतो त्या पद्धतीने फांदी पद्धतीने कोयत्याने किंवा सिकेटरनी ह्या फांद्या कापाव्या लागतात. तर याच्यामध्ये याचा एकच फायदा स्टार्टिंगला होईल की रोजंदारीवर जे लेबर आहे, रोजगार म्हणजे रोजंदारीवर 50% खर्च कमी होणार आहे. दुसरी गोष्ट आहे, ऍक्च्युली बाल्यावस्था असते कीटकांची, त्याच्यामध्ये तुती पाल्याचं प्रमाण खूप कमी लागणार आहे ह्या फांदी पद्धतीमध्ये. तिसरं आहे कोष उत्पादन, जे अगोदर पाला टाकून व्हायचं तर ह्या फांदी पद्धतीने कोशाचं उत्पादन कीटक संगोपन केलं तर याचं कोशाचं उत्पादन जास्त होईल ना, आर्थिक नफा शेतकऱ्यांना जास्त मिळत जाणार, ह्या बाबी शेतकऱ्यांना फांदी पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे.
1: फांदी पद्धतीचं कीटक संगोपन करण्यासाठी कीटक संगोपन गृह करणं आवश्यक आहे का आणि त्याचा आकार किती आहे?
2: फांदी पद्धतीमध्ये कीटक संगोपन स्वतंत्र गृह करणं आवश्यक आहे. जर एखाद्याकडे शेड जर असेल 50x20 फूट म्हणजे 1000 स्क्वेअर फूट किंवा 30x20 फूट तरी त्याच्यामध्ये तो शेड करू शकतो, जेणेकरून

0: फ्लोरिंग व्यवस्थित राहावं आणि वरती टीना किंवा शेड अशा पद्धतीने त्याच्यामध्ये स्वतंत्र गृह असावं, कारण ह्या फांदी पद्धतीच्या कीटक संगोपनामध्ये जागा आवश्यक आहे. ज्यावेळेस जागा आहे किंवा रॅक आहे, रॅक तयार करावं लागतात. हे कीटक संगोपन गृह बनवल्यानंतर 8 ते 10 वर्ष राहणार आहे आणि एक वेळा बनवल्यानंतर लागवड सुद्धा 8 ते 10 वर्ष राहणार आहे. तर याचं कोशाचं उत्पादन मिळण्यासाठी स्वतंत्र कीटक संगोपन गृह असणं आवश्यक आहे आणि यासाठी केंद्रीय रेशीम मंडळ व महाराष्ट्र शासनाने अनुदानाच्या स्कीम सिल्क समग्र स्कीम मध्ये याचं अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना मिळत आहे.
1: शेतकरी बंधूंकडे तुतीची झाडं तयार झालीत व कीटक संगोपन करण्यासाठी गृह आहेत. नंतर विभागाने अंडीपुंज शेतकरीकडे पुरवठा केल्यानंतर ब्लॅक बॉक्सिंग याबाबत माहिती द्या.
0: शेतकऱ्यांनी तुती लागवड केली, ऍक्च्युली 4 महिन्यानंतर तुती लागवड केली, त्याच्यानंतर कीटक संगोपन गृह तयार केलं आणि अशा वेळेस अंडीपुंज जे डिपार्टमेंटचे लोक येऊन ऍक्च्युली तुती लागवड बघतात आणि त्याच्यावर अंडीपुंज देतात. ऍक्च्युली अंडीपुंज ही कनी लूज एग मध्ये पण असतात, लूज असतात किंवा शीटामध्ये पण असतात. अशा वेळेस ऍक्च्युली अंडीपुंज जी तयार होते ती रेशीम मादी ज्या दिवशी अंडी टाकते त्याच्या 8व्या दिवशी पासून ऍक्च्युली ती अंडी ब्ल्यू स्टेज मध्ये येते, ब्ल्यू एग स्टेज मध्ये येते. आणि ह्या वेळेस ज्या वेळेस 8व्या दिवशी जी अंडीपुंज ब्ल्यू स्टेज मध्ये आल्यानंतर अशा वेळेस शेतकऱ्यांनी एक छोट्या खोलीत किंवा अंधार खोलीमध्ये ही अंडीपुंज ट्रे मध्ये ठेवून त्याच्यावर काळा पेपर झाकायचा किंवा काळा कापड झाकायचा आणि ती 48 तास त्या काळोखंदरामध्ये ठेवायची. याला जो आपण जो कालावधी 48 तासात ठेवतो एम्ब्रियो डेव्हलप होण्यासाठी, तर त्यालाच आपण एम्ब्रियो डेव्हलप झाला आणि ब्ल्यू एक्स स्टेज आल्यानंतर ते एकसारखं एम्ब्रियो डेव्हलप व्हावं ह्या दृष्टीनेच ह्या पद्धतीलाच आपण ब्लॅक बॉक्सिंग म्हणतोय. आणि कारण का ब्लॅक बॉक्सिंग झाल्यानंतर 48 तासानंतर ही अंडीपुंज बाहेर काढायची जेणेकरून त्याच्यामध्ये अळ्या एकसारख्या निघतील आणि त्याच अंडीपुंज म्हणजे आपल्या घरातच सूर्यप्रकाश द्यायचा, तर एकाच वेळेस ही अंडीपुंजामधून अळ्या 100% निघास 1.5 ते 1 तासामध्ये सुरुवात होते.
1: सर यानंतर पुढचा प्रश्न आहे की चौकी कीटक संगोपन म्हणजे नक्की काय?
0: रेशीम किड्यांना 4 कात आणि 5 वस्ता असतात. तर पहिल्या ज्या 2 अवस्था आहे, 3 अवस्था, दुसरी कात निघाल्यानंतर 3 अवस्थेमध्ये, तर ही बाल्यावस्थेमध्ये असते. हे बाल्यावस्था त्यालाच आपण बाल्य कीटक संगोपन म्हणतो की पहिल्या ते 3 अवस्थेला. आणि शेतकरी वर्ग ऍक्च्युली ह्या बाल्यावस्थेमध्ये तुतीचा पालक कापून टाकतात, चौकोनी प्रकारचा कापून टाकतात, जेणेकरून पहिल्या अवस्थेमध्ये 0.5 सेंटीमीटर ते 1 सेंटीमीटर ते 2 सेंटीमीटर ह्या चौकोनी पाल्यालाच ऍक्च्युली चौकी कीटक संगोपन असं समजलं आहे. चौकी कीटक संगोपन करताना शेतकऱ्यांना तुती पाल्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असायला पाहिजे, प्रथिनयुक्त असायला पाहिजे, कोवळी असायला पाहिजे, हे एक आवश्यक आहे. जिथे कीटक संगोपन करणार आहोत ती जागा रोगविरहित असायला पाहिजे. कीटक संगोपन सगळ्यात महत्वाचं ह्या बाल्यावस्थेमध्ये ऍक्च्युली तापमान 27 ते 28 डिग्री सेंटीग्रेड आणि 80 ते 85% आर्द्रता असणं आवश्यक आहे, जेणेकरून ही चौकी कीटक संगोपन व्यवस्थित जर व्यवस्थित रित्या वाढ झाली तरच पुढे कोशाचं उत्पादन व्यवस्थित रित्या होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळणार आहे.
1: प्रौढ अवस्था जी आहे म्हणजे 4थी आणि 5वी, या अवस्थातील कीटकांचा कालावधी किती असतो याबद्दल सांगा.
0: 4थी आणि 5वी अवस्था जी असते ते 5व्या अवस्थेतील कीटकाचा जो कालावधी असतो तो 7 ते 8 दिवसाचा असतो. या कालावधीमध्ये कीटक 80 ते 85% खाद्य खातात. त्या 100 अंडीपुंज जर असेल तर कीटक संगोपनाकरिता 2800 किलोग्राम इतक्या तुतीचा पाला लागतो त्याला बायोल्टेन क्रॉपला. तर ऍक्च्युली हा जो कालावधी आहे तो 7 ते 8 दिवसाचा असतोय.
1: कोशावर जाणाऱ्या अळ्यांना कोश बांधण्यासाठी सोडते वेळी शेतकरी बंधूंनी काय करणं अपेक्षित आहे?
0: ज्या वेळेस अळ्या कोशावर जात असतात, ऍक्च्युली कोशावर जात असतात, त्या एकदम 100% कोशावर येत नाही, त्यावेळेस ते 70% येतात. अशा वेळी शेतकरी बंधूंनी थोडा पाला कापून खाद्य देणं आवश्यक आहे. आणि ज्या अळ्या स्टार्टिंगला समजा 30-35% अशा आल्या त्या अळ्या वेचून चंद्रिकेवर, प्लास्टिक चंद्रिकेवर टाकायच्या आणि 1-2 फीडिंग दिल्यानंतर त्या अळ्या पूर्ण 80 ते 100% पर्यंत कोशावर जातात. अशा कालावधीत त्या बेडवर पूर्णतः प्लास्टिक चंद्रिका आंथरायची, जेणेकरून त्या अळ्या कोश करायला सुरुवात होतात. आता कोशावर ज्या वेळेस गेलेल्या अळ्या आहेत त्या ज्या कोश बनविण्यासाठी त्यांना 4 ते 5 दिवस लागतात. आता

0: कोष 4 ते 5 दिवस ज्या वेळेस परिपक्व झाल्या म्हणजे कोष तयार झाले पूर्ण झाले की त्याचा आतमधला जो कोशाच्या आतमध्ये जर पिपा असेल तो कापून जर बघितला आणि ते 5व्या दिवशी तर आपल्याला दिसेल की कोष तयार झाले. असे कोष आपण चंद्रिकेवरून काढून ते मार्केटमध्ये विक्री करण्यास जायला पाहिजे जेणेकरून कोष काढल्यानंतर पोचड डागाळलेले असे कोष वेगळे करून चांगले कोष घेऊन मार्केटला जावे जेणेकरून ह्या शेतकऱ्यांना चांगल्या कोशाचा दर ऑक्शन मार्केटमध्ये जास्त मिळू शकेल एवढं मी शेतकऱ्यांना विनंती करतो.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो रेशीम कीटक संगोपनाचे व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयी आज आपल्याला माहिती दिली तज्ञ विनय पवनीकर सरांनी. सर आकाशवाणी नागपूरला आपण वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या शेतकरी बंधूंना ही महत्वपूर्ण माहिती दिली याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: नमस्कार.
1: तर मंडळी रेशीम कीटक संगोपनाचे व्यवस्थापन या विषयीची माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ विनय पवनीकर यांच्याकडून.
2: संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाणारा
3: कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार
2: यात ऐका शेती आधारित विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन
3: सोबतच शास्त्रज्ञांचं प्रगत तंत्रज्ञान
2: जोडीला ऐका कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे म्हणजेच प्रयोगशील शेतकरी बांधवांचे अनुभव
3: फक्त आणि फक्त माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात
2: तेव्हा ऐका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 7:30
3: कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.
1: मंडळी यानंतर ऐकूया आपल्याच आवडीचं एक गीत.

मंडळी, ह्या गीताची आवड आम्हाला कळवली होती गुरुचौक पोफाळी तालुका उमरखेड वरून गणेशराव लांडगे, सौ विमलताई लांडगे, कुमारी अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे यांनी. त्याचसोबत ढाणकी तालुका उमरखेड वरून श्रीकांत डांगे, सौ करुणा डांगे, कुमार ओमकार अंजली डांगे यांनी. गाण्याची आवड कळवल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. श्रोते हो नमस्कार. आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद अशी एक बातमी आहे. आज आपण किसान समृद्धीची 12 वर्ष या प्रवासाचा आणि आपल्या कृषी क्षेत्रातील उत्तुंग भरारीचा आढावा घेणार आहोत. श्रोते हो, आपल्या देशात खाद्यान्न उत्पादनाची गती उल्लेखनीय रीतीने वाढली आहे. याचं प्रमुख उदाहरण म्हणजे एकूण खाद्यान्न उत्पादन जे 2013-14 मध्ये 265.05 दशलक्ष टन होतं, ते आता 2024-25 मध्ये वाढून 357.73 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. ही अभूतपूर्व वाढ तांदूळ, गहू, मका आणि भरड धान्यांच्या उच्च उत्पादनामुळे शक्य झाली आहे. यामध्ये भरड धान्यांचा समावेश आहे, ज्यांना आता आपण अभिमानाने श्री अन्न म्हणून ओळखतो आणि प्रोत्साहन देत आहोत. या प्रगतीमध्ये राष्ट्रीय खाद्य सुरक्षा आणि पोषण मिशन NFSNM चा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. हे मिशन तांदूळ, गहू, डाळी आणि भरड धान्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सातत्याने काम करत आहे. या मिशन अंतर्गत चांगल्या दर्जाच्या बियाण्यांचा वापर, प्रगत कृषी पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबनावर विशेष भर दिला जातो. आता काही आकडेवारीवर नजर टाकूया. 2024-25 मध्ये 150.18 मेट्रिक टन इतके विक्रमी तांदूळ उत्पादन झाले आहे, जे 2014-15 105.48 मेट्रिक टनच्या तुलनेत 42.38% अधिक आहे. आज आपला भारत देश जगात

0: सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे. 2024 ते 2025 मध्ये 117.94 मेट्रिक टन इतके उच्चांकी गहू उत्पादन नोंदवले गेले आहे, जे 2014 ते 2015 तुलनेत 36% जास्त आहे. मक्याच्या उत्पादनातही मोठी झेप दिसून येते आहे. 2024 ते 2025 मध्ये हे उत्पादन 43.40 मेट्रिक टनांवर पोहोचले असून 2014 ते 2015 24.17 मेट्रिक टनांच्या तुलनेत ही सुमारे 79% वाढ आहे. इतकंच नाही तर तेलबिया क्षेत्रातही आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. ही आकडेवारी सांगते की आपला शेतकरी आता अधिक प्रगत, अधिक तंत्रस्नेही आणि अधिक सक्षम झाला आहे. फार्मर्स वेलफेअर म्हणजेच शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं पीएम किसान योजनेअंतर्गत 4.3 लाख कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यासोबतच 4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 2 लाख रुपये त्यांच्या बियांचा इन्शुरन्स कव्हर म्हणून मिळाले आहेत. MSP अंतर्गत 26 लाख कोटी रुपयांच्या वर किंमत असलेले बियाणे शेतकऱ्यांच्या मदतीस दिले गेले. त्यासोबतच 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डची सोय सुद्धा दिली गेली आहे. जर तुम्हाला याबद्दल अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही PIB च्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजे PIB.gov.in ला नक्की भेट द्या. धन्यवाद. मंडळी, विदर्भ असो किंवा महाराष्ट्र, सोयाबीन लागवडीला आता अनन्यसाधारण महत्व प्राप्त होत चाललंय. सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती ऐकूया तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत नवलाखे यांच्या मुलाखतीतून. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, आणि याविषयीची महत्वपूर्ण माहिती देण्याकरता आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत नवलाखे, सहायक प्राध्यापक कृषी विद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: तर सर, आजचा जो आपला विषय आहे याच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आहे की सोयाबीन पिकाचं महत्व काय आहे.
1: या विषयाची सुरुवात करताना सोयाबीन पिकाबाबत सांगणे महत्वाचे आहे. सोयाबीन या पिकाला जगामध्ये अद्भुत कडधान्य म्हणजे वंडर बीन्स असे संबोधले जाते. गुण संपत्तीने नटलेलं असे हे द्विदल पीक म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल देणगीच होय. सोयाबीन हे खरीप हंगामातील तेलबिया तसेच कडधान्य म्हणून महत्वाचे पीक आहे. या पिकामध्ये 20% तेल आणि 40% प्रथिनाचे प्रमाण असल्यामुळे या पिकाला अद्भुत कडधान्य असं मानले जाते. या पिकाची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने आपल्या विदर्भाच्या भागाकरता सुधारित लागवड तंत्राचा अवलंब करणे हे महत्वाचे आहे, आणि हे तंत्र माहीत असणे काळाची गरज झालेली आहे.
0: सर, यानंतर सांगा की सुधारित लागवडीसाठी हवामान आणि जमीन कोणती निवडावी आणि पेरणी करता जमीन कशी तयार करावी.
1: आपल्या नागपूर विभागात प्रामुख्याने जे हवामान आणि जमीन उपलब्ध आहे ते या पिकाला मानवणारे आहे. या पिकाला 25 ते 33 अंश सेल्सिअस तापमान व 700 ते 1000 मिलीमीटर पर्जन्यमानाची गरज आहे. तसेच हे पीक मध्यम भारी प्रतीची उत्तम निचरा होणारी जमीन जिचा आम्लविम्ल निर्देशांक 6.5 ते 7.5 पर्यंत असलेली या पिकासाठी योग्य ठरली आहे.
0: सर, यानंतर सांगा की बियाण्यास बीज प्रक्रिया करताना कोणती काळजी घ्यायला हवी.
1: सोयाबीन पिकाला बीज प्रक्रिया महत्वाची आहे. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी कार्बॉक्झिन अधिक थायरम 2 ते 3 ग्राम प्रति किलो बियाणे वापरावे. जीवाणू खते वापरावयाची झाल्यास रायझोबियम जापोनिकम व PSB प्रत्येकी 200 ते 250 ग्राम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी 2 ते 3 तास अगोदर लावून सावलीमध्ये वाळवावे. बीज प्रक्रिया करताना बियाणे जोरात घासू नये. तसेच प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतरच जीवाणू खताची बीज प्रक्रिया करावी.
0: सर, यानंतर सांगा की पेरणीची वेळ, वाण आणि बियाण्याचे प्रमाण कसे काय असावे.
1: सोयाबीन पिकाला पुरेसा पाऊस झाल्यानंतर म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस आल्यानंतर जूनचा 3रा आठवडा ते जुलैचा 2रा आठवडा या दरम्यान पेरणी आटोपावी. 15 जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पादन कमी होते. पेरणी सरत्याने करावी. टिफणीचा वापर टाळावा. पेरणी करताना पट्टा पद्धत वापरावी. सोयाबीनचे बियाणे 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल पेरू नये, अन्यथा बियाणे कुजून उगवण कमी होते. 2 ओळीतील व रोपट्यांमधील अंतर 30x8 सेंटीमीटर किंवा 45x5 सेंटीमीटर ठेवावे, जेणेकरून रोपांची संख्या हेक्टरी 4 ते 4.5 लाख एवढी राहील. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी करावी. सोयाबीन पिकाची पेरणी रुंद

0: परिवरंभा पद्धतीने करावी आणि त्यासाठी बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर करावा. या पिकाला सुधारित वाण वापरावे आणि नुकतेच रिलीज झालेले पीडीकेव्ही येलो गोल्ड, सुवर्ण सोया, पीडीकेव्ही आंबा आणि पीडीकेव्ही पूर्वा यापैकी आपल्या जमिनीस उपयुक्त असणारे वाण निवडावे.
1: सर, यासोबतच सुधारित बीबीएफ पद्धतीने पेरणी कशी करावी याही बाबत सांगा.
0: बीबीएफ तंत्रज्ञान म्हणजेच रुंद वरंभा सरी यंत्राद्वारे सोयाबीन पिकाची लागवड. नागपूर जिल्ह्यातील पर्जन्याधारा शेती आणि गेल्या 2 ते 3 वर्षातील बेभरोशाचा पाऊस, त्यातील खंड, अवेळी झालेला पाऊस आणि अतिवृष्टी याचा विचार करता या भागातील सोयाबीन पिकाच्या अपेक्षित उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी बीबीएफ तंत्रज्ञान भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू शकते. बीबीएफ यंत्राची गुणवैशिष्ट्ये पाहता, बीबीएफ यंत्र म्हणजे ब्रॉडबेड फरोज किंवा रुंद वरंभा टोकण आणि आंतर मशागत यंत्र. हे यंत्र ट्रॅक्टर चलित असून याद्वारे रुंद वरंभा सरी पाडून त्यावर पेरणी करणे आणि खते देणे शक्य होते. या यंत्राच्या दोन्ही बाजूंनी 2 रिजर असल्यामुळे 30, 45 आणि 60 सेंटीमीटर रुंद आणि 10, 15 आणि 20 सेंटीमीटर खोल अशा आवश्यक आकाराच्या व खोलीच्या सऱ्या या यंत्राच्या सहाय्याने पाडणे शक्य होते. 2 सऱ्यांमध्ये रुंद वरंभा तयार होत असल्यामुळे या टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरणी करता येते. पिकांच्या 2 ओळी आणि 2 रोपांमधील अंतरानुसार पेरणी करता येते. सोयाबीन साठी हे यंत्र सुलभ आहे आणि आंतर मशागतीसाठी सुद्धा हे यंत्र चांगले आहे. जिरायती शेतीसाठी या यंत्राची उपयुक्तता आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा यंत्राच्या सहाय्याने लागवडीमुळे हवा आणि जमिनीतील ओलावा यांचे संतुलन राहते. वरंभ्यात ओलावा टिकून राहतो. सरींमुळे पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून जाते. विशिष्ट परिस्थितीत सरींमध्ये थांबलेल्या पाण्यांमुळे जमिनीतील ओल टिकण्यास मदत होते. बीबीएफ मुळे सोयाबीन 2 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादनात वाढ निदर्शनास येते. बीबीएफ यंत्र उपलब्ध नसेल तिथे पट्टा पद्धतीने पेरणी करून नंतर डवऱ्याला दोरी बांधून सरी काढून रुंद वरंभा सरी पद्धतीचा अवलंब करता येतो.
1: सर, सोयाबीन खत व्यवस्थापनाबाबत माहिती सांगावी.
0: अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीत सोयाबीन पिकाला रासायनिक खतांची संपूर्ण खत मात्रा 30 किलो नत्र व 75 किलो स्पुरद व 30 किलो पालाश पेरणीसोबतच द्यावी. एकीकृत अन्न व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी 5 टन चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. बियाण्यास जीवाणू खताची बीज प्रक्रिया करावी आणि पेरणीसोबत रासायनिक खताची अर्धी मात्रा म्हणजे 15 किलो नत्र, 37.5 किलो स्पुरद व 15 किलो पालाश द्यावे. एकीकृत अन्न व्यवस्थापनेमुळे जमिनीची सुपीकता कायम ठेवण्यास मदत होते. माती परीक्षणानुसार आवश्यकता भासल्यास 30 किलो पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीतून अथवा जमिनीतून द्यावे. सोयाबीनचे अधिक उत्पन्न मिळण्यासाठी शिफारस केलेल्या या खतमात्रेसोबत पेरणीनंतर 50 ते 70 दिवसांनी 2% युरियाची फवारणी करावी.
1: सर, सोयाबीन पिकात कोणती आंतरपिके घेऊ शकतो?
0: सोयाबीन पिकात आंतरपिके घेता येतात. जसे तूर पिकामध्ये सोयाबीन 1:2 किंवा 2:4 ओळी, कपाशी पिकामध्ये सोयाबीन 1:1 किंवा 1:2 हे प्रमाण, किंवा सोयाबीन अधिक ज्वारी अधिक तूर या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धत 6:2:1 किंवा 9:2:1 या ओळीच्या प्रमाणात पेरणी करावी.
1: सर, आंतर मशागतीचे फायदे कोणते?
0: सोयाबीन पिकात आंतर मशागत करणे महत्वाचे आहे. यासाठी डवरणीच्या 2 पाळ्या द्याव्यात. पहिली डवरणी पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी व दुसरी 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान आणि आवश्यकतेनुसार 1 ते 2 वेळा निंदणी करावी. दुसऱ्या डवरणीच्या वेळी डवऱ्याला दोरी गुंडाळून डवरणी करावी, ज्यामुळे पिकाच्या रांगेला मातीची भर बसेल आणि सऱ्या पडल्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होईल. सोयाबीन पिकाची अवास्तव काईक वाढ रोखण्यासाठी वाढ रोधक संजीवक क्लोरोमिक्वाट क्लोराईड 1000 PPM पेरणीनंतर 40 दिवसांनी फवारावी. सोयाबीन अधिक तूर या आंतरपीक पद्धतीत पिकांची अवास्तव काईक वाढ रोखण्यासाठी पीक फुलकडीच्या अवस्थेत असताना 1000 PPM सायकोसिल या वाढरोधक संजीवकाची फवारणी करावी. तसेच वेळीच्या वेळी तण व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्याकरता पेरणीपूर्वी किंवा उगवण पूर्व किंवा उगवण पश्चात तणनाशके यांचा वापर सोयाबीन पिकामध्ये करता येतो.
1: सर, सोयाबीन उत्पादन वाढवण्यासाठी ओलीत व्यवस्थापन कसं करावं याबाबत सांगा.
0: सोयाबीन पिकास जलव्यवस्थापन करणे म्हणजे

0: पीक फुलोऱ्यावर असताना व शेंगात दाणे भरत असलेल्या अवस्थेत असताना पावसात खंड पडल्यास दोन संरक्षित पाणी द्यावे, याकरता फुलोरा अवस्थामध्ये 50 ते 60 दिवसांनी आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत म्हणजे 65 ते 80 दिवसाच्या कालावधीमध्ये पिकास ओलीत व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते.
1: सर, कापणी, मळणी आणि साठवणुकीचे तंत्र कसे साध्य करता येईल याही बाबत सांगा.

0: साध्य करता येईल याही बाबत सांगा.
1: पीक परिपक्व झाल्यानंतर म्हणजे पाने पिवळी पडून गळू लागतात व शेंगांचा रंग भुरकट तांबूस किंवा काळपट होतो तेव्हा पीक कापणीस आले आहे असे समजावे. कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 15-17% असावे. कापणीनंतर पीक ताबडतोब खळ्यावर ठेवावे जेणेकरून पावसापासून पिकाचे संरक्षण होईल व बियाण्याची प्रत खराब होणार नाही. मळणी करत असताना सोयाबीन पिकातील दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 13-15% असावे आणि मळणी यंत्राच्या ड्रमची गती 350-400 फेरे प्रति मिनिट म्हणजे RPM या दरम्यान असावी जेणेकरून बियाण्याला इजा पोहोचणार नाही आणि उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होणार नाही. सोयाबीन साठवणूक करते वेळी लाकडी फळ्या टाकून त्यावर पोते ठेवावे जेणेकरून खालची ओल सोयाबीनला लागणार नाही. पोत्याच्या चारही बाजूने हवा खेळती राहील अशा रीतीने पोते ठेवावे. एकावर एक अशी पोत्यांची थप्पी न लावता 2 पोत्यांवर एक अशी पोत्यांची थप्पी लावावी. 5 पोत्यांपेक्षा जास्त पोत्याची थप्पी लावू नये. आवश्यकतेनुसार भांडारची साफसफाई व आवश्यकता पडल्यास कीटकनाशकांची फवारणी करावी जेणेकरून आपल्याला कोरडवाहू स्थितीतही प्रति हेक्टरी 15-25 क्विंटल पर्यंत उत्पादन घेता येईल.
0: सर, सोयाबीन पिकांचं किडी आणि रोगांपासून संरक्षण कसं करावं याबाबत सांगा.
1: सोयाबीन पिकावर प्रामुख्याने किडी आणि त्यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. सोयाबीन वरील किडी जसे खोडमाशी, चक्रभुंगा, हिरवी उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी, केसाळ अळी, पाने पोखरणारी अळी आणि रस शोषण करणाऱ्या किडींमध्ये पांढरी माशी यांचे नियंत्रण करणे आवश्यक ठरते. सोयाबीन पिकावर रोग पाहता पानावरील जीवाणूचे ठिपके, तांबेरा, पानावरील बुरशीजन्य ठिपके, शेंगेवरील करपा, मूळ आणि खोडसड, कॉलर रॉट, मोझॅक, पिवळा मोझॅक या रोगांचे नियंत्रणांचे उपाय वेळीच केल्यास आपल्याला जास्तीचे उत्पादन घेता येते. तर अशा रीतीने आपण सोयाबीन लागवडीचे तंत्रज्ञान या खरीप हंगामामध्ये अवलंब केल्यास निश्चितच आपल्या सोयाबीनचे उत्पादन जास्तीत जास्त घेता येईल अशी खात्री वाटते. धन्यवाद.
0: तर सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याबद्दल इतकी महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल डॉक्टर श्रीकांत नवलाखे सर आपले मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर मंडळी, सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी आपल्याला माहिती दिली तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत नवलाखे यांनी. नमस्कार. नागपूरच्या तमाम शेतकरी बांधवांनो आणि युवक युवतींनो एक महत्वपूर्ण निवेदन. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत नागपूर येथील माळी प्रशिक्षण केंद्र येथे 1 वर्ष कालावधीच्या माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्हाला उद्यानविद्या, फळबाग, भाजीपाला, फुलशेती आणि रोपवाटिका व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घ्यायचे असेल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. पात्रता 9वी उत्तीर्ण 1 जुलै 2026 रोजी, उम्मेदवाराचे वय किमान 14-40 वर्ष असावं. नागपूर केंद्रासाठी 25 जागा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे निवड झालेल्या प्रशिक्षार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये विद्यावेतन म्हणजेच स्टायपेंड दिले जाणार आहे. शेतकरी किंवा शेतमजूर यांच्या पाल्यांना प्रवेशासाठी अतिरिक्त गुणांचा लाभ दिला जाईल. अर्जाची अंतिम तारीख 1 जुलै 2026 आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेश अर्जासाठी आजच उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर येथे संपर्क साधा किंवा 97-30-250-384 या क्रमांकावर फोन करा. क्रमांक पुन्हा एकदा सांगतो 97-30-250-384. त्वरा करा, जागा मर्यादित आहेत. धन्यवाद.
2: संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा, महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाणारा
3: कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार,
2: यात ऐका शेती आधारित विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन,
3: सोबतच शास्त्रज्ञांचं प्रगत तंत्रज्ञान,
2: जोडीला ऐका कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे म्हणजेच प्रयोगशील शेतकरी बांधवांचे अनुभव,
3: फक्त आणि फक्त माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात.
2: तेव्हा ऐका महिन्याच्या 2 आणि 4 सोमवारी रात्री 7:30
3: कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.
0: चला तर यासोबतच आजचा कार्यक्रम इथे संपवतो. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. तोवर मी शंतनू ठेंगडी घेतो आपली रजा. नमस्कार.

0: हे हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील? क्लासला लेट होतोय ना.
1: अरे समीर, मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस?
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा बात आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
1: बिलकुल.
2: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती भारत का बदलता आज.
3: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
4: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
3: आप भी जुड़िए हमारे साथ
4: विज्ञापन के जरिए.
3: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
4: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
3: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
4: फोन नंबर है 2548271
3: 2-54-82-71.
5: शास्त्रीय संगीता

0: राग रागिणींमधून वातावरण निर्मिती अनुभवा,
1: शब्दांच्या पलीकडचं जग अनुभवा,
0: सप्त सुरांचं आसमंतातलं वास्तव्य मनात उतरवा.
1: आकाशवाणीच्या माध्यमातून
0: घरंदाज दर्जेदार शास्त्रीय संगीत ऐका
1: फक्त आकाशवाणीवरून.
0: ऐकत रहा
1: आकाशवाणी.

0: राधिका, किती वाट बघायची, चल ना लवकर.
1: अहो हो, आलेच.
2: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था, रोता था.
1: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं हो.
0: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे.
1: अरे वा, किती छान. मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते.
2: New releases, Bollywood.

0: देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओदिशामध्ये मोहन चरण मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पहाडपूर इथं भेट दिली. भारतीयांचं सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बेडकिनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
0: होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणचा संयुक्त

0: संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 गोल झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद्य ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफमध्ये 4-1 गोलनं विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तान विरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं आज 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान भारतानं केवळ 28 षटकं आणि 4 चेंडूत 1 गडी गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित शर्मानं 79 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानचे 5 गडी भारताच्या प्रसिद्ध कृष्णानं केवळ 23 धावात बाद केले. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता नेदरलँड्सचा सामना स्वीडन बरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथं ही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 गोलनं विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 8:14 आणि 50 सेकंद होत आहेत. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम. लोकसंगीताच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया पोवाडा, शिवप्रभूचे गातो गुणगान. पोवाड्याचे गायक आहेत सुरेश जाधव आणि सहकारी, आणि पोवाड्याचे रचिते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. ऐकूया पोवाडा.

विमानाचे पोहरं, शिवाजी राजांच्या बरोबर की राजे आम्ही तुमच्या बरोबर पुण्याला येत आहोत. आणि शिवाजी राजे या पुण्यामध्ये असताना

अंबो महादेवा, जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी. हर हर महादेव, हर हर महादेव. आणि राजांची घोडदौड चालू झालेली, राजे दौडायला लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोट दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे? हो राजे. मग आपलं काय? राजे, आपल्याला एकही किल्ला नाही. नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400 साडेचारशे ही बाल सवंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं राजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी. रातोरात ते किल्ला जिंकला. या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं.

राजानी घोडा थांबवला. एसाजी, कुठून तरी दरीतला आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं. परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजा थांबा. एसाजी, तो पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे. तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलंलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे. तो पळायला लागला, पळता पळता ठेस लागून पटला गुडघ्याला लागलेला आहे. परत उठलेला आहे आणि परत उठत आहे. राजे, राजे थांबा राजे. तो पळत येणारा ग्रस्त पळत आला राजेंचे घट्ट पायधरी आहे. साईकल राजा, राजा संपलो रे राजा. मला जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही. कुंपणानं शेत खाल्लं रे राजा, कुंपणानं शेत खाल्लं. आजोबा, काय घडलं असेल ते न रडता सांगा. अरे राजा, काय घडायचं राहील. माझी तरणी बांड पोडली, भर दिवसा पानुट्याला गेली असताना गावच्या पाटलानी तिच्यावर खाला खाल्लं. राजा संपलो. असा कोण आहे तो? रांजी गावचा पाटील, बाबाजी गुजर नाव आहे त्याच. एसाजी, असाच रांजात जा आणि पाटलाला घेऊन या. आणि एसाजी निघालेला आहे. प्रणाम.

घरी राजायस अजून तुझी नाळ वाळली नाही ओट पिळ तर दूध निघेल तोंड सांभाळून बोला अरे जा इसाजी तसाच पाठीबाग फिरला आणि राजांना हे सर्व सांगत असताना तहाजी राजे पाटील मगरूर आहे काय म्हणाला पाटील नकली राजा नामधारी राजा अजून आमची नाळ वाळली नाही ओट पिळा तर दूध दिल तहाजी मारुसरे बाजून उभे होते तहाजीच्या हाताच्या मुठ्ठी वाळ्या हे साथी अरे कमरेची समशीर काय शोभेसाठी नेलीतीस काय पाटलाना असं बोलताच गर्दन का उतरली नाही राजाने हात उंचावला आणि सांगितले एसाजी तानाजी एसाजीने केले ते बरोबर आहे बाबा आपले नाव रामजी आमच्या बरोबर पुण्याला याल हाजी एसाजी रामजीला घोड्यावर घ्या निघामच्या बरोबर आणि राजे निघालेले राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात एकच विचार नकली राजा नामधारी राजा या पाटलाचं काहीतरी केलं पाहिजे या पाटलाचा जर बंदोबस्त केला नाही तर आज माझी रयत माझी मुलं पाहलं माझ्या माता भगिनी नाही या पाटलाचं काहीतरी केलंच पाहिजे या विचारामध्येच राजे पुण्याला आले आपल्या लाल महालाकड न जाता घोड्याच्या पागेकडे गेले आणि सांगितलं हे साजी यातनं 40 घोडेस्वार घ्या रांजात जा आणि माजलेल्या पाटलाला उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा आणि

बंदोबस्त केला. अहो सर्व घरांना बाहेरनं कड्याला टाकले. जर तिकडं पाटला नारणावरून केली तर कुणाला यायला मार्ग नाही. गावाचा बंदोबस्त केला, पाटलाच्या वाड्यावर गेला. पाटील गाड झोपलेला ईसाईनं पाहिलं.

मध्यानला राजे सकाळी उठले, स्नान केलं आणि शिवाजी राजे मां साहेबांच्या दर्शनासाठी आले. मां साहेबांचं दर्शन घेत असताना मां साहेबांनी शिवाजी राजांच्या डोळ्याकडे पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, तर शिवाजी राजांचा चेहरा मोरा आज मां साहेबांना वेगळाच वाटत होता. आणि मां साहेब बोलल्या, शिवबा, आज सणासुदीचा पोशाख केलास, नकली राजा. शिवबा, काय बोलताय तुम्ही? मां साहेब नामधारी राजा. शिवबा, तुम्ही काय बोलता? आमच्या काय? मां साहेब, दरबारी चला कळेल तुम्हाला. येते बाबा. जिजाऊ मां साहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले. एसाजी, अण्णा पाटील, हजर करा आमच्या समोर. आणि पुढच्या दारातनं पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मानावर थाप मारली. पाटील पळत पुढाला, काय म्हणताय? प्रणाम मां साहेब. प्रणाम शिवाजी राजे. प्रणाम शिवाजी राजे म्हटल्याबरोबर राजे न कळत गालात हस

0: आणि मनात विचार केला, काल नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे.
1: काय रामजी, हाच का तो
0: राजे?
1: राजे याच ठिकाणी माझ्या मुलीची आवृत्ती. राजा याला जिवंत ठेवू नका.
2: काय पाटील,
1: आणि ऐकतो ते खरं आहे का? मा साहेब मला न्याय होय. पाटील
2: आमच्याशी बोला, तुला न्याय मिळेल.
1: ज्या पायांनी तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय, आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जाते. मा साहेब, पाटील
0: तू जशी आता गायवाया करतोस त्यावेळी त्या मुलीनी अशीच गायवाई केल्या असेल ना? पाटील पाटील भांज्या माझ्या अंगाला हात लावू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे. पाटील माझ्या अंगाला हात लावू नका. नीच
2: तुला तिची माया आली नाही.
1: ज्या पायांनी तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील. हे साजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे.
2: आणि काय झालं?
1: पाटला

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलात शिवप्रभूचे गातो गुणगान हा पोवाडा. गायक होते सुरेश जाधव आणि सहकारी, आणि पोवाड्याचे रचयिते होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. श्रोतेहो, संध्याकाळचे 8:30 वाजत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पुढील कार्यक्रम भावधारा. भावधारा या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत. गीतकार आहेत राजा बढे, संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

राजा बढेंच्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. ऐकूया आपलं पुढील गीत. गायिका आहेत लता मंगेशकर आणि गीत लिहिलं आहे भारत आंबे यांनी.

भारत आंबे यांनी लिहिलेल्या या कवितेला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. गायिका होत्या लता मंगेशकर. यानंतर ऐकूया आपलं पुढील गीत. गायिका आहेत सुमन कल्याणपूर, गीतकार संगीतकार यशवंत देव.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी ठीक 8:45 दिल्ली केंद्रावरून बातम्या संक्षेपित केल्या जातील. ऐकूया आपलं शेवटचं गीत. गायक आहेत पंडित भीमसेन जोशी, गीतकार आहेत सुधीर मोघे, संगीत दिले राम फाटक यांनी.

ऑप्शन नंबर टू। आर्टिस्ट माइक। टाइम चेक 5:16 आणि सेकंद 12:00।